सुप्रभात श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात 101 FM. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण आमच्या सोबत आहात. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 15 आषाढ 1948, 6 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी संजीवनी घाळेगावकर आपलं स्वागत करते. या सभेची सुरुवात करूयात सनईच्या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देस रागातली धून आताच आपण ऐकली. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: 8 वाजता जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
6: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
10: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
11: श्रोते हो, दाटून येणारे मेघ विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडकळीत ठेवलेल्या छत्र्या रेनकोट रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठूरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या पताका तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिमण्हायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैर फिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतीसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553-1705 किंवा 1706.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी

0: कार्यक्रम हेलो आपके पसंद।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात। सकाळचे 6:34 आणि 44 सेकंद झाली आहेत। यानंतर 6:35 श्रीरामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आपण ऐकत होता श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: प्रसारित करत आहोत कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533।
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ।
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
3: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील 2 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा दुसरा श्लोक, याचा अर्थ असा, हे परमतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. या श्लोकासाठी पूज्य विनोबाजींनी समश्लोक असा केलेला आहे. अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला, पुढे काळ बळाने तो या लोकी योग लोपला. या आधीच्या म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी अर्जुनाला योगाची म्हणजे निष्काम कर्मयोगाची एक परंपरा कथन केली. पूर्वापार ज्ञान हे गुरुशिष्य परंपरेतूनच संक्रमित झालंय, आणि भगवंत जो योग विशद करतायत त्याची परंपरा तर थेट भगवंतांपर्यंत जाऊन मिळतीये. म्हणजे सत्यातूनच ज्याचं निपजणं आहे आणि पुनश्च अंतिम सत्याला जो घेऊन जाणार आहे असा हा अलौकिक योग आहे. विश्वनिर्मिती हे कार्य आहे तर योग त्याचं तत्व आहे, कारण आहे. इतका हा योग प्राचीन, पुरातन वा सनातन आहे. म्हणूनच भगवंतांनी याआधी याचा उल्लेख अव्ययम असा केलेला आहे. पुराण कथेनुसार कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांचे 12 पुत्र जे आदित्य या नावाने ओळखले जातात, यामधला सर्वात मोठा मुलगा विवस्वान होय. निर्मिती बरोबरच या विवस्वानाला म्हणजे सूर्याला हा योग ज्ञात झाला, आणि म्हणूनही तो आपल्या या पित्यापासून ग्रहण केला, आचरणात आणला. माऊली ज्ञानेश्वर लिहितात, मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली.

आद्य हे गा, म्हणजे वैवस्वत मनुनी याचं स्वतः आचरण केलं आणि मग इक्ष्वाकू या आपल्या पुत्राला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. इक्ष्वाकूच्या वंशात अनेक तेजस्वी राजे होऊन गेले. चक्रवर्ती दानशूर हरिश्चंद्र, राजा दिलीप, भगीरथ, रघु तसंच प्रभू श्रीरामचंद्र ही काही ठळक आणि महत्वाची नावं आहेत. इक्ष्वाकूपासूनच पुढे पितापुत्र अशा स्वरूपाच्या गुरुशिष्य परंपरेतून हा निष्काम कर्मयोग पुढच्या पुढच्या राजर्षींना ज्ञात झाला असावा असं अनुमान करायला हरकत नाही. क्षत्रिय हे सामर्थ्याचं प्रतीक आहे, तेच समाजाचे रक्षण करत आहेत. संपत्तीच्या, उत्पत्तीच्या, रक्षणाची आणि योग्य विनियोगाची जबाबदारी ही समाज पालनकर्त्याचीच असते. समाजाचं पालन पोषण करणं आणि प्रजेला नियमांनी बांधणं हे राजाचंच काम आहे. राजा जेव्हा आत्मज्ञानी असतो तेव्हा त्याला राजर्षी असं संबोधणंच योग्य आहे, कारण अशा राजाचं अंतःकरण एका ऋषीचंच असतं आणि तो आपलं प्रजेप्रतीचं आणि राज्याप्रतीचं कर्तव्य कर्म चोख पार पाडत असतो. त्यासाठी त्यालाही आंतरिक सामर्थ्याची गरज असते आणि हे सामर्थ्य त्याला त्याच्या या ज्ञानाधिष्ठित आचरणातूनच प्राप्त होतं. असे राजर्षी स्वतः नैतिकता जाणणारे आणि प्रजेलाही त्याच मार्गावर नेणारे असतात. आपल्या वैयक्तिक सुखदुःखांचा विचार त्यांच्या मनाला शिवतही नाही. समाजाचा विकास आणि अभ्युदय हे त्यांचं जीवनध्येय असतं आणि हा अभ्युदयही निःश्रेयसाधिष्ठित असावा याची त्यांना चांगलीच जाण असते. गीतेतल्या तिसऱ्या अध्यायात कर्मयोगी राजा जनकाचा दाखला दिलेला आहे, ज्यांनी कर्म करूनच सिद्धी मिळवली. आपल्या आचरणातून यासारख्या कर्मयोग्यांनी इतरही जनांना योग्य मार्ग दाखवून दिला. गीतेतच सांगितलेलं आहे, श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म आचरण करतो तेच कर्म इतर लोक करतात. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. अर्थ अगदी स्पष्ट आहे, जर ज्ञानी लोकांनी अशा प्रकारचं वर्तन केलं नाही तर अज्ञानी लोकांना कसं वळण लागेल आणि त्यांना हा मार्ग कोणत्या उपायांनी समजेल. जेव्हा राजाच भ्रष्ट आचरण करू लागतो तेव्हा त्याच्या प्रजेचाही ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. भगवंतांनी जरी या योगाचा अव्यय म्हणजे कधीही क्षीण न होणारा अविनाशी असा उल्लेख केलेला असला तरी दीर्घकाळाने हा योग नष्ट झाला असंही ते म्हणतायत. वरकरणी भगवंतांच्या या दोन्ही सांगण्यामध्ये विरोधाभास दिसत असला तरी विचारांती तो तसा नाही हे लगेचच कळून येईल. मुंडक उपनिषदात एक प्रसिद्ध मंत्र आलाय, सत्यमेव जयति नानृतम, सत्याचा जय होतो असत्याचा नाही, असं म्हणण्यातही एक विरोधाभास जाणवतो. तो असा की सत्याचा विजय तर कायमचाच आहे, मग या विरोधाभासिक श्रुतीवचनाचा अर्थ असा होतो की सत्याचं आचरण मनुष्यानी सोडलेलं असतं, असत्यातच त्याला सुख समृद्धी आणि भौतिक भरभराट दिसू लागते. परंतु खरं कल्याण हे नाही असं जेव्हा मनुष्याच्या निदर्शनाला येतं तेव्हा त्याला या त्रिकालाबाधित सत्याची उपरती होते. म्हणजे फक्त आचरण दृष्ट्या सत्य लोपल्यासारखं होतं. अगदी असाच संबंध भगवंतांच्या बोलण्याचा होतो. निष्काम कर्मयोग हा कधीही क्षीण न होणारा असाच आहे, परंतु त्याचं आचरण मनुष्याकडून सुटलेलं असतं त्यामुळे तो नष्ट झाल्यासारखा वाटतो. वास्तविक हा योग हे एक तत्व आहे आणि ते कधीच नष्ट न होणार आहे. या बाबतीत स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिहितात, काळाच्या ओघामध्ये क्षत्रिय राजांच्या मनामध्ये विषय भोग वासना हळूहळू उत्कर्षित झाल्यामुळे ते राजे लोक अर्थ आणि कामानीच प्रेरित झाले. राज्याची धुरा सांभाळत असताना त्यांच्यामधली निस्पृहता कमी झाली आणि क्रमाने नीतीमूल्यांचा ऱ्हास झाला. त्यांच्यामधलं ज्ञान आणि वैराग्याचं सामर्थ्य कमी झालं, त्यामुळे ही ज्ञान परंपरा खंडित होत गेली. पंडित श्रीपाद सातवळेकर लिहितात, मनुष्य मात्राच्या शिथिल प्रवृत्तीमुळे सत्य सनातन धर्म नियमही वारंवार चालना नसेल तर नष्टप्राय होऊन जातात. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात, परंपरा टिकवण्यासाठी राष्ट्रातल्या प्रत्येक घटकाने, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने जागरूक असावं लागतं. राजर्षींनी हा कर्मयोग जाणला आणि आचरलाही, परंतु पुढे मात्र तो लुप्त झाला. का? कारण आपापल्या स्वधर्मापासून, स्वकर्मापासून माणसं च्युत झाली म्हणूनच. याचाच अर्थ असा की ज्ञानी मनुष्याला देखील सतत सावध राहिलं पाहिजे. मनुष्य पापाचं आचरण करतो ते कोणाच्या प्रेरणेने, असा प्रश्न मागे अर्जुनाने विचारलेला होता. तेव्हा काम आणि क्रोध हे माणसाचे दोन शत्रू आहेत आणि मनुष्याचं ज्ञान झाकण्यासाठी ते कारणीभूत ठरतात असं

भगवंतांचं त्याला दिलेलं उत्तर आहे. याच कारणास्तव भगवंतांनी अर्जुनाला परमतप म्हणजे शत्रूला ताप देणारा अशा नावानी संबोधलेलं आहे. मागेही त्याला महाबाहो म्हणण्याचा हाच उद्देश होता. आजच्या संदर्भात हा श्लोक ज्ञानाच्या परंपरेमधूनच ज्ञान संवर्धनाचं आणि वृद्धीचं महत्व प्रस्थापित करतो. परंपरेने उमजलेल्या सत्याला नाकारल्याने काय परिणाम होऊ शकतात याकडे लक्ष वेधतो. समाजातल्या प्रत्येक घटकाला भानावर आणण्याचं काम हा श्लोक करतो. आपल्या आचरणाचा कित्ता पुढची पिढी गिरवणारे याची प्रत्येकाला आठवण करून देतोय. माता पित्यांच्या आचरणाचा मुलांवर, शिक्षकांच्या आचरणाचा विद्यार्थ्यांवर, थोरल्या भावंडांचा धाकट्या भावंडांवर, मित्रांचा मित्रांवर, कार्यालयातल्या वरिष्ठांचा कर्मचाऱ्यांवर, इतकंच नव्हे तर देश चालवण्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या नेत्यांच्या आचरणाचा जनतेवर परिणाम होत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्तींचं अनुकरण त्यांच्यामुळे भारावलेल्या लोकांकडून केलं जातं. थोडक्यात काय तर क्षेत्र कुठलंही असो, समाजातल्या नीतीमूल्यांचं उच्चाटन होणार नाही याची जबाबदारी या ना त्या नात्यांनी आपल्या प्रत्येकाचीच आहे हे विसरता कामा नये. काळ पुढे गेला तरी मूल्य बदलत नाहीत. जे ज्ञान अनुभवसिद्ध आहे त्याची जपणूक करणं ही आपली जबाबदारी आहे. आपणच निर्माण केलेल्या कामनांच्या अपेक्षांच्या ओझ्यानी आजचा मनुष्य वाकून गेलाय. समस्यांच्या भोवऱ्यामध्ये अडकल्यासारखा फिरतोय. तेव्हा भगवंतांनी जो उपदेश केलाय त्यातच समस्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील दुसरा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: क्रिसेंट अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय मराठी चॅनेल. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
5: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात 101 FM. यानंतर ऐकूया भूले बिसरे गीत हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय कोकण, ठाणे, पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा, महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत. पावसामुळे पाणी साचणं, दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 वाजता रोहे शहरात शिरलं आहे. आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्युमुखी पडला. नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे. लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला. पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृत साठ्यात म्हणजे जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15 ते 20 दिवस

0: प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10-15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एसएनडीटी महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे, गो आधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10 लाख विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह कोकणाला पावसाने झोडपलं. मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प. पुण्यात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित केल्या आमच्या पुणे केंद्रावरून. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:19 आणि 57 सेकंद झाले आहेत. ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात 101 FM। आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात। सकाळचे 7:30 वाजले आहेत। ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. नूतन यांच्यावर चित्रित झालेलं एक सुंदर गाणं बंदिनी या चित्रपटातलं. 1963 साली बिमल रॉय यांनी बंदिनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि नूतन, अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या. बंगाली लेखक चारुचंद्र चक्रवर्ती यांच्या तामसी या कादंबरीवर आधारित बंदिनी या चित्रपटाची कथा. नूतन यांनी साकारलेल्या कल्याणीची ही कथा जी फ्लॅशबॅक मधून उलगडत जाते. तिने प्रेम केलेल्या विकासने परत येण्याचं वचन न पाळल्याने समाज कल्याणीला नाकारतो. खचलेली कल्याणी शहरात जाते आणि एका मानसिकदृष्ट्या अस्थिर बाईची काळजी करण्याचं काम करू लागते. दरम्यान कल्याणीचे वडील तिला शोधत शहरात येतात आणि एका अपघातात त्यांचा मृत्यू होतो. याच दरम्यान तिला कळतं की आपण जीची सेवा करतो आहोत ती बिकाशचीच पत्नी आहे. तेव्हा मात्र ती सैरभैर होते. वडिलांच्या मृत्यूला आणि या सगळ्या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत असा विचार तिच्या मनात येतो आणि त्यातूनच ती बिकाशच्या पत्नीला विष देते ज्यात तिचा मृत्यू होतो. यासाठी कल्याणीला शिक्षा होते, तुरुंगवास होतो. त्या तुरुंगात देवेन नावाचा डॉक्टर तिच्या प्रेमात पडतो पण ती मात्र त्याच्यापासून दूर राहते. शिक्षा भोगून झाल्यावर तिची सुटका होते तेव्हा तिला तुरुंग अधिकाऱ्याकडून आणखीन एक उपरोधिक संदेश मिळतो. अब तुम घर गृहस्थी की जेल में कैद रहोगी. काय अजब ओळ आहे ना ही. जी मुक्त झालेली आहे तिला आता संसाराच्या तुरुंगात अडकावं लागेल असा हा संदेश. हा संदेश घेऊन प्रवास करत असताना तिला बिकाश एका आजारी अवस्थेत एका जहाजाच्या बंदरावर सापडतो. मग ती बिकाशची काळजी घेण्याचं ठरवते आणि तिचं प्रेम पुन्हा एकदा नव्यानं जन्माला येतं. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंदिनी या चित्रपटाबद्दल. दिग्दर्शक बिमल रॉय यांचा हा शेवटचा चित्रपट पण आजही तो 1960 दशकातील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाने त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारली बरं का. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या सर्वोच्च पुरस्कारांसह सर्वोत्तम कथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी अशा 6 पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरवण्यात आलं. मंडळी, या चित्रपटाद्वारे गुलजार यांनी चित्रपटात गीतकार म्हणून पदार्पण केलं.

खरं तर ते या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. सुरुवातीला त्यांनी बिमल रॉय यांची ऑफर नाकारली होती, कारण त्यांना गीतकार व्हायचंच नव्हतं. पण चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन यांनी गुलजार यांची समजूत घातल्यानंतर गुलजार गाणं लिहायला तयार झाले आणि त्यांनी लता मंगेशकर यांनी गायलेलं मोरा गोरा अंग लैले हे गाणं 5 दिवसात लिहिलं. बाकीची गाणी मात्र शैलेंद्र यांनी लिहिली आहेत. मेरे साजन हे उसपार सारखं अविस्मरणीय गीत स्वतः एस डी बर्मन यांच्या भारदस्त आवाजात आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळतं. या चित्रपटातली गाणी परिस्थितीचं चित्रण करतात. जसं की एक कैदी कैद केलेल्या पक्षासाठी गातो ते गाणं म्हणजे आशा भोसले यांनी गायलेलं ओ पंछी प्यारे. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आज मात्र इथेच थांबूयात आणि जाता जाता ऐकूयात मुकेश यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं बंदिनी याच चित्रपटातलं अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हा कार्यक्रम आताच आपण ऐकला। आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। आपल्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण आमच्या सोबत आहात। सकाळचे 7:40 होत आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय।
4: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय। मी कसा दिसतो ते बघायचंय।
3: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय। टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची आहे।
4: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय।
3: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला।
5: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची। जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा

0: आपल्याला हे सगळं सहज दिसतंय, तर आपण त्याचं आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: शाळा सुरू झाल्या, पावसाळा सुरू झाला की एक साथीचा रोग आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे डोळे येणं. आणि हे काही आपण टाळू शकत नाही, साथीचाच रोग आहे म्हणल्यावर. तर त्या संदर्भात आज बोलूयात, हा नेमका काय रोग आहे, साथीचा रोग हा लागल्यानंतर काय करावं?
1: तर युजली जेव्हा साथीचा रोग म्हणजे कंजेक्टिव्हायटीस, बेसिकली कंजेक्टिव्हायटीस म्हणजे डोळे येणे, सगळ्यांचे डोळे येतात आणि तो आलेच पाहिजे. ती त्याच्याशिवाय इम्युनिटी डेव्हलप होणार नाही आणि मास इम्युनिटी डेव्हलप झाल्याशिवाय तो डिसीज कमी होत नाही.
0: ओके.
1: तर डोळे येणे म्हणजे काय? तर एकाला डोळे आले की कंजेक्टिव्हायटीस युजली स्प्रेड होतो त्याच्या डिस्चार्ज पासून. तर ते डोळे आलेला रुमाल हात लावणे हे युजली, किंवा डोळ्यात औषध टाकल्यावर दुसऱ्यांच्या डोळ्यात परत तेच औषध वापरणे, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या की हा कंजेक्टिव्हायटीस युजली फास्टली स्प्रेड होत नाही. दुसरी गोष्ट महत्वाची काय की डोळे आले की आपण काय करतो की मुलाचे आलेत किंवा आईचे आलेले होते तेच औषध आपण परत दुसऱ्या पेशंटला तेच ड्रॉप्स वापरतो, हे बिलकुल करायला नाही पाहिजे. तिसरी गोष्ट महत्वाची काय की डोळे आल्यावर बरेच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे डोळे असतात, म्हणजे सगळ्यांना एकच स्ट्रेन असतो असं नाही. बरेच पेशंट काय करतात, फार्मसीमध्ये जातात आणि डोळे आलेत बाबा म्हणून त्यांच्याकडे एक औषध ठरलेले असतात, तो एक औषध घेऊन येतात, ते दोन दिवस टाकतात, तो युजली बरा होत नाही म्हणून तिसऱ्या दिवशी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातात. हे बिलकुल चूक आहे. ते युजली डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा, त्यांनी जे दिलेले ड्रॉप्स आहेत ते युजली वापरा, तुमचे डोळे आलेले बरे होऊ शकतात. काही लोकांना आम्ही बरेच बघतो की डोळे आल्यानंतर पण प्रॉब्लेम होऊ शकतात, कॉर्नियावर त्याचे स्टेन्स राहतात, तर हे बरोबर नसतं आणि ते मग कायमस्वरूपी राहतात. तर हे सगळं टिकवण्यासाठी तुम्ही युजली डोळ्यांच्या डॉक्टरनी दिलेले प्रिस्क्राइब केलेले ड्रॉप्स तेवढ्या पुरते वापरा, ते फेकून द्या. आणि आता बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न असतो की माझे डोळे आलेत, आता माझ्या फॅमिली मेंबर्सचे डोळे येऊ नये, मग काय करायला पाहिजे? तर तुम्हाला माहिती आहे, तर आपण आपली स्वच्छता आपली ठेवायची. आणि अजून एक महत्वाचं सांगतोय की बऱ्याच लोकांना हा एक खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो की घरातल्या लोकांचा व्यक्तीचा डोळे आले की त्याच्याकडे पाहत नाहीत, ते डोळे चुकवतात, नजर चुकवतात. असं केल्याने डोळे येणं काही थांबत नाही. तर डोळेच त्याच्याकडे न पाहणे किंवा नजर चुकवणे ही फक्त मिथ आहे, की नजर चुकवणे, डोळ्यांकडे त्याच्या न बघणे हे काही करू नका. तुम्ही व्यवस्थित तुमची स्वतःची काळजी घ्या.
0: नक्की. तेव्हा श्रोते हो, या पावसाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही सुद्धा आपली स्वतःची आणि घरच्यांच्या डोळ्यांची काळजी नक्की घ्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व सूचनांचं जर पालन केलं तर डोळे येण्याच्या समस्यावरती आपण मात करू शकतो. त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: हे आहे पुणे विविध भारती 101 FM. 7:45 आणि 35 सेकंद झाली आहेत. ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, 866-9167-67-2.
3: सांधे गुडघे.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:50 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना, गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.

0: करते हो. भारतात बहुधा प्रत्येक राज्यागणिक सोन्याच्या बांगड्यांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही बरीच व्हरायटी असते. हेच भारतीय सुवर्ण अलंकारांचं वैशिष्ट्य आहे. तर आज कलकत्ती बांगडी म्हणजे काय आणि त्याचं वैशिष्ट्य कोणतं हे आपल्याला सांगणार आहेत पूना काडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: मोडक सर. आतापर्यंत आपण खिळाच्या बांगड्या किंवा पैलू पाटल्या बांगड्या ह्याच्याविषयी माहिती घेतली. ह्या सगळ्या पारंपरिक बांगड्या झाल्या, पण आधुनिक काळात काहीतरी वेगळं डिझाईन हवं असतं आणि कलकत्ती बांगड्या असं आम्ही नाव ऐकलंय, तर वेगवेगळे पार्टिकल्स वापरून असं त्या बांगड्या केल्या जातात, तर याच्याविषयी आम्हाला डिटेल माहिती सांगा.
1: जनरली जे तुम्ही पार्टिकल म्हणताय त्याच्यामध्ये रवा जो असतो तो जास्त वापरला जातो आणि तो रवा वापरून त्या डिझाईन क्रिएट केली जातात.
0: बरोबर.
1: आणि हे जास्त करून कलकत्ता साईडचे जे कारागीर आहेत जे बारीक काम करू शकतात आणि क्रिटिकल काम असतं तर ते लोक करतात. तर कलकत्ती बांगडी म्हणजे साधारणपणे त्यामध्ये रवा कामच असतं आणि तो रवा वेगवेगळ्या प्रकारे सेट करून त्यातून डिझाईन क्रिएट केले जातात. त्यामुळे त्या डिझाईनला लिमिट काही नाही, म्हणजे कलकत्ती बांगडी म्हणजे एक विशिष्ट डिझाईनच असं नाही, तर रव्यातून क्रिएट केलेली वेगवेगळी डिझाईन्स ते कलकत्ती बांगडी. कारण कलकत्ती बांगड्यांमध्ये सुद्धा परत बेस बांगडीचा असतो आणि त्याच्यावरती तो रवा काम म्हणजे ते सोल्डर करून केलं जातं. आणि 11 ते 12 ग्रॅममध्ये एक बांगडी बनते, 15 ग्रॅममध्ये पाटली बनते, कारण ते रव्याला जास्त वजन नसतं आणि बारीक ते असतं. त्यात कारागिरी आणि नक्षीकाम करण्याची मजुरीच जास्त असते. साधारणपणे याला मजुरी 14% असते, 12% पासून ते 14% आणि दिसायला खूप छान दिसतं. कारण की त्यात पण दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात. रव्याला मॅट फिनिश करू शकता, बाकीच्या बेसला तुम्ही ग्लॉस करू शकता, याला पण बाजूनी तुम्ही ती काणस बांगडी सोल्डर करू शकता. तर अतिशय सुंदर दिसणाऱ्या या कलकत्ती बांगड्या आहेत. आणि यातला आणखीन एक जो प्रकार आहे तर चोटला नमुना असंच त्याला म्हणतात.
0: चोटला नमुना
1: तर ती कलकत्त्याच्या बाजूनीच बनून येते, म्हणजे त्या भागातून. तर तो जो रवा असतो बारीक बारीक, तर त्या रव्यानी आपली वेणी जशी घालतो आपण केसांची, तसं वेणी घातल्यासारखे ते पेड असे जे असतात तर तसे ते रव्यातून क्रिएट केले जातात. आणि साधारणपणे दर 1-2 सेंटीमीटर नंतर एक आडवी रेघ, दर 1-2 सेंटीमीटर आडवी रेघ, किंवा मग सलग ते पेडांचे आकार, असे दोन्ही प्रकार असतात. परत त्यातही दोन प्रकारची पॉलिश होऊ शकतात, की मधला जो रवा काम आहे त्याला मॅट फिनिश, बाकीच्याला ग्लॉस फिनिश, किंवा सगळं पूर्णच्या पूर्ण ग्लॉस फिनिश. आणि हे सुद्धा याला चमक खूप चांगली मिळते, कारण की ते जे पेडाच्या आकाराचे डिझाईन केलेलं असतं त्यात मी सांगितलं असं वेगवेगळी जर पॉलिश केली दोन प्रकारची तर ते स्पार्कल चांगलं होतं, चमकून चांगलं येतं. त्याची साधारण 14% ते 16% मजुरी असते. साधारणपणे 2 बांगड्या आणि आपलं 4 बांगड्या आणि 2 पाटल्या करायचं म्हटलं तर पाटली साधारणपणे 20 ग्रॅमची म्हणजे 40 ग्रॅमची आणि 12-1 ग्रॅमच्या बांगड्या म्हणजे ते साधारणपणे 28 ते 50 ग्रॅम, तर साधारणपणे 70-80 ग्रॅमपर्यंत 4 बांगड्या आणि 2 पाटल्या होऊ शकतात.
0: पुन्हा याच्यात वजनाप्रमाणे
1: आणि त्यावेळेच्या किमतीप्रमाणे मजुरीची किंमत होणार, सोन्याची किंमत होणार, त्याच्यावरचा 3% GST होणार. तर या दोन्ही प्रकारच्या ज्या बांगड्या आहेत कलकत्ती त्या अतिशय सुंदर दिसतात आणि खुलून दिसतात, त्याला एक सौंदर्य आहे त्या बांगड्या.
0: बरोबर मोडक सर, आज आपण आम्हाला कलकत्ती बांगडी म्हणजे नेमकं काय, त्याचं वैशिष्ट्य काय असतं, त्याची लोकप्रियता एवढी का आहे, या सगळ्याची खूप छान माहिती दिलीत. मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग भूषण सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे कुठलाही स्टार्टअप सुरू केला की त्याच्यात रिस्क ही आलीच, मग ही रिस्क मॅनेजमेंट कशी असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आपल्या सगळ्या यंग जनरेशनला काय मोलाचा सल्ला द्याल?
2: ग्रेट क्वेश्चन आहे मॅडम. हे बघा, म्हणजे नोकरी आणि बिझनेस एकत्र करताना रिस्क ही असते का? तर 100% असते. तरुणांनी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा काय विचार करायला हवा, तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इमर्जन्सी फंड, आपल्याकडे किमान 6 महिन्याचा खर्च आपल्या बँक खात्यात किंबहुना लिक्विड फंडात, म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडात तयार असावा. दुसरं, आपल्या कामात पारदर्शकता असावी, ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणतो ना आपण, की आपल्या कंपनीची पॉलिसी ही वेळोवेळी आपण तपासली पाहिजे. नोकरीच्या वेळेत बिझनेसचं काम करू नका, जेणेकरून नोकरीवर गदा येणार नाही, आणि बिझनेस करताना नोकरीच्या कामाचा विचार करू नका, जेणेकरून बिझनेसही आपण योग्य पद्धतीने करू शकू. ही पारदर्शकता आपण स्वतःला हे डिसिप्लिन लावून घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण रिस्क आणि रिस्क मॅनेजमेंटचा विचार करतो आणि नोकरी आणि व्यवसाय एकत्र करण्याचा विचार करतो तेव्हा. थर्ड आणि इम्पॉर्टंट थिंग, की जेव्हा आपण स्टार्टअप करणार आहोत आणि आपण नोकरीही चालू ठेवणार आहोत, आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो की इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग हे अशा पद्धतीने झालं पाहिजे की एका लेव्हलला, म्हणजे येणाऱ्या पुढच्या 3-5 वर्षांच्या कालावधीत मला नोकरी सोडता येणं शक्य होणार आहे जर माझा तेवढा पोर्टफोलिओचा साईज तयार असणार आहे. म्हणजेच पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन, सगळाच पैसा एका ठिकाणी शेअर मार्केटमध्ये फक्त न लावता, फक्त म्युच्युअल फंडात न लावता, फक्त स्वतःच्या बिझनेसमध्ये न लावता योग्य पद्धतीने विभागून लावा. कुठल्याही गोष्टीची घाई करू नका, शांतपणे 2 सेकंद विचार करा आणि मग निर्णय घ्या. अति घाई संकटात नाही. जेव्हा रिस्कचा विचार होतो, इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो आणि यंग जनरेशनच्या बिझनेसचा विचार होतो,
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही देखील जर का बिझनेस किंवा स्टार्टअप सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा आता नुकताच 1-2 वर्षापूर्वी तुम्ही या गोष्टींना सुरुवात केलेली असेल तर हा सगळा सल्ला तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. अशाच अजून मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्या सोबत. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. नोकरी सोडण्याची घाई करू नका, पण स्वतःची आयडिया आणि गुंतवणूक छोट्या पावलांनी आजच सुरू करा. धन्यवाद.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन,

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:16 झाले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आषाढी वारी आरोग्यदायी आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभागानं अत्यावश्यक रुग्णांसाठी हवाई रुग्णवाहिका म्हणजेच एअर अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा काल आंबेडकर यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. वारीतील गंभीर

0: परिस्थितीतील रुग्णांसाठी ही सेवा महत्वाची ठरणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. या घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथक घटनास्थळी रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये. तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 23.78% पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63% इतका होता. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, सकाळचे 8:03:17 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना. संगीत आहे बाळकर बर्वे यांचं.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात ही होती संत तुकाराम महाराज यांची रचना. संगीत होतं बाळ बर्वे यांचं. कार्यक्रमातल्या यानंतरच्या भक्तिरचना आपण ऐकणार आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी. बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111106.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
5: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना। आणि मग पाळणारी

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

0: कार्यक्रमात परत येतोय एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले

0: उपचार आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
5: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: कार्यक्रमात आता ऐकूया मिलिंद करमरकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली मिलिंद करमरकर यांचीच भक्तिरचना।

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे.
4: अहो, ऐकलं का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
4: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते.

0: आणि आता खास मान्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तू मान्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर शिवदीन केसरी यांची भक्तिरचना आता ऐकूया. आर एन पराडकर यांच्या स्वरात, संगीत आर एन पराडकर यांचंच आहे.

0: कार्यक्रमात यानंतर घेऊया व्यावसायिक विश्रांती.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत.

0: मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेकडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेकडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95

0: शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे। या आनंदाच्या क्षणाला स्मरून आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं।

0: संत तुकाराम महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकली. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात 101 FM. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: घर चाय के साथ पालेकर।
2: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, काही गोष्टींचं आकर्षण किंवा अप्रूप आपल्याला कायम वाटतं, जसं गोष्ट किंवा कथेचं आकर्षण। लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या काऊचिऊच्या गोष्टींपासून सुरू झालेला आपला प्रवास हळूहळू आवडीनुसार इतिहास, पौराणिक कथा, कादंबऱ्या असा विस्तारत जातो आणि फक्त मनोरंजनापुरता विषय मर्यादित न राहता त्यामधून बोध घेण्या इतपत आपली प्रगती होते। रामायण महाभारतातल्या कथा या तर जीवनाचं सार सांगणाऱ्या। अशीच काही सुंदर गाणी आजच्या कार्यक्रमात ऐकूया। आशा भोसले यांच्या स्वरात गदिमांचं हे गीत, संगीतकार आहेत सुधीर फडके, चित्रपट झेप।

0: सती पार्वती आणि शिवशंकराची कथा सांगणारं हे गीत होतं मानिनी या चित्रपटातलं. ग दि माडगुळकरांची ही रचना स्वरबद्ध केली होती संगीतकार वसंत पवार यांनी. स्वर होता सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात परत येतोय एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहक

0: त्यांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
1: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 56 56 00 11
4: 88 88 56 00 11.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गोष्टी ऐकता ऐकता आपण संसाराची चित्रकथा त्या गोष्टींमध्ये कधी शोधायला लागतो ते आपल्यालाही कळत नाही. पशुपक्षी, झाडं, वेली या प्रतिमांपासून ते पौराणिक कथांमधल्या आदरणीय व्यक्तिरेखासुद्धा याला अपवाद नाहीत, कारण शेवटी त्या जीवनाचं सत्य मांडत असतात, जसं गदिमांनी आपल्या या गीतांमध्ये मांडलंय. ऐकूया सुखाची सावली या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं गदिमांचं गीत. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.
3: एक होता चिमणा, एक होती चिमणी.

चिमणा काय म्हणाला?

कट घेऊन स्वतःची चिमणा आला झाडावर, मिळकत घेऊन स्वतःची कसली ग मिळकत

0: कार्यक्रमात यानंतर घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश दाईं आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98 220 98 215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय। 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर।
8: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत नायिकेची कथा मांडताना एका दुर्लक्षित फुलाची गोष्ट सांगणारं व्यथा मांडणारं। कधी कधी जवळच्या व्यक्तीबाबत अतिपरिचयात अवज्ञा अशी आपली अवस्था असते, अगदी गाण्यातल्या नायिकेसमान। ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गदिमांची ही रचना, संगीत सुधीर फडके यांचं, चित्रपट एकटी।

0: आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पंढरपूर वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वारकरी सेवा अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. मुकुल माधव फाउंडेशननं आयोजित केलेल्या या अभियानाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आवश्यक साहित्य, आधारासाठी काठी यासह अन्य वस्तूंचं वितरण करण्यात येत आहे. वारी मार्गावर मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पोलिसांना रेनकोट, तत्काळ प्रतिसाद पथकाला विशेष जॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. विठुरायाला भेटण्याची ओढ लागून राज्यभरातून दिंड्या पंढरीला मार्गस्थ होत आहेत. जालन्यात काल सकाळी संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाईंच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात मोठ्या संख्येनं सर्वसामान्य भाविक उत्साहानं सहभागी झाले होते. पावसाच्या सरींच्या साथीनं संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचं पूजन करून स्वागत केलं. या पालखीसमवेत 20,000 वारकरी सहभागी झाले होते. मुंबई पुण्यासह कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये पावसामुळे एका इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही 4 मजल्यांची जुनी आणि रिकामी इमारत होती. या कोसळलेल्या स्लॅबचा तुकडा इमारतीच्या खालून जाणाऱ्याच्या डोक्यावर पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. रस्ते खचणं तसंच दरडी कोसळल्यामुळं पुण्याकडून मुंबईसह कोकणात जाणारे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. एसटी महामंडळाच्या अनेक बसेस रद्द झाल्यानं पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळं लोणावळा धरण 100% भरलं असून पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. यामुळे धरणाच्या सांडव्यातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीलगतच्या भागातील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात 101 FM. श्रोते हो, सकाळचे 9:01 आणि 19 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो नमस्कार. एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर आपलं स्वागत करते. ज्येष्ठ कथा कादंबरीकार, पटकथा संवाद लेखक, रानामनात स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, चित्रकार अशी बहुआयामी ओळख असणारे व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांच्या लेखणीविषयी आज आपण बोलणार आहोत. खरं म्हणजे शालेय शिक्षणाची फार मोठी पार्श्वभूमी नसूनही स्वप्रयत्नाने, अभ्यासाने स्वतःचा साहित्य आणि वाङ्मयामधला व्यासंग व्यंकटेश माडगुळकरांनी वाढवला आणि वडील बंधू गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा यांच्या पावलावर पाऊल ठेवून तेही साहित्य क्षेत्रात आले आणि स्वतःचा अतिशय वेगळा ठसा त्यांनी इथे उमटवला. बोलूयात या गीतानंतर.

0: कार्यक्रमात यानंतर घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-1900.
4: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.

0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस, आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
0: 88 88 56 00 11.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: सांगली जिल्ह्यातल्या माडगुळ या गावी 6 जुलै 1927 साली व्यंकटेश माडगुळकरांचा जन्म झाला. लहानपणापासून वाचनाची आवड होतीच. रूढार्थाने मॅट्रिकपर्यंतच शिक्षण झालं तरी स्वतः इंग्रजी भाषा शिकून त्यांनी पाश्चात्य साहित्याचं सुद्धा सखोल वाचन केलं. यामधूनच हळूहळू लेखनाची आवड आणि सवय वृद्धिंगत होत गेली. 1949 साली माणदेशी माणसे हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये त्यांनी ग्रामीण माणसाचं जीवनाचं जे अनोखं आणि जिवंत दर्शन घडवलं ते तोवरच्या मराठी साहित्याला नवीन होतं. असं म्हणतात की वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींची सुरुवात या कथासंग्रहापासून झाली. सुरुवातीच्या काळात पत्रकारिता केल्यानंतर 1950 सुमारास ते मुंबईत आले आणि इथून त्यांचा चित्रपटसृष्टीमधला प्रवास सुरू झाला. ते पटकथा आणि संवाद लेखक म्हणून त्या दरम्यान 1951 ते 1957 या काळात काळी आई, जांभळीचे दिवस, हस्ताचा पाऊस, गावाकडच्या गोष्टी या त्यांच्या कथासंग्रहांमधून अस्सल मातीतल्या जीवनाचं दर्शन वाचकांना होत होतं.

व्यंकटेश माडगुळकरांच्या अनेक पुस्तकांमध्ये ललित गद्य हा प्रकारसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरला, कारण नागझिरा, पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे, रानमेवा, चित्रे आणि चरित्रे या त्यांच्या पुस्तकांमध्ये निसर्ग आपल्याला मुक्त हस्ते भेटत राहतो. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये अनेक पुस्तकांचे किंबहुना कथांचे अनुवाद जर्मन, जपानी, रशियन, डॅनिश अशा विविध भाषांमध्ये झाले आहेत. ते त्या कथांमधल्या नाट्यमयतेमुळे आणि निसर्गाच्या गूढरम्य दर्शनामुळे. ग्रामीण कादंबरीच्या क्षेत्रातसुद्धा त्यांनी आपलं हे वेगळेपण जपलेलं दिसतं. वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक, सत्तांतर, बनगरवाडी या त्यांच्या कादंबऱ्या विषय वैविध्यामुळे वाचकांच्या कायम लक्षात राहिल्या. कोवळे दिवस, वावटळ, करुणाष्टक या त्यांच्या कादंबऱ्या काही प्रमाणात आत्मचरित्रपर मानल्या जातात. बनगरवाडीमध्ये त्या छोट्याशा गावातल्या निष्पर्ण सृष्टीचं, लोकजीवनाचं, त्यांच्या रूढी संकेतांचं, समजुतीचं दर्शन होतं. तर सत्तांतरमध्ये सुरुवातीपासूनच अगदी अखेरपर्यंत वानरांच्या टोळीचं त्यांना नायकत्व मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचं चित्रण हे खरं म्हणजे माणसाच्या वृत्तीप्रवृत्तीचं, त्याच्या सत्ता संघर्षाचं प्रतिकात्मक दर्शन वाचकाला घडवतं.

0: ज्येष्ठ कथा कादंबरीकार, पटकथा संवाद लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या लेखणीविषयी आज आपण या कार्यक्रमात बोलतोय आणि त्यांच्याच चित्रपटामधली गाणी आपल्या सोबतीला आहेत. त्यांच्याच चित्रपटातली गाणी असं मी का म्हणते याविषयी आपण बोलणार आहोत, पण एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. भेटूयात काही क्षणातच.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं.

0: अगदी राणीसारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.
1: मुंबईत गेल्यानंतर व्यंकटेश माडगुळकर यांचा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शिरकाव झाला, तो पटकथा आणि संवाद लेखक म्हणून. आणि हा प्रवाससुद्धा यशस्वी ठरला. 1950 ते 1961 या काळात पुढचं पाऊल वंशाचा दिवा, जशास तसे, रंगपंचमी, सांगते ऐका या चित्रपटांसाठी त्यांनी कधी कथा, पटकथा आणि संवाद लेखक म्हणून काम केलं. आणि हे सगळे चित्रपट त्या काळामध्ये अतिशय गाजले, अगदी त्यामधल्या गाण्यांसह.

0: श्रोते हो, व्यंकटेश माडगुळकर यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिलेल्या काही चित्रपटांमधली गाणी आज आपण कार्यक्रमात ऐकतोय.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.
4: हर

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 या वेळेत

0: जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
4: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण बोलतोय व्यंकटेश माडगुळकर यांच्या लेखणीविषयी. माडगुळकरांच्या लेखणीने निसर्गाशी असलेलं, माणसांशी असलेलं नातं जवळीक कायम राखली. त्यांच्या अनेक साहित्यकृतींमधले काही नावं ऐकता क्षणीच आपल्याला त्याची कल्पना येते. जसं डोहातल्या सावल्या, अशी माणसं अशी साहसं, गोष्टी घराकडच्या, उंबरठा, चित्रकथी, जंगलातले दिवस, जनावनातली रेखाटनं, पांढऱ्यावर काळी, वाघाच्या मागावर, वाटा, वारी, बाजार, वाळूचा किल्ला, सर्वा, अशी त्यांच्या पुस्तकांची केवळ नावं ऐकली तरी ही पुस्तकं शोधून काढून वाचावीत आणि त्यामध्ये भेटणाऱ्या माणसांमध्ये, निसर्गामध्ये हरवून जावं असं वाटतं, नाही का? तोच तर उद्देश आहे ही नावं सांगण्यामागचा. कथा, कादंबऱ्या, ललित, गद्य, पटकथा अशी चौफेर मुसाफिरी लिखाणामध्ये करणाऱ्या व्यंकटेश माडगुळकरांनी काही नाटकंसुद्धा लिहिली. तू वेडा कुंभार, सती, पती गेले ग काठेवाडी ही त्यामधली काही उल्लेखनीय. कुणाचा कुणाला मेळ नाही आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्यसुद्धा फार गाजली.

आपल्या साहित्यिक कारकिर्दीमध्ये व्यंकटेश माडगुळकरांच्या काही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार लाभले. त्यामध्ये गावाकडच्या गोष्टी, काळी आई हे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती या नाट्यकृतीचा समावेश होतो. सत्तांतर या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीला 1983 साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. 83 अंबेजोगाई इथं भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. आज त्यांच्या जन्मदिनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. खरं म्हणजे त्यांचं साहित्य वाचणं, आनंद घेणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

तुझं 14 लहान पोर 14 वय तुझ 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लसट न्यारी लसट न्या

पोरा तुझा रंग लुसलुशी चांग पोरा तुझा रंग लुसलुशी चांग ओठांची ठेवण तांबडी भडक तांबडी भडक।

0: माझ्या गालावरती माझ्या उठात शिळ माझ्या उठात शिळ पाक पाक पाक पाक पाक पाक पाक पाक पाक पाक
1: श्रोते हो, या गीताबरोबरच कथा कादंबरीकार व्यंकटेश माडगुळकर यांच्यावर केंद्रित या कार्यक्रमात मी संजीवनी घाडीगावकर इथेच आपला निरोप घेते. नमस्कार.
2: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात 101 FM. आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम
3: पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंडित राम मराठे यांनी गायलेलं मंदारमाला या नाटकातलं पद. शब्दरचना आहे विद्याधर गोखले यांची, संगीत पंडित राम मराठे यांचंच.

0: यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
0: यानंतरची नाट्यपद एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर.

0: महाराज रोड पुणे, फोन 8087808797।
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: रामदास कामत यांनी गायलेली ही पदरचना होती गोपाळकृष्ण भोबे यांची. संगीत पंडित भीमसेन जोशी यांचं होतं नाटक धन्य ते गायनी कळा. यानंतर ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: शतो दाटून येणारे मेघ विलंबानं लपून छपून बसलेला वरुण राजा आता छमा छम छम मस्तपैकी बरसू लागलाय. आल्हाददायक आणि तजेलदार गारवा हवेत निर्माण झालाय. बळीराजाची शेतीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. अडकळीत ठेवलेल्या छत्र्या रेनकोट रेनसूटची आता शोधाशोध सुरू झाली आहे. अशातच विठुरायाच्या ओढीनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्ञानबा तुकारामाच्या घोषात वारकरी आता कोणत्याही आमंत्रणाशिवाय दिंड्या पताका तुळशी वृंदावन आणि इतर लवाजमा गोळा करून भक्तीचा हा लोंढा तीर्थक्षेत्र आळंदी देहू आणि पंढरपुराकडं मार्गस्थ होऊ लागलाय. तेव्हा आपल्यालाही या भक्तिरसात चिंबनायचं असेल तर जरूर फोन करा यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. आपल्या पसंतीचं हिंदी चित्रपट किंवा गैरफिल्मी भक्तिगीत ऐकण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंतसाठी सोमवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. दूरभाष क्रमांक 2553-1705 किंवा 1706.

0: प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात ही होती बानाप्पान या नाटकातली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना. संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30-6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्या.

0: द्रौपदी या नाटकातलं नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं हे पद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं. संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. यानंतर घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
3: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.

0: स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक। विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय। 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर।

0: कार्यक्रमातली ही शेवटची पदरचना आपण ऐकली शरद जांभेकर यांच्या स्वरात. नाटक होतं संगीत शारदा. गीत आणि संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं. श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. मुंबईतील मानखुर्द भागात घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे. मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून खंडाळा ते मंकी हिल ते ठाकूरवाडी या रेल्वे मार्गाच्या मधील रेल्वे रुळांवर काही ठिकाणी दगड आणि माती वाहून आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई पुणे, पुणे मुंबई या मार्गावर चालणाऱ्या डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आणि धुळे एक्सप्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात आज पहाटे दरड कोसळली आहे, त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मार्ग मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून आज सकाळी संपलेल्या 24 तासात दापोली तालुक्यात सर्वाधिक 304 mm पावसाची नोंद झाली. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि FDAच्या पथकानं संयुक्त कारवाई करत मंचरमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या मोठ्या टोळीतील 13 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात 6 जिल्ह्यांमधील 26 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आजवरची देशातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. नाशिक पुणे रेल्वे शिर्डी मार्गे नेण्यास नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या मार्गाला विरोध करण्यात आला. ही रेल्वे सिन्नर संगमनेर मार्गे न्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा बैठकीत देण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: हे आहे पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:01 झालं आहे. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला बाळ एम जोगळेकर.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917.
1: वहिनी, तुमच्या हातचे उकडीचे मोदक म्हणजे स्वर्गसुख. इतकी मुलायम मुकड, सारणाची गोडी पण किती परफेक्ट.
2: भाऊजी, तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलं ना की उकड मुलायम होणारच.
1: तरी ते प्रत्येकाला जमत नाही.
2: उगीच कौतुक करता हा तुम्ही भाऊजी.

0: बोलण्यात ना तुमचा हात कोणी धरू शकत नाही.
1: अगं त्याच्या बोलण्यावर तर त्याचा व्यवसाय चालतो. अक्षय तू अगदी रेडिओवरती बोलल्यासारखा बोलतोय. तुझा साड्यांचा कार्यक्रम मात्र चांगलाच पॉप्युलर झालाय बरं रेडिओवरती.
0: हो ना, अहो साड्यांबद्दल काय छान छान माहिती सांगता हो तुम्ही.
2: सगळी रेडिओची आणि राजेश भाईंची कृपा. आपले सराफ त्यांनीच मला सांगितलं रेडिओवर कार्यक्रम कर, जाहिराती कर, आणि त्यासाठी एकदा अमेय जोगळेकरांशी बोल. मग काय, एकदा त्यांना भेटलो, रेडिओचे कार्यक्रम आणि जाहिरातींबद्दल विचारलं आणि केला सुरू रेडिओ.
1: पण काय रे, कोणी ऐकतं का हल्ली रेडिओ?
2: माझ्याही मनात हाच प्रश्न होता. पण जसजसे कार्यक्रम सुरू केले तसतसं कळायला लागलं खूप जण ऐकतात रे रेडिओ. आणि नुसतं ऐकत नाहीत तर दुकानात येणाऱ्या वहिनी मला भेटतात, आवर्जून सांगतात तुमचे कार्यक्रम आम्ही ऐकतो, तुम्ही खूप छान बोलता आणि साडी घेऊनच जातात.
0: हो हा प्रसाद, मी तुला म्हणलं होतं ना की शारदा वहिनी यांचा कार्यक्रम ऐकून गेल्या होत्या दुकानात आणि त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ताच बांधून आल्या.
2: मी काय म्हणतो वहिनी, तुम्ही पण करा असे कार्यक्रम रेडिओवर. नंबर घ्या अमेय जोगळेकरांचा, 99 20 11 49 17. वा वहिनी तुम्हाला पाठ आहे.
0: अहो स्वयंपाक करताना रेडिओ चालू असतोच ना, त्यामुळे पडतं कानावर. बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17.
1: सगळं ठीक आहे रे, पण फार महाग असतं रे जाहिरात करणं.
2: अजिबात नाही, बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना, व्यवस्थित बजेटमध्ये बसवून जाहिराती करून देतात. शिवाय आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा.
1: अमेय जोगळेकर का?
2: हो. अरे गेल्या 25 वर्षांपासून रेडिओवर कार्यक्रम आणि जाहिराती करतात. त्यांची टीम पण सॉलिड आहे, अनुभवी अँकर्स, एडिटर आणि स्क्रिप्ट रायटर सुद्धा. अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून तर त्यांच्या जाहिरातीच्या कॉन्सेप्ट उत्तम असतातच, पण रेट सुद्धा रिझनेबल असतात बरं का.
0: हो मी पण ऐकल्यात हो त्यांच्या जाहिराती आणि जिंगल्स, खूपच क्रिएटिव्ह असतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या भाषेत सुद्धा जाहिराती करतात ना ते. त्यांची संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी जाहिरात सुद्धा ऐकली आहे मी.
2: हो जवळपास 16 भाषांमध्ये जाहिराती करतात ते. मी काय म्हणतो प्रसाद, तू पण डायनिंग हॉलची जाहिरात कर, लोकांपर्यंत त्याचं नाव तरी पोचू दे. एकदा जेवायला आले ना की परत परत येतील, कारण तेवढी छान चव आहे थाळीची.
1: बघतो मग एकदा त्यांच्याशी बोलून.
0: एकदा वगैरे नको, हा आत्ताच लाव बरं फोन, घे नंबर 99 20 11 49 17.
1: ओके लावतो, 99 20 11 49 17. हॅलो अमेय जोगळेकर.
3: हॅलो नमस्कार.
0: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 99 20 11 49 17, 9920114917.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
5: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
5: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादनगृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
9: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
10: नमस्कार.
9: 21 वर्षांच्या या तरुणीची केस आपण बघणार आहोत. तिला अनवॉन्टेड हेअर ग्रोथ खूप होत होती, पाळीचे प्रॉब्लेम्स पण खूप झाले होते. 1-2 वर्ष तिने ट्रीटमेंट पण घेतली पण उपयोग झाला नाही. अशा कंडिशनमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आली होती. मग आपण तिला काय ट्रीटमेंट दिली आणि हल्ली या तरुण मुलींमध्ये पाळीचे प्रॉब्लेम्स खूपच वाढायला लागलेले, तर यामागची कारण काय, आयुर्वेद काय सांगतं याबद्दल आज बोलूया.
10: कसं आहे की आता आपण सध्या फार करिअर ओरिएंटेड होत चाललेलो आहे, त्यामुळे घरची कामं तसं बघायला गेलं तर केली जात नाहीत फारशी, म्हणजे त्यामुळे शरीराला जी मुवमेंट पाहिजे ती काही होत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी झाडून काढणं असेल किंवा म्हणजे स्वयंपाक करणं असेल किंवा काही गरजी म्हणजे भांडी भिंडी घासणं असेल, ही सगळी कामं बसून केली जायची. गर्भाशयाच्या ठिकाणी जी हालचाल

0: चालायला पाहिजे होती ती काही होत नाही. मग त्यामुळे हल्ली कसं खुर्चीवर बसणं आलं, इव्हन टॉयलेटला सुद्धा आपण इंडियन टॉयलेट वापरत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की गर्भाशयाच्या इथे चरबी जमा व्हायला लागते, तिथलं वातावरण सगळं काय होतं बिघडून जातं. त्यानंतर आपल्या खाण्यापिण्याच्या पण ज्या काही सवयी बदललेल्या आहेत त्यामुळे प्रॉब्लेमॅटिक होतं. असं होतं कसं की पाळी जेव्हा इरेग्युलर होते तेव्हा असं वाटतं की नुसतंच बाबा इस्ट्रोजनचा काही प्रॉब्लेम आहे का, पण तसं नाहीये. म्हणजे हल्ली त्याला पीसीओएस नाव न देता पीएमओएस दिले, म्हणजे पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतात त्याला, बरोबर ना. मग पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक सिंड्रोम ज्या वेळेला होतो म्हणजे ओव्हरऑल सगळ्या बॉडीमध्ये तुमच्या काय झालेलं असतं, प्रॉब्लेमॅटिक झालेलं असतं. पण बऱ्याच वेळेला काय होतं की फक्त इस्ट्रोजनमुळे बाबा हे सगळं होतंय, त्यामुळे इस्ट्रोजनवर काम केलं जातं, म्हणजे प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या देऊन टेम्पररी पाळी आणण्यासाठी काम केलं जातं. परंतु मेन अंड बनण्याची जी प्रोसेस आहे त्यामुळे अनेक प्रकारची, म्हणजे दर महिन्याला कसं एक अंड पिकत असतं आणि ते काही म्हणजे पूर्णपणे म्हणजे पिकत नाही, त्यामुळे ते सिस्ट म्हणतो आपण त्याला, अनपिकलेलं अंड. आणि ह्या अनेक अंडी जमा होत जातात, म्हणजे त्या अंड्याच्या पिकवण्यावर मूळ याच्यावर काही काम केलं जात नाही, मग त्यामुळे पुढे जाऊन इन्फर्टिलिटी सारखे पण प्रॉब्लेम त्याच्यातून क्रिएट होतात. आणि नुसतंच इस्ट्रोजनवर काम केल्यामुळे बाकी हॉर्मोन्सचा पण त्याच्यामध्ये रोल आहे हे आपण लक्षात घेत नाही, आणि त्यामुळे हर्सुटिझम सारखे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होत नाहीत.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वंध्यत्व यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग याबद्दल आयुर्वेद काय सांगतं, काय केलं पाहिजे, कारण ही रेग्युलर कामं आता सध्या स्त्रियांना करणं शक्य होत नाही त्यांच्या करिअरमुळे, जॉबमुळे, मग काय करू शकतो?
0: नाही, कसं असतं माहितीये का, म्हणजे आपल्याला घरात काम करणं कमीपणा वाटतो पण योगा करणं एकदम स्टँडर्ड वाटतं, तर त्यामुळे मग योगाचे अनेक जे काही प्रोसेस आहेत, बरोबर, मी इव्हन साधं तुम्ही सूर्यनमस्कार म्हणलं तरी त्याच्यामध्ये 6 वेळा फॉरवर्ड बेंडिंग आणि 6 वेळा बॅकवर्ड बेंडिंग होतं, किंवा इतर काही जे आहेत म्हणजे मंडुकासन आहे किंवा म्हणजे गोमुखासन आहे, अशी अनेक आसन आहे ज्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे ओव्हरीच्या ठिकाणी किंवा आपण गर्भाशयाच्या ठिकाणी काय होते मुवमेंट्स चांगल्या होतात, तिथले म्हणजे हॉर्मोनल बॅलन्स होतो तिथला. त्याच्यानंतर स्त्री सुक्त म्हणणं हा एक, म्हणजे शरीरामध्ये एक व्हायब्रेशन जे आहे, ओव्हरऑल स्त्री शरीराचे हॉर्मोन बॅलन्स करण्याचं म्हणजे सामर्थ्य स्त्री सुक्तामध्ये, असं मंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि आम्ही अनेक जणांमध्ये त्याचा वापर करून बघितला आणि फार चांगले रिझल्ट येतात. खरं वास्तविक सर्वच मुलींनी स्त्री सुक्त म्हणावं. तिसरी गोष्ट म्हणजे कसं असतं की शरीरामध्ये कफ आणि वाताचा इम्बॅलन्स झाला तर ओव्हरऑल शरीराचा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे हर्सुटिझम सारखे वगैरे प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे कफ आणि वाताचा बॅलन्स करण्यासाठी वमन आहे किंवा त्याच्यानंतर बस्ती सारखे उपाय आहेत, हे जर का उपाय केले तर आपल्याला या गोष्टी बॅलन्स करता येतात, ओव्हरऑल शरीराचा बॅलन्स करता येतो. त्यातून मग पीसीओएस म्हणा किंवा आता त्याला पीएमओएस म्हणा, बरोबर की नाही, किंवा आता हर्सुटिझम म्हणजे त्याच्यामुळे निर्माण होणारे इतर ज्या काही समस्या, म्हणजे मिशी येणं किंवा म्हणजे त्या मुलीला मिशी सारखी पण यायला सुरुवात झाली होती, आवाज चेंज व्हायला लागला होता, या सगळ्या समस्या आपल्याला रिपेअर करता येतात. पण त्याच्यासाठी होल बॉडीवर आपल्याला काम करावं लागतं आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण या समस्येतून बाहेर पडू शकतो.
1: अगदी, म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पाळीचे प्रॉब्लेम्स, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग.

0: श्रोते हो,
1: या आधी ज्या काही एपिसोड मध्ये आपण क्रिसेंटच्या यंग टीमशी गप्पा मारल्या त्याच्यातनं आम्हाला एक कॉन्सेप्ट कळली होती की फायनान्शियल डेट, म्हणजे ज्या पद्धतीने लग्न ठरवण्याच्या आधी मुलं मुली एकमेकांना भेटतात, डेटवर जातात, एकमेकांची सगळी माहिती घेतात, त्याच कॉन्सेप्ट मध्ये ही फायनान्शियल डेट सुद्धा असते असं आम्हाला कळलेलं आहे. तर नेमकी ही फायनान्शियल डेटची कॉन्सेप्ट काय आहे आणि या डेटवरती जाताना काय काय मुद्दे चर्चेत असणं अपेक्षित आहे याबद्दलही सांगा.
0: अतिशय वेगळा टॉपिक आहे मॅडम, म्हणजे जग बदलतंय, परिस्थिती बदलतीये, मुला मुलींना स्वतःला एकमेकांना समजून घ्यायचंय, लग्नाच्या आधी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत आणि त्याच्या बेसिसवर मला या मुलीशी किंवा मुलीला मला या मुलाशी लग्न करायचंय की नाही हे ठरवायचंय आणि निर्णयापर्यंत पोहोचायचंय. पण आपण ह्याच्या पुढे जाऊन आता विचार केला पाहिजे असं मला वाटतं. याचं रिझन काय की आत्ता जर आपण बघितलं पुणे शहर असेल, मुंबई शहर असेल किंवा भारतातली कुठलीही शहर असतील फॉर दॅट मॅटर, की मॅक्झिमम डिव्होर्सचं प्रमाण जे आहे हे कशामुळे होतं, तर फायनान्स कमी आहे म्हणून नाही, तर फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलेलं म्हणून मॅक्झिमम डिव्होर्स होतात. कारण एकमेकांना मनमोकळ्या पद्धतीने लग्नापूर्वी एकमेकांशी किंवा इव्हन लग्न झाल्यानंतर एकमेकांशी आर्थिक विषयांवर खुला संवाद केलेला नाही आणि म्हणून ही संकल्पना अस्तित्वात येते फायनान्शियल डेट.
2: ओके.
0: आता खुला संवाद करायचा म्हणजे नक्की काय करायचंय, तर त्या दोन्ही नवरा बायकोचे भविष्यातले म्हणजे गरजा काय आहेत, फायनान्शियल गरजा काय आहेत, फायनान्शियल गोल्स काय आहेत, सेव्हिंग हॅबिट या दोघांच्या कशा डेव्हलप झालेल्या आहेत, आर दे सेव्हर्स का ते फक्त खर्च करतात, लोन्स आणि लायबिलिटीज याच्यावर डिटेल चर्चा झाली पाहिजे. म्हणजे भविष्यात आपण घर घेणार आहोत तर आपण कर्ज घेणार आहोत का, ते जॉईंटली घेणार आहोत का, इंडिव्हिज्युअल नावाने घेणार आहोत का, त्याचा ईएमआय आपण कसा भरणार आहोत, दोघी एकत्र भरणार आहोत का, एकटा व्यक्ती भरणार आहेत, हे सगळं बर्डन फक्त कमावणाऱ्या व्यक्तीवर येणार आहे का, का वाईफ किंवा हजबंड, आता हल्ली हजबंड देखील होम मेकर असतात, ओके, तर असं काही होणार आहे का, फ्युचर प्लॅन्स काय आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की लेडीजला किंवा इव्हन आता हल्ली जेंट्सला वर्षातून दोन दोन तीन तीन ट्रीप कराव्याशा वाटतात, फिरावं असं वाटतं, स्ट्रेस रिलीज करावं असं वाटतो, तर पण या गोष्टीला देखील पैसा लागतो, तर ह्याचं देखील प्लॅनिंग होणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, महिनोन महिने आपण खर्च करतो, रेग्युलरली खर्च करतो, जिथे आपण वेगवेगळ्या मॉल्समध्ये जातो, भरपूर कपडे खरेदी करतो, वेगवेगळ्या चैनेच्या गोष्टी खरेदी करतो, पण हे सगळं करताना त्याचं प्लॅनिंग आणि म्हणूनच ती फायनान्शियल डेट ही इम्पॉर्टंट आहे आणि ह्या कन्सेप्टला तितकं महत्व आहे. तो खुला संवाद लग्नापूर्वी आर्थिक विषयांवर झालाच पाहिजे आणि ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत किंवा मे बी दोन वर्ष, तीन वर्ष, पाच वर्ष झालेली आहेत लग्नाला पण आजपर्यंत ते या विषयाच्या संदर्भात बोललेले नाहीत, तर त्या मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी कुठल्याही कॉफी शॉपमध्ये जा, कॅन्डल लाईट डिनरला जा, पण शांतपणे बसा आणि चर्चा करा, फायनान्शियल डेट या विषयाला हात घाला.
1: अगदी, म्हणूनच मला सगळ्या पुणेकरांना, नाशिककरांना, सातारकरांनाही सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का आता लग्न जुळवण्याच्या तयारीत असाल तर ही फायनान्शियल डेट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. अर्थातच यासाठीच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर एसआयपी, एसडब्ल्यूपी, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, जसं आपण म्हणालो की ही फायनान्शियल डेट खूप महत्वाची आहे, पण अर्थात या डेट वर गेल्यानंतर बोलायचं काय, कुठल्या मुद्द्यांना हात घालायचा, एकमेकांना काय विचारायचं?
0: मॅडम, तुम्ही जो प्रश्न घातलाय ना अतिशय योग्य. फायनान्शियल डेटला का जायचं तर मन मोकळ्या गप्पा मारायला, पण आता हे गप्पा मारताना तासन तास नुसतंच बसायचं आहे का, तर तसं नाही. काय गप्पा मारायचे आहेत, काय प्रश्न विचारत घेतले पाहिजेत, तर आपलं फ्युचर कशा पद्धतीने दिसतंय, म्हणजे व्हॉट इज युअर ड्रीम लाईफ लुक लाईक असं मी इथे म्हणेल, तर याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि सखोल चर्चा झाली पाहिजे. डू यू बिलीव्ह इन सेव्हिंग फर्स्ट ऑर स्पेंडिंग फर्स्ट? म्हणजे आपण आधी इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंगचा विचार करणार आहोत इन्कम आल्यानंतर, तर आपण फक्त खर्चाचाच विचार करणार आहोत,
2: राईट?
0: ओके, याचा विचार झाला पाहिजे. यातून बऱ्याचदा भांडणं होतात बघा, ओके, तर ती न होऊ देत याच्यासाठी

0: यासाठी आपल्याला हे मुद्दे विचारात घेणं किंवा ही प्रश्न एकमेकांना विचारणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा काय की तो मुलगा किंवा ती मुलगी, हाऊ डू यू मॅनेज युअर मनी, कशा पद्धतीने बिफोर मॅरेज और पोस्ट मॅरेज आपण आपले पैसे मॅनेज केलेले आहेत, आपलं मिळणारं इन्कम हे मॅनेज केलेलं आहे, याच्याबद्दलची डिटेल सखोल चर्चा झाली पाहिजे.
1: ओके.
0: त्या दोघांच्याही बाबतीत त्यांचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग, त्यांचं ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, घराबद्दलचं प्लॅनिंग, प्रायोरिटीज कशा सेट करायचे, कशाला प्रेफरन्स द्यायचा आहे ह्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे.
1: okay.
0: ही देखील सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि सगळ्यात आणि महत्वाचा मुद्दा की कुठलीही गुंतवणूक करताना जेव्हा आपण फायनान्शियल डेटचा विचार करतो तर आपलं रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा आपलं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे हे कसं जज करायचं याच्या बाबतीत आपण काय विचार करायचा याची चर्चा झाली पाहिजे.
1: okay.
0: सो एकंदरीतच असंख्य प्रश्न आहेत जेव्हा आपण फायनान्शियल डेटचा विचार करतो, पण याची मुद्देसूद चर्चा होणं, मन मोकळ्या गप्पा होणं आणि त्याचं योग्य पद्धतीनं त्याची नोंद होणं हे गरजेचं आहे. म्हणजे मग आपण कुठल्याही कन्सल्टंटकडे गेलो किंवा मग स्वतःला ठरवायचं असेल तर आपल्याला त्याचं डिटेल प्लॅनिंग मांडताना त्रास होणार नाही. आणि ॲट दी सेम टाइम जसं मी सुरुवातीला म्हणालो तसं डिव्होर्सचं प्रमाण देखील, म्हणजे पोस्ट मॅरेज फायनान्शियल डेट करायचे तर डिव्होर्सचं प्रमाण देखील कमी होईल. म्हणजे पैसा ही प्राथमिक गरज नसली, वेळेला पैसा नसला तरी गरजेला पैसा कायम लागतो आणि पैशाशिवाय काहीही होत नाही, आणि म्हणून ती फायनान्शियल डेट आणि त्याच्यासाठीच्या मनमोकळ्या गप्पा.
2: अगदी खरं आहे. म्हणूनच मला पुन्हा एकदा सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगायचंय, पुणेकर, नाशिककर, सातारकर, तुम्ही देखील ऐकताय ना, तुम्ही सुद्धा जर का आता लग्न ठरवण्याच्या तयारीत असाल, डेटवर जात असाल, तर त्यामध्ये या फायनान्शियल डेटचा तुम्ही सुद्धा नक्की विचार करा. याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोत्यांनो नमस्कार.
4: फिटनेस ही काही वेगळी गोष्ट नसते, ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये असलं पाहिजे हे जे तू सांगत असतोस, आणि यासाठीच खूप साध्या सोप्या गोष्टी तू साध्या शब्दात सांगतोस. मला वाटतं हेच तुझ्या यशाचं सुद्धा गमक आहे की एवढे सगळे क्लायंट तुझ्याकडे येत असतात, पण तू हे जे सांगतोस की घरचंच खायचं आहे, घरच्या घरी व्यायाम करायचा आहे, व्यवस्थित झोप घ्यायची आहे, याच्यामुळे तो फिटनेस व्यवस्थित अचीव करता येतो.
5: ऍक्च्युली चित्रा ह्याच्यामध्ये कसं आहे, मी नेहमी म्हणतो की आजी आजोबांकडे बघा, त्यानंतर तुम्हाला असं कळेल की फिटनेस हा काही खूप अवघड प्रकार
4: नाहीये.
5: कारण का थोड्याशाच गोष्टी आपल्याला ऍक्च्युली फिट राहण्याकरता किंवा वजन वाढलं असेल ते कमी करण्याकरता किंवा एक निरोगी आयुष्य जगण्याकरता करायला लागतात. वेळच्या वेळेस खाणं, काय खायचं ते माहिती असलं पाहिजे, कधी खायचं ते माहिती असलं पाहिजे, त्याच्यानंतर काहीतरी शरीराला व्यायाम पाहिजे, रात्रीची झोप एकाच वेळेस आणि ती व्यवस्थित पद्धतीने झाली पाहिजे. ह्या आपण जर का पाळल्या तर तुमचं शरीर तुम्हाला चांगल्या पद्धतीने साथ देतो.
4: करेक्ट. आता वळूयात आजच्या केस कडे. या मुलीचं वय आहे 34 वर्ष, आपण नाव बदलूयात, निकिता नाव आहे तिचं. पोस्ट प्रेग्नन्सी वेट गेन झालेलं होतं आणि 78 किलो पर्यंत वजन पोहोचलं होतं. मुलगा आता तिचा 1.5 वर्षाचा आहे. तिची झोप अपूर्ण राहतीये, तिला टाचदुखीचा प्रॉब्लेम आहे आणि वीकनेस सुद्धा.

0: जाणवतो.
1: राईट. तर निकिताच्या बाबतीत थोडस सांगायचं झालं तर निकिता लग्नाआधी किंवा इनफॅक्ट लग्न झाल्यानंतर म्हणजे प्रेग्नन्सी राहायच्या आधीपर्यंत रेग्युलर एक्सरसाइज करणारी व्यक्ती आणि एक डाएट वरती पण एक फेअर अमाऊंट ऑफ कंट्रोल आणि सगळ्या गोष्टी वेळेवर वगैरे करून स्वतःचा फिटनेस एकदम परफेक्ट, वजन 63 किलो वगैरे होतं. त्यानंतर प्रेग्नन्सी राहिली, ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी झाल्यानंतर वजन वाढतं आणि पोस्ट प्रेग्नन्सी सुद्धा तिचं वजन थोड्याफार प्रमाणात वाढतच गेलं.
0: राईट. सो ते वाढलेलं वजन पोहोचलं 78 किलोला. अर्थातच तिने तुझ्याकडे कन्सल्टेशन घेतलं असणार आहे. सो त्यानंतर काय काय घडलं हे ऐकायचंय एका छोट्याशा ब्रेक नंतर. कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता आपला रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी विक्रम्स फिटनेसला एनरोल करण्यासाठी 9011325000 म्हणजेच 9011132500 या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा हाय असा मेसेज टाइप करा. सो विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी तू सांगत होतास की पोस्ट प्रेग्नन्सी वेट गेन झालं, मग कन्सल्टेशन साठी निकिता तुझ्याकडे आली.
1: राईट. निकिता आल्यानंतर नेहमीच जे आम्ही प्रत्येक क्लायंटच्या बाबतीत करतो की त्यांची करंट लाईफस्टाईल आम्ही बघतो. करंट लाईफस्टाईल मध्ये मला बघितल्यानंतर असं कळलं की तिची झोपेची टायमिंग पूर्ण गडबडली होती. कारण का, तिचा मुलगा तिला झोपूनच देत नव्हता.
0: अच्छा.
1: त्यामुळे रात्री 12-1 वाजेपर्यंत जागरण, उठायला मात्र 6:30 आणि झोप 4-5 तास आणि मग त्यानंतर अख्खा दिवस ड्रेन्ड एनर्जी आणि घरचं सगळं काम करून परत वर्क फ्रॉम होम सुद्धा चालू होतं.
0: अच्छा.
1: या सगळ्या बाबतीत आणि मग त्यामुळे काय होत होतं की हळूहळू वजन वाढत चाललं होतं, एनर्जी लेवल कमी होत चालली होती. त्याच्यानंतर मग जंक फूड वाढायला लागलं. कारण का, कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं माणसाला आणि प्रत्येक व्यक्तीची फ्रस्ट्रेशन काढण्याची पद्धत वेगळी असते. तर त्यामुळे अशा काही कारणांमुळे वजन तिचं वाढत चाललं होतं. तर पहिल्यांदा मला तिला हेच कन्व्हिन्स करायला लागलं की मुलगा रात्री जागवतो, म्हणजे मुलगा रात्री झोपत नाही, झोपून देत नाही, आता ह्याची जबाबदारी ही तू आणि तुझ्या मिस्टर या दोघांची आहे. थोडस मी तिला काय कन्व्हिन्स केलं की रात्री तू 11 तरी झोपायला लाग, म्हणजे 11 नंतर तुझ्या नवऱ्याला बघू देत मुलाकडे. आणि मग थोडं आता त्यांनी ते केलं बेसिकली. सो ती 11 झोपायला लागली, 6:30 वाजता उठायला लागली, तिची लगेच एनर्जी लेवल लगेच वाढली आणि जो तिला एक्सरसाइजला अजिबात वेळ मिळत नव्हता, ऍक्च्युली वेळ होता तिच्याकडे पण ती वेळ काढत नव्हती आणि ऑब्व्हियसली झोप कमी झाल्यामुळे मग एक्सरसाइज करावं वाटत पण नाही. झोप सुधारली, एक्सरसाइज करायला लागली, त्यानंतर जंक फूड वगैरे जे काही ती खात होती ते सुद्धा तिचं बरंच कमी झालं आणि रिझल्ट आज आपण बघितला तर पोस्ट प्रेग्नन्सी वेट सगळं ऑलमोस्ट तिचं सगळं, म्हणजे 15 किलो तिचं वजन वाढलं होतं आणि ते 63 वरून 78 गेलं होतं. आज ते साधारण 75.5 पर्यंत आलेलं आहे 4 महिन्यात.
0: ओके.
1: आणि बाकी थोडेसे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पिरियड्स पण इरेग्युलर झाले होते, ते पण व्यवस्थित झालेले आहेत आणि एनर्जी लेवल वाढल्यामुळे आता एक लाईफस्टाईल चांगली सेट झाली आहे.
0: नक्कीच. या केस बरोबर इथेच थांबूयात. कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता आपला रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी विक्रम्स फिटनेसला एनरोल करण्यासाठी 9011325000 म्हणजेच 9011132500 या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा हाय असा मेसेज टाइप करा. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, देवाची उरली पुणे.
6: कॉन्टैक्ट 9689991240.

0: टू यू.
1: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
3: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडे ला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
3: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला आता.

0: आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
1: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
0: बर बर, ये ना, आत ये.
2: अर्जुन दादा, हॅपी बर्थडे.
1: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ, तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
3: बघितलं सर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
0: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको.
4: शिवानी, शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
5: वहिनी, दादा, शैलेशचं चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
3: अगं शिवानी,
0: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या, तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
6: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.

0: शर्वरी खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत. अजून काही नको.
2: शिवानी, शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
3: वहिनी, दादा, शैलेशचं चुकलं हं आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
0: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
4: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
0: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
3: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा, जेवला नाहीत ना मग मात्र.
3: बर ठीक आहे दादा, बसतो.
4: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
5: आई आम्हाला खूप भूक लागली
1: आहे. हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
3: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
0: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
3: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
5: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
4: वा
6: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
3: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
1: शार्दूलला माहित होत एक दिवस तुम्ही नक्की परत याल म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
3: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
0: अगं थँक्यू काय. शैलेश, शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
4: हो दादा नक्की.
5: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
7: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, देवाची उरळी, पुणे इथे. संपर्क 9689911240, 9689911240.
8: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
9: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर. पार्टी होगी तुम्हारे घर पर.
8: क्यों?
9: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
8: क्या लुक, क्या कंफर्ट,
9: क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया है?
8: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
10: प्लैनेट फर्नीचर, देवाची उरळी, पुणे.
9: कॉन्टैक्ट 9689911240.
11: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
12: श्रोते हो नमस्कार. श्री विश्वबल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण आमचा हा कार्यक्रम दर आठवड्याला ऐकत आहात, खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतोय हे ऐकून खूप बरं वाटलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला या कार्यक्रमातून आयुर्वेदासंबंधी जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आजही आम्ही आपल्याला तशाच प्रकारची आयुर्वेदातल्या उपचारांची माहिती देणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
13: नमस्कार मॅडम.
12: गेले 4 भाग डॉक्टर आपण सुजेविषयी आणि डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलत होतो, त्याची कारणं जाणून घेतली, त्याचे परिणाम जाणून घेतले. आता त्याच्यावर आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत हे आम्हाला ऐकायला आवडेल.
13: नक्की, खरं तर ट्रीटमेंट हाच खरं तर काबा आहे. जसं मी गेले काही भाग सांगतोय, मूळ कारण शोधा, मूळ कारण शोधा आणि ट्रीटमेंट करा. आता उदाहरणादाखलच द्यायचं झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये कुठल्या होणं आणि मग त्याच्यामुळे पडद्याला सूज आहे ना, त्याची ट्रीटमेंट करताना आपण काय विचार करतो?
12: डोळ्याच्या रक्तवाहिन्या किती लहान छोट्या असतील, त्याला सूज येते,
13: अगदी त्याच्यात ब्लॉक बसतो, अगदी केसांपेक्षाही त्या पातळ असतात. आम्हाला भिंगांमधून ते बघावं लागतं त्यावेळी त्या मोठ्या दिसतात, तर त्याच्यात ब्लॉक बसतो. बऱ्याचदा मुळात तो डोळ्यातला ब्लॉक असू दे, तो हृदयातला ब्लॉक असू दे, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस असू दे, किंवा व्हेरिगोज वेन असू दे, किंवा बायकांना पाळीला बाहेर पडणाऱ्या त्या रक्तामध्ये गुठळे असू दे, हा रक्ताचा दोष आहे. हे सांगायचा मुद्दा हा त्या अवयव नर्वाचा दोष नाही, म्हणजे तो ब्लॉक होणं हा हृदयाचा दोष नाही, तो डीप वेन थ्रोम्बोसिस होतं तो त्या नसांचा दोष नाही किंवा बायकांना

0: पडतं ते गर्भाशयाचा दोष नाही, तो रक्ताचा आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना, हृदय हे सिरामर्म आहे, म्हणजे तिथं सिरा रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. त्या सिरामध्ये, त्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष नाहीये ना. गुठळी कशात झाली? रक्तात झाली.
1: बरोबर.
0: म्हणजे स्वतः रक्तात गुठळी आहे ती, त्यामुळं मग तो अवयवाचा विकार होऊ शकत नाही. म्हणजे तो डोळ्याचा आजार नाही, तो हृदयाचा आजार नाही, तो नसांचा आजार नाही, तो रक्ताचा आजार आहे. आणि रक्ताचा आजार होण्यामागची तशी कारण आहेत. खरं तर ज्या वेळेला गुठळी होते त्यावेळेला आयुर्वेदानुसार त्याला वात कफ संप्राप्ती म्हटली जाते. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात वाताशी, कफाशी आणि रक्तदृष्टी करणारी अशी काहीतरी तुमची दिनचर्या, खाणं पिणं किंवा दिनचर्येतल्या काही त्रुटी इतक्या मेजर असतात की तुमची रक्तदृष्टी पराकोटीची व्हायला लागते. आता उदाहरण दाखल द्यायला झालं तर काही लोकांनी, म्हणजे आता लाईफस्टाईल आहे बरं का, एक गंमत अशी आहे बघा, चांगली गोष्ट मी ज्यावेळेस पथ्याची सांगायला लागतो त्यावेळेला मला पेशंट रुग्ण डायरेक्ट तोंडामध्ये हे कसं शक्य आहे?
1: हो, हे आमच्याच्याने होणार नाही.
0: हा, ह्याच कारण असं, आपली दिनचर्या, आपलं ऋतुचर्या, आपले दिनक्रम इतका विकृत आणि घाणेरडा करून ठेवलाय आपण की त्याचा परिणाम किंवा ते चुकीचं हेच माहित नाही. म्हणजे आपण मराठी भाषेत बऱ्याचदा बोलतो, आपल्या मराठी भाषेत उर्दू शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, बऱ्याच भाषेचा भेळमिसळ मराठी झालेली आहे आणि आपल्याला माहितीच नाही ना ते मराठी शब्द आहेत का त्या वेगळ्या भाषेचे.
1: वर्षानुवर्ष ते
0: वापरतोय. आपल्याला वाटतं की हे जे आहे हे मराठी शब्द आहेत. तसं झालंय, आपल्या चुकीची दिनचर्याची एवढी सवय झाली की तेच योग्य असं वाटतं आणि तेच ह्याचं मूळ कारण आहे.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आपण म्हणतो ना, आहार, विहार आणि विचार हे तिन्ही परिणाम करतात आणि त्या तिन्हीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या आजारांवर ह्या तिन्हीचा सुद्धा विचार करायला लागतो आपल्याला.
0: अगदी बरोबर. म्हणजे उदाहरण दाखल झालं तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये देऊयात आपण किंवा वयस्कर लोकांचं, तर सकाळी चहा सोबत बिस्किट हे पाहिजेच आहे, कोणत्याही पद्धतीने हे पाहिजेच आहे. आपल्याकडे पद्धत काय होती न्याहारीची, न्याहारी हे बंद झाली आयुर्वेदात. न्याहारी सकाळची सांगून ठेवली, न्याहारी करायला पाहिजे हेही खरं आहे. तुम्ही सांगली कोल्हापूर साईडला गेलात ना, बऱ्याचदा बघा न्याहारीमध्ये दही, ठेचा, भाकरी खाल्ली जाते.
1: अच्छा.
0: त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना मूळव्याधन तत्सम गोष्टी होतात, पण व्यायाम असेल तर विरुद्ध आहारी पचतो. हे गंमत आहे. म्हणजे आयुर्वेदानं सांगून ठेवलंय की विरुद्ध जरी खाल्लं, चुकीचं जरी खाल्लं, तर तुमचा चांगला व्यायाम असेल तर तुम्हाला ते पचणार आहे. पण तो व्यायामच नाही, बैठका आळशी झालीत की आता घरात कपड्याची बाई वेगळी आहे, धुणी भांड्याची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे, बायका काय करतात, कपड्याच्या गड्या घालतात आणि नवऱ्याची वाट बघतात. म्हणजे अशी विचित्र होऊन बसले. व्यायामच नाही ना राहिलेला, व्यायाम नाही राहिलेला, खाता तुम्ही घाणेरड काही आणि मग ते त्याचा परिणाम लिव्हरवरती एवढा मोठा यायला लागतो की रक्ताची क्वालिटी आपल्याला खराब होताना दिसते. मग त्यातलं जसं मधुमेहाचं सांगितलं की बिस्किट खातात, अरे नाश्त्याला मला चहा, म्हणजे चहा बिस्किट लागतो, त्यापेक्षा न्याहारी करा. ते तुमचं जर व्यायाम असेल तर न्याहारी पसते, 11 भूक लागते, परत 11 जेवलात की संध्याकाळी 7 भूक लागते. आयडियल जे लाईफस्टाईल झाली
1: आणि 8-9 झोपा.
0: अगदी बरोबर. बरं, ताजं खाल्ल्यामुळे लवकर पसतही. ज्यावेळेस शिळं मैद्याचं खाल्लं जातं तेव्हा पचन काळ वाढतो आणि कोठ्यावरती इम्पॅक्ट येतो. हे एक दिवस बिस्किट टोस्ट खाल्ले तर होणार आहे का? नाही होणार आहे. पण बिस्किट टोस्ट ही जी गोष्ट आहे किंवा पोळी आणि चहा एकत्र, पोळी आणि दूध एकत्र, पोळीत असतं मीठ आणि हे विरुद्ध झालं.
1: बरोबर.
0: हे सगळं करत असल्यामुळं, वर्षानुवर्ष चालत असल्यामुळं आणि एका बाजूला मोठ्या आजारांची नांदी आहेच, मधुमेह आहे, मधुमेहाची औषधं आहेत, मधुमेहाचं मूळ निदान झालेलं नाही आणि त्याच्यासोबत त्याची औषधं घेत असताना असा चुकीचा आहार विहार चालू आहे की ज्याचा परिणाम अल्टिमेटली हे पचवणार कोण आहे? लिव्हर. कि मग त्या लिव्हरवरती परिणाम होतो आणि मग रक्तदृष्टी होऊन बऱ्याच वेळेला या छोट्याशा कारणानं सुद्धा आपल्याला रक्तात गुठळ्या व्हायला मदत व्हायला लागते.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. डॉक्टर, आता तुम्ही रक्तामध्ये गुठळ्या होतात त्याबद्दल

0: बोलत होतात आणि आम्हाला पण आश्चर्य वाटलं की डोळ्यांमध्ये इतक्या बारीक नसा आहेत, त्या एवढ्या बारीक नसेमध्ये सुद्धा गुठळी होऊ शकते हे आपल्याला खरंच वाटत नाही. तर त्याबद्दल अजून काय सांगाल?
1: जसं आपण उपचाराबद्दल बोलतोय की उपचार होताना त्याचं मूळ कारण काय हे शोधण्याचं जे मी सांगितलं आणि त्या ओघात आपण रक्तवाहिन्यातल्या गुठळ्यांच्या बद्दल बोलतोय, तर हे जे कारण सांगितलं ह्याच ज्यावेळेस ही रक्तात गुठळी अजून काय होऊ शकतं, तर जर तुम्हाला कोणतेही मोठे आजार असतील लिव्हरशी संबंधित, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे किंवा लिव्हरला वारंवार सूज येते, फॅटी लिव्हर सारखा आजार आहे, शुगरमुळे लिव्हरचं फंक्शन कमी झालेलं आहे, हायपर टेन्शन आहे, भूक मारताय तुम्ही प्रचंड आणि भूकेच्या वेळेला वेगळं काय तर घाणेरडं खाताय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्यावेळेला लिव्हरवरती परिणाम यायला लागतो किंवा भयंकर स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं लिव्हरचं फंक्शन कमी होऊन ज्या वेळेला कफाशी संबंधित आजार पण आहेत आणि त्याची अननेसेसरी औषधं घेतली जातात, ह्या सगळ्याचा वात आणि कफाशी संबंधित दृष्टी होऊन बऱ्याचदा रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा जसं मी सांगितलं की तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन हॅम्पर झाले आणि मग ते दोष रक्तात साठा लागलेत की मग बऱ्याचदा रक्ताचा पातळपणा कमी होऊन रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा तुमचं हृदयाचं पंपिंग कमी आहे, तुम्ही बऱ्याचदा हृदयाशी संबंधित मोठे आजार पण आहेत आणि त्याच्यासाठी औषध उपचार चालू आहेत आणि रक्ताची क्वालिटी त्या औषधांच्या अनुषंगानं तुमची खराब व्हायला लागलेली आहे. ह्या कोणत्याही कारणानं ज्या वेळेला रक्त वात कफाच्या अनुषंगानं खराब व्हायला लागतं त्यामुळे ह्या रक्तात गुठळ्या होतात आणि भविष्यात ह्या गुठळ्या ज्या वेळेला हृदयात असेल तर हार्टशी संबंधित प्रॉब्लेम येतो किंवा ज्यावेळेला डोळ्यावरती परिणाम करतं त्यावेळेला मग पडद्याला सूज येते आणि रक्तस्राव होतो. मग अशा वेळेला हे जे कारण आहे हे कारण शोधून त्याची ट्रीटमेंट केली तर मग रक्तातली दोष कमी होतं, गुठळ्या कमी होतात आणि अशा लोकांची सूज आपल्याला कायमची घालवता येऊ शकते. पण ह्यासाठी ह्या लोकांची दिनचर्या पूर्ण तपासणं, ऋतुचर्या तपासणं, खाणं पिणं सांभाळणं, आजार कोणते आहेत बघणं, मूळ रक्तदृष्टी ती गुठळी होण्याचं कारण तो वात आणि कफाचं का प्रकोपित झालं आणि तो रक्ताला खराब केलाय ते शोधून औषध दिलं तर गुठळी कायमची जाते, रक्तदृष्टीही कायमची जाते आणि डोळा निर्दोष होतो आणि अंधत्व कायमचं टाळता येऊ शकतो.
0: बरोबर. तर डॉक्टर, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण आता गेले 4-5 भाग बोलतोय, पण आता त्याच्यावरचे अजूनही काही महत्वाचे उपचार आपल्याला आयुर्वेदामध्ये असलेले जाणून घ्यायचे आहेत ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर. श्रोते हो नमस्कार. मिडास हिलिंग हर्निया अँड पाइल्स केअर सेंटर हडपसर यांच्यातर्फे आयोजित जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या धावपळीच्या युगात आपण ही संपत्ती जपतोय का? सकाळचा अलार्म, ऑफिसची डेडलाईन, तासनतास एकाच जागी बसून केलेलं काम, प्रवासाचा ताण आणि या सगळ्यात पाठ सोडत नसलेलं जंक फूड. आज आपली प्रगती होतीये पण त्यासोबत आपली जीवनशैली ही पूर्णपणे बदललेली आहे. आपण जगाशी जोडलो गेलो आहोत पण आपल्या स्वतःच्या शरीराशी असलेला संपर्क कुठेतरी तुटत चाललेला आहे. याच बिघडलेल्या जीवनशैलीचा पहिला फटका बसतो तो आपल्या पचनसंस्थेला. मुळव्यात फिशर किंवा पोटाचे गंभीर विकार हे आता केवळ वृद्धांचे आजार राहिले नाहीत तर तरुणांमध्येही हे प्रमाण चिंताजनक रीतीनं वाढताना दिसतंय. पण श्रोते हो, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि या आजारांना हिलिंग टच देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कोलोरॅक्टल आणि रोबोटिक सर्जन मिडास हिलिंग केअरचे संस्थापक डॉक्टर चेतन म्हस्के इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
3: नमस्कार डॉक्टर. पुणे शहर IT आणि औद्योगिक पट्टा आहे, इथले नोकरदार वर्गामध्ये बैठ्या कामांमुळे पोटाच्या समस्येचं प्रमाण हे किती वाढलंय आपण काय सांगाल?
4: नक्कीच, पुणे हे आणि स्पेसिफिकली ईस्ट पुणे फारच हे IT हब झालेलं आहे. खूप IT मधले किंवा सॉफ्टवेअर कंपनीचे लोक लॉंग सिटिंग असतं त्यांचं,

0: त्या लॉंग सिटिंग आवर्समुळे रक्तवाहिन्या तिथे खाली चोकअप होतात आणि मग तिथे मुळव्याचा त्रास वाढतो. त्यात प्लस जंक फूड, खाण्याचा अनियमितपणा, कमी वॉटर इनटेक, एसी या सर्व गोष्टीमुळे यात भर पडते आणि त्यामुळे मुळव्याचा त्रास खूप भडकावतो. उपाय म्हणून जर आपण साधं पाण्याचा इनटेक, फायबर इनटेक वाढवला आणि दर एक तासाने ॲटलीस्ट 5 मिनिटं उभं राहून थोडेसे व्यायाम जरी केले तरी हा त्रास खूप कमी प्रमाणात होऊ शकतो.
1: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700684.
2: डॉक्टर, सध्या लहान मुलांमध्ये जंक फूडमुळे बद्धकोष्ठतेचं प्रमाण वाढत आहे. आपण बघितलं की पूर्वीची एक जी काही समतोल आहाराची जी काही पद्धत होती ती आता नवीन मुलांमध्ये जेन झीमध्ये म्हणा की ही नाहीये पद्धत, तर ह्यामध्ये जंक फूडचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचं प्रमाण वाढत आहे. तर पालकांनी मुलांच्या पचनशक्तीकडे कशा पद्धतीनं लक्ष द्यायला हवं?
0: मोबाईल आणि जंक फूडच्या युगात मुलांमध्ये फायबरयुक्त आहार खूपच कमी झालेला आहे. त्यामुळे रोज फळे खाणं, भाज्या, भरपूर पाणी पिणं, मैदायुक्त पदार्थ कमी करणं आणि मैदानी खेळांचा प्रभाव जास्त करणं हे फार गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे लहानपणापासूनच चांगल्या सवयी जर लावल्या तर भविष्यातील अनेक आजार टाळता येतील.
2: आरोग्याच्या चांगल्या सवयी ह्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे नक्कीच फायदा होईल मुलांना, असं डॉक्टर आपल्याला सांगतायत.
1: श्रोते हो, मूळव्याधी, बद्धकोष्ठता, भगंदर, हर्निया, पित्ताशयाचे आजार यावर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातात. याबाबत आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे
3: 70 70 70 06 84, 70 70 70 06 84. फोन नंबर पुन्हा एकदा 7070700684, 7070700684.
1: आमच्या उपचार केंद्राला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. पत्ता पुन्हा एकदा, मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, सोलापूर रस्ता, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते कोलोरेक्टल आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के. जीवनशैलीचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती या कार्यक्रमात पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मिडास हिलिंग हर्निया अँड पाईल्स केअर सेंटर, हडपसर.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: नीलकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं गजेंद्र आहिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. याबरोबरच मराठी चित्रपट संगीत आम्ही समाप्त करत आहोत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे.
3: नमस्कार श्रोते हो, भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशालिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मंजिरी मॅडम.
4: नमस्कार.
3: सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे IVF आता आम्ही खूप ऐकतोय आणि बऱ्याच वंध्यत्व असलेल्या जोडप्यांसाठी ही ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते, तर IVF म्हणजे नेमका काय प्रकार आहे याबद्दल सांगा.
4: आता थोडक्यात सांगायचं तर ज्यांना नैसर्गिक दृष्ट्या गर्भधारणा राहत नाही अशा जोडप्यांसाठी आपण कृत्रिमरित्या ज्या वेळेला प्रयत्न करतो त्याला IVF असं म्हणायचं. आता IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी. जेव्हा आपण IVF बद्दल बोलतो म्हणजे नेमकं कसं केलं जातं, तर आपल्याला स्त्री पुरुषांची सखोल आधी तपासणी करणं गरजेचं असतं, ज्यामध्ये जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात की डॉक्टर आम्हाला मूल होत नाहीये, तर आम्ही पत्नी आणि पती म्हणजे दोघांचेही काही रक्तातल्या मूल होण्याच्या कार्यक्षमतेचे तपास करतो. त्याचबरोबर पत्नीची सोनोग्राफी आणि पतीचं वीर्य ज्याला आपण सीमेन अनालिसिस म्हणतो, हे सगळं करून साधारण त्या जोडप्याची गर्भधारणेची कार्यक्षमता आहे का नाही ह्या चाचण्या करून कन्फर्म केलं जातं. त्या अनुषंगाने आपल्याला IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हे त्यांना सुचवता येतं. आता जेव्हा आपण IVF करतो म्हणजे काय करतो आपण, की त्या स्त्रीचं जे आहे ती स्त्री बीज आपण साधारण इंजेक्शन देऊन 12 ते 15 दिवसामध्ये कृत्रिमरित्या वाढवतो. ही जी वाढलेली स्त्री बीज आहेत ही भूल देऊन आपण योनी मार्गातनं पेनलेस, स्टिचलेस आणि ब्लडलेस सर्जरीनी ज्याला आपण ओव्हम पिकअप म्हणतो या शस्त्रक्रियेनी ही अंडी आपण बाहेर काढतो. आता ही जी बाहेर काढलेली अंडी आहे त्यामधली उत्तम दर्जाची अंडी जी आहे ती घेऊन तिच्या पतीचं वीर्य घेतलं जातं आणि IVF म्हणजे कृत्रिम मशीनद्वारा किंवा ICSI ज्याला आपण रोबोटिक मायक्रो मॅन्युप्युलेशन सिस्टम म्हणतो अशा कृत्रिम मशीनरीनी हे अंड आणि स्पर्म याचा आपण एकत्र गर्भ बनवतो.
5: बरं,
4: एवढंच नाही तर जो बनवलेला गर्भ असतो तो 6 दिवस पूर्ण तयार होईपर्यंत आईच्या गर्भकोशामध्ये जसं वातावरण असतं तशा वातावरण

0: वातावरणाच्या इन्क्युबेटर नावाच्या मशीनरीमध्ये ही बाळं आपण वाढवतो
1: ओके
0: आणि जे तयार झालेलं उत्तम गर्भ आहे ते आपण त्याच आईच्या गर्भकोशामध्ये प्रत्यारोपण करतो, ज्याला आम्ही एम्ब्रियो ट्रान्सफर असं म्हणतो.
2: याबद्दल अजूनही जाणून घेऊस यात, पण त्याआधी श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18178. डॉक्टर मंजिरी मॅडम, जसं तुम्ही आता म्हणालात की एक गर्भ तयार करतो आणि मग आपण तो गर्भाशयामध्ये सोडतो, एवढीच प्रोसिजर असते का पुढेही अजून IVF ची काही प्रोसिजर असते?
0: नाही, तर ही एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे गर्भ प्रत्यारोपण केल्यानंतर साधारण 15 दिवसांनी आपण ब्लड टेस्ट करून ती स्त्री गरोदर आहे का नाही ते आपल्याला समजतं. साधारण IVF चा सक्सेस रेट हा 40-60% एवढा असतो.
1: ओके,
0: आता हे IVF नेमकं कधी करावं किंवा कोणाला करावं हे खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला 1 वर्ष व्यवस्थित संबंध ठेवून सुद्धा जर पेशंटला बाळ राहत नसेल तर म्हणजे सिस्टममध्ये कुठेतरी अडचण असण्याची शक्यता आहे, आणि अशा वेळेला त्यांनी तज्ञांना दाखवणं हे अतिशय गरजेचं वाटतं. आम्ही सखोल तपास केल्यानंतर जर कुठे काही स्त्रीबीज किंवा पुरुषबीजामध्ये मोठी अडचण असेल तर ताबडतोब आपण टेस्ट ट्यूब बेबी करू शकतो. जर फारशी अडचण नसेल तर आपण IUI नावाच्या साध्या सुध्या पद्धतीने 3 वेळापर्यंत प्रयत्न करतो, आणि जर त्याला यश आलं नाही तर आपण IVF किंवा ICSI ह्या पद्धतीला पुढे जातो.
2: तेव्हा श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवे असेल तर जरूर संपर्क करू शकता भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18178. पुन्हा भेटूयात भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल आत्ताच आपण ऐकलात.

0: डोकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सकाळचे 10:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डॉक्टर मुखर्जी हे धैर्य, राष्ट्रवाद आणि निस्वार्थ सेवेचं एक कालातीत उदाहरण असल्याचं मोदी यांनी माध्यमांसाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. फाळणीच्या वेळी पश्चिम बंगाल हा देशाचा अविभाज्य भाग रहावा यासाठी डॉक्टर मुखर्जी ठामपणे उभे राहिले असं नमूद करत स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून डॉक्टर मुखर्जी यांनी बजावलेल्या भूमिकेचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आहे. आधुनिक औद्योगिक भारताचा पाया डॉक्टर मुखर्जी यांनी रचला आणि त्याचवेळी हातमाग, लघु उद्योग आणि कारागिरांच्या हितासाठीही काम केलं असंही मोदी यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधी सहभागी झाल्याबद्दल भारतातील इराणच्या दूतावासानं भारत सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत. ही कृती दोन्ही देशांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकांमधील ऋणानुबंधांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत नाशिक शहरातील मखमलाबाद इथं ग्रीनफील्ड टीपी योजना राबवण्यासाठी 753 एकर जागा अधिग्रहित करण्यात येणार होती. 50%पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता. अखेरीस नाशिक महापालिकेनं हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. नाशिक शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं आज नारिंगी बावटा तर घाट परिसरासाठी लाल बावटा जाहीर केला आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती बघता लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 12 एक आढावा बैठक घेणार असल्याचं वृत्त आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58

रसिक हो, आज मधुमालतीमध्ये आपण पावसाची गाणी ऐकत आहोत. मी इंद्रायणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सस्नेह स्वागत करते. मी आज स्टुडिओत येताना बाहेर गारवा होता, सोसाट्याचा वारा सुटला होता, खूप पाऊस पडत होता आणि ह्या पावसामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून आली आहे. आला आला पाऊस आला असं म्हणत आपण सगळेच या पावसाच्या स्वागताला आता सज्ज झालो आहोत. टपोरे थेंब बरसू लागले आहेत, काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हार ताना घेत आहे. भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापलट झाला आहे, सर्वत्र आनंदाची बरसात होतीये. कार्यक्रमात आता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.

0: आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: रसिक हो, पुढचं गीत दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर, उदित नारायण यांच्या युगल स्वरातलं, आनंद बक्षी यांचं हे गीत आहे, संगीत आहे उत्तम सिंग।

0: रसिक हो, पावसामुळे तुषार्त धरती टवटवीत दिसतीये. झाडाखाली दडलेली पावसात भिजलेली पाखरं आपले पंख फडकवून जणू वर्षाराणीचे आभार मानत आहेत. सगळं वातावरण कसं चैतन्यमय आणि प्रसन्न झालंय. आपण ऐकत आहात मधुमालती हा कार्यक्रम. हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमात भेटणार आहोत एका विश्रांतीनंतर.
1: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: अहो ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
8: भारत का गम एक्सपर्ट.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

1942 अ लव्ह स्टोरी ह्या चित्रपटातलं हे गीत कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरातलं, संगीत आर डी बर्मन यांचं आणि हे गीत लिहिलंय जावेद अख्तर यांनी.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा सर.

0: सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

0: फ्रेश डाइंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98-220-98-215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
6: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं लता मंगेशकर यांचं हे गीत, आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: 6 5 4 3 2 1 लेट्स स्टार्ट.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 880551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: डिझाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत। कुंटे चौक, लक्ष्मी रोड जवळ।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा, हर चाय के साथ पालेकर।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका।

0: रक्कम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पियंगुट आणि देहू.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: लम्हे चित्रपटातलं हे आनंद बक्षी यांचं गीत, संगीत शिवहरी यांचं आणि स्वर लता मंगेशकर इला अरुण यांचं.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला

0: लक्षात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे. तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: आणि आता कार्यक्रमातलं आपण शेवटचं गीत ऐकणार आहोत. चालबाज ह्या चित्रपटातलं अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगल स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आहे आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. ऐकूया ना जाने कहां से आई है.

आणि ह्याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मधुमालती आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून. हे पुण्यातलं सगळ्यात लोकप्रिय चॅनल.

0: 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं घरातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरांमधील सर्व एसटी बस वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली आहे. तसंच जोपर्यंत दरड हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा होत नाही तोपर्यंत प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बहे, सांगली, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा धरणात 14.59% टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस जत तालुक्यात होत आहे. दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. बीड तालुक्यातील केज तालुक्यामधील जीवाची वाडी गावात ऊसतोड मजूर हनुमंत चौरे यांच्या कन्या उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या चार बहिणी मुंबई पोलीस दलात तर त्यांचा एक भाऊ भारतीय सैन्य दलात भरती झाला आहे. दुर्गम ग्रामीण भागातील मुलींसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी चौरे भगिनींचा हा खडतर प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवर.

0: 11:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राज्यातल्या काही भागातील अतिवृष्टीची स्थिती पाहता विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगर क्षेत्रासाठी आज अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
4: अहो ऐकलत का, तथास तुचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा।
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे।
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल, तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह, तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर।
5: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या, आमची वेबसाईट tathastu.fashion।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: रसिक हो, दुपारचे 12:02 आणि 50 सेकंद झाले आहेत। आता प्रसारित करत आहोत वनिता मंडळ, यामध्ये फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम, विषय आहे मी आणि पाऊस, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन। ऐकूया फोन इन सखी संदेश, विषय मी आणि पाऊस।

0: वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व सख्यांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आहे रविवार, त्यामुळे आजचा दिवस असतो सखी संदेश कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आणि गाणी ऐकण्याचा.
1: सखी संदेश.

0: नेमेची येतो मग पावसाळा असं आपण जरी म्हणत असलो तरी दरवर्षीचा पाऊस वेगळा, त्यातले अनुभव वेगळे, किस्से वेगळे, गमती जमती वेगळ्या, सगळं काही वेगळं असतं दरवेळच्या पावसाचं. यावेळी पावसाने थोडीशी ओढ दिली आहे त्यामुळे आपण थोडेसे काळजीत आहोत, तरी पण पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतातच. 30 जूनला सखी संदेश कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण झालं आणि त्यावेळी मैत्रिणींनी भरभरून गप्पा मारल्या, गाणी सुचवली. चला तर मग ऐकूया पहिला फोन कोणाचा आहे तो. नमस्कार, सखी संदेश फोन इन कार्यक्रमामध्ये फोन लागलाय. आज तुम्हाला कोणती आठवण सांगायची पावसाबद्दल?
1: आणि ताई, माझी एक छोटीशी कविता वाचून दाख, खूप वेळ असेल तर. लहान मुलांसाठी केलेली आहे मी.
0: जरूर.
1: पावसाची. आला आला पाऊस असा धुर भुरू, याच अंगणात नाच करा सुरू. आला आला पाऊस असा रिमझिम, अंगणातील पावसात व्हा ओले चिंब. आला आला पाऊस असा रप रप, जाऊ नका पुढे तिरा मागे छप्प छप. घेऊन कागद करा कागदांच्या होडी, बेडकाच्या पिलांसम मारा तुम्ही उड्या. करा थोडी मस्ती, भिजू नका जास्त, सर्दी आणि तापाने व्हाल तुम्ही त्रस्त. पावसाच्या संगे जेव्हा येतील होगारा, करतल उघडणी द्या त्यांना थारा. दोन चार मधूनच तोंडातही टाका, गोबऱ्या गाला तर थंड होऊ दे साठा. थांब आता पावसा, थोडं ऊन पडू दे, लपलेल्या इंद्रधनुचं दर्शन घडू दे. भिजलेल्या पाखरांना बाहेर पडू दे, हिरव्या हिरव्या शतांना मजेत डोलू दे. उद्या परत येशील वचन मला दे, वरण भात खाऊन मला सुद्धा झोपू दे, मला सुद्धा झोपू दे.
0: क्या बात आहे, मस्त मस्त. ही कविता तर छान छोटस बालगीत होऊ शकेल अशी बालकविता आहे.
1: नवीन लग्न झालं होतं 1982 साली आणि यांनी मला असं फिरायला नेलं बिस्तवांनी आणि साडी नेसायची अजिबात सवय नव्हती आणि त्यातच अचानक पाऊस आला मोठा आणि मग मला धड चालता येईना, त्यांची हसून हसून पुरेवाट झाली. पण पाऊस तर हवा होता पण साडीमुळे चालता येत नव्हतं अशी माझी फजिती झाली. मग जवळच्याच एका माझ्या चुलत नंदेकडे गेले आणि मग साडी वगैरे बदलली, ड्रेस घातला आणि मग मनसोक्त आणि पावसात दोघं भिजलो.
0: वा वा मस्त. गाणं कोणतं ऐकायचंय? आणि तुम्ही सांगितलेला अनुभव जो आहे तो तर म्हणजे अगदी रिमझिम गिरे सावन गाण्याला.
1: कुठलंही लावा ताई, मला सगळीच गाणी आवडतात आणि आज खूप दिवसांनी म्हणजे प्रथमतःच फोन लागला.
0: त्या बद्दल
1: आपले खूप खूप धन्यवाद.
0: जरूर, छान.
1: ओके, बाय.

0: हॅलो, मी पर्णा दंडेकर बोलतीये.
1: नमस्कार.
0: नमस्कार. पावसाच्या आठवणी सांगायच्या आहेत. लहानपणची एक आठवण आहे. मी, माझी आई आणि आम्ही सगळी भावंड अशी डेक्कन जिमखान्यावर आलो होतो. इतका जोराचा पाऊस आला की आम्हाला बस समोरची पण गाठता येईना. मग आम्ही त्या बाकड्याच्या खाली लपून बसलो. एवढे लहान होतो आम्ही. आणि मग त्या बाकड्याच्या खाली बसल्यावर किती मजा आली वगैरे ते आठवत होतो. ही एक आठवण आहे. आणि दुसरी आठवण म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यावेळेला कर्वे रोडला ऍव्हेन्यू होत आणि त्या झाडांच्या अशा कमनी व्हायच्या म्हणजे आणि चढ असायचा वरती कर्वे रोडला जाण्यासाठी. तर त्या तिथं आम्ही पावसात सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी चाललो होतो. खूप धो धो पाऊस पडत होता. आणि मग त्या ठिकाणी एक भजीवाला होता. इथे कशी मस्त त्याच्याखाली बसून भजी वगैरे खाल्ली पाऊस थांबेपर्यंत. अशी एक आठवण आहे. एवढ्या एक दोन तर आहेत, बाकी तशा चिकार आठवणी आहे.
1: पण तुम्हाला पावसाळा आवडतो का? मी आणि पाऊस असा विषय आहे आजचा.
0: हा, पावसाळा आवडतोच. पाऊस खूप आवडतो. जो जो पाऊस बघायला खंडाळा वगैरे, विशेषतः त्यावेळेला पुणे मुंबई डेक्कननी जाताना पावसाळा अप्रतिम दिसतो. लोणावळा खंडाच्या इथलं सौंदर्य अक्षरशः, म्हणजे नुसतं पावसासाठी लोणावळा खंडाळापर्यंत रेल्वेतनं गेलो डेक्कन म्हणणं तरी खूप छान वाटायचं. पावसाळा एकंदरच सुंदर असतो पावसाळा. आणि आता झाडी कमी झाली आहेत, पण पूर्वी खूप मस्त झाडी वगैरे असायची. कॅनॉल, आमच्या इथं कॅनॉल होता. आता त्या कॅनॉलच्या भोवतीनी जायचं पावसाळ्यात. तशी मस्त खळखळचं हे यायचं, काय पाण्याचा आवाज यायचा, तो ऐकण्यात खूप छान वाटायचं.
1: एकूण तुम्ही पावसाळा खूप एन्जॉय केलाय आणि करताय असं दिसतंय.
0: हो, पावसाळा
1: मी आणि पाऊस असा खास तुमचा पाऊस दिसतोय. आज गाणं कोणतं ऐकायचंय?
0: तुमच्याही आवडीचं कोणतेही गाणं.
1: ओके, चालेल. माझ्या आवडीचं गाणं लावते आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी ते गाणं ऐकतील, त्यांनाही छान आनंद मिळेल. धन्यवाद, तुमच्याशी बोलून मजा आली, छान वाटलं.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश मध्ये फोन लागलाय.
1: नमस्कार, मी सुप्रिया खाडीलकर बोलते.
0: बोला की. नमस्कार ताई.
1: नमस्कार. आजचा विषय पावसाळ्याचाच आहे ना?
0: हो, मी आणि पाऊस.
1: खर तर पाऊस हे एक तत्व आहे, जलतत्व आहे.
0: हो,
1: पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि अर्थातच त्याची किंमत समजण्या इतकी आपण खरंच अजाण आहोत. खरं सांगायचं
0: अगदी खरंय,
1: पण मागच्या काही वर्षांमध्ये पाऊस इतका येत गेला की आपण त्याचं फार नावाचं अस्तित्वच आपण संपवून टाकायला निघालो की काय असं वाटायला लागलो. पण यावेळेला खरं त्यांनी आपल्याला त्याची जाणीव जी आहे ती दाखवून दिली.
0: हो,
1: आणि 2 दिवसांपूर्वी पाऊस छानपैकी बरसला. माझ्यासाठी माझा पाऊस आहेच आहे, सगळाच आहे, म्हणजे सृष्टीसाठी तो खूपच आवश्यक असे अनेक सत्य आहे. पण माझ्यासाठी माझा पाऊस म्हणजे पावसाची गाणी.
0: हो, सांगा ना, छान छान गाणी सांगा.
1: खूप गाणी माझ्या मनामध्ये आता येत आहेत. त्यातलं पहिलं एक नाट्यगीत आहे, नभ मेघांनी आक्रमिले.
0: क्या बात.
1: मेघांनी आक्रमक होऊन अधिक्रमित करत असलेली जी शुष्क तप्त धरणी जी आहे,
0: हो,
1: ती पाहायला सुद्धा इतका आनंद येतो आपल्याला. त्याचबरोबर आला पाऊस मातीच्या वासात, हटकून लागणारं हे गाणं आहे बघा. म्हणजे आकाशवाणी तर हे हटकून लावते. मी नेहमी पाऊस आला की पहिला आकाशवाणी लावते.
0: हो, कारण
1: गाणी सगळी मला
0: अगदी खरंय. बाहेर पाऊस असताना आम्हीही बरेचदा पावसाची गाणी साहजिकच तुम्हाला आनंद देण्यासाठी लावत असतो.
1: हो, अगदी. आणि त्याच्यात ना आनंद आमचा द्विगुणित होतो खरं सांगायचं तर. किंवा अगदी एक भावरण आक्रमण जे असतं अगदी शिशु वयातलं, तर ते अगदी उफाळून येतं या पावसांच्या दिवसांमध्ये अशी गाणी लागली ती. त्याच्यानंतर उषा मंगेशकरांचं पाऊस पहिला आहे, पावसाचं अगदी कृष्णमय रूप जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळतं या गाण्यामध्ये. सुमनताईंचं दारी पाऊस पडतो हे गाणं तर मला इतकं आवडतं, इतकं आवडतं हे गाणं मला, की त्या गाण्यातली जी सात्विक समंजस जे लावण्य आहे ना ते खूप सुंदर आहे. त्यातलं जे सण आहेत, म्हणजे पावसाळ्यातले जे सण आहेत ते सुद्धा इतके छान आहेत ना. त्याच्यामधलं एक ते ओळ आहे की कुणी गौरी ग पूजिती, हे तर खूपच म्हणजे ते कडवत इतकं छान आहे की ते केव्हाही ऐकलं तरी उत्फुल्ल असं मन होतं. त्याच्यानंतर अजून खूप गाणी आहेत. काया मातीचं मातीचं या गाण्यातलं लक्ष्मीच्या मुखावरलं समाधान असू दे.

0: लक्ष्मीच्या मुखावरलं मी नाही म्हणणार, लक्ष्मीच्या मुखावरलं असं मी म्हणेन. अर्थातच ही लक्ष्मी जी आहे ती म्हणजे शेतकऱ्याची जी लक्ष्मी आहे ती. त्याच्यानंतर निसदीन बरसते नैना हमारे, सूरदासांचं जे भजन आहे अतिशय मन हळवं होतं त्यातलं कारुण्य पाहून. त्याच्यानंतर आला आला वारा ह्या गाण्यातलं आखीव रेखीव जगरहाटी असू देत, नभ उतरू आलं या गाण्यातलं शृंगार असू देत, सगळं खूप खूप खूप भावतं. आणि त्यातल्या त्यात आणखी एक गाणं मला ते खूप आवडतं, ते म्हणजे गुलजार यांनी लिहिलेलं थोडीशी बेवफाई हा जो सिनेमा आहे त्यातलं बरसे फुहार.
1: वा वा,
0: हे गाणं खूप सुंदर आहे, खूप कमी लागतं ते गाणं खरं तर. आणि सिनेमा पण मी तो अधूनमधून पाहते कारण मला तो खूप आवडतो सिनेमा. पण त्यातली सतार आणि गिटार जे आहे ना ती खूप सुंदर आहे ना, की खूप छान वाटतं ते गाणं ऐकताना, म्हणजे परत परत अजून दोन तीन वेळा तरी ते गाणं ऐकावं असं वाटतं. त्यातला एक शब्द आहे मिठासा शोर, हा शब्द हा शब्द आहे ना हा अगदी चक्खल बसतो या सगळ्या काय म्हणत आपण की सगळे जे सृष्टीतलं सगळं जे पावसानंतर आलेलं जे लावण्य आहे त्याला
1: हा मिठासा शोर हवा हवासा पण वाटतो ना.
0: खरंय खरंय, मिठासा शोर दिल में कुछ और आता है असा एक तो असं एक हे आहे, दिल से कुछ और आता है असं इतकं सुंदर आपल्या कवींनी गीतकारांनी इतकं सुंदर लिहिलं आहे त्याचा. म्हणजे खरं सांगू का, प्रत्येक विषयच असू देत पण अभ्यास केला ना त्याचा, ते समजून घेतलं ना तर आपलं आयुष्य कधी निघून जाईल आपल्याला कळणार सुद्धा
1: नाही. त्या गोष्टी समजून घ्यायच्या आनंद घ्यायच्या आहेत की खरं विचार केला तर कुढत बसायलाच वेळ नाहीये.
0: नाहीये नाहीये खरंच नाहीये. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, मी दोन तीन दिवस झालं मी अगदी झोपून होते, मला खूप बरं नव्हतं, म्हणजे व्हर्टिगोचा जरा त्रास होत होता त्याच्यामुळे मी उठू शकत नव्हते. पण तुमचं हे आज सकाळी मी अनाउन्समेंट ऐकली होती आणि मग ते मी गाणी सगळी जी आहेत ना ती बघायला लागले की कुठली गाणी छान आहेत, पावसाची गाणी कुठली छान आहेत, तर ते एकदम माझं दुखणं पळून गेल्यासारखं झालंय.
1: खरं, आणि तुम्ही की मोठी लिस्ट आणि छान छान गाण्याची लिस्ट आता सांगितलीत की मला खात्री आहे की सगळ्या मैत्रिणींना ती गाणी आठवत असतील. आज तुम्हाला या सगळ्या लिस्ट मधनं कोणतं गाणं आज ऐकावं असं वाटतंय?
0: यातलं बरसे फुहार हे गाणं मला ऐकायला आवडेल.
1: येस,
0: ते गाणं खूप छान आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, याच्यासाठी मी आकाशवाणीला खूप धन्यवाद देते कारण आम्ही लहानपणापासून मी तर आकाशवाणी म्हणजे आमच्याकडे सकाळी उठलं की पहिला रेडिओ लावणं हे पहिलं काम असतं, तर त्याच्यामुळे इतकी गाणी ऐकली, इतक्या गाण्यांच्या सुरावटी ऐकल्यात, इतक्या गाण्यांचे अर्थ ते आम्ही शोधत बसतो ना, याचं सगळ्याच श्रेय जे आहे ना ते आकाशवाणीचंच आहे. इतर कुठेही हे मिळणार नाही आणि माझ्या पिढीला हे नक्की जाणवेल हे की आम्ही म्हणजे गाण्यांवर सुद्धा आम्ही गप्पा मारतो, एखादं गाणं असेल त्याच्यावर सुद्धा आम्ही गप्पा मारतो आणि ते इतका वेळ त्याच्या गप्पा चालतात की अजून काहीतरी बोलावं असं वाटतं त्याच्याबद्दल.
1: आणि एखादं गाणं असं सकाळी सकाळी आपण ऐकलं ना की आपण त्याच धुंदीत त्याच सगळ्या याच्यामध्ये दिवस घालवतो, बघा
0: दिवसभर असतो
1: आणि आपण गुणगुणत राहतो ते गाणं.
0: पावसाबद्दलची आठवण म्हणजे तुम्हाला, मी खूप लहान होते तेव्हा आणि आम्ही मंडईच्या जवळ आमचं घर होतं, पुण्यातली मंडई आहे ना तिथे, त्याच्या जवळ आमचं घर होतं आणि असं खूप मोठा पहिला पाऊस आलेला होता. त्या वाड्याच्या समोर माझी एक मैत्रीण राहत होती आणि तिची मोठी बहीण त्यावेळेला माहेरपणाला आलेली होती आणि तिचा छोटा मुलगा होता, म्हणजे किती एक तीन साडेतीन चार महिन्याचा असेल तो, फार मोठा नव्हता, अगदी बाळच होतं ते. आणि ती माझी मैत्रीण जी आहे ती त्या तिच्या भाच्याला म्हणजे त्या छोट्या बाळाला घेऊन ती आमच्याकडे आली होती आणि आई वगैरे तिला म्हणाली की अगं इतक्या लहान बाळाला कशाला आणलंस तू वगैरे असं म्हणून आम्ही, आणि ते रडायला लागलं अचानकपणे. तर मग आता आमची गडबड सुरू झाली की त्याला काय करायचं, दूध पाजायचं वगैरे काय असं असं ते सगळे गडबड ती सुरू झाली आणि तेवढ्यात इतक्या जोरात पाऊस आला की मधला जो रस्ता होता तो म्हणजे नदी झाली त्याची. तर आम्हाला त्याला म्हणजे ते रडत होतं बाळ, पलीकडं त्याला त्याची आई गॅलरीत उभी राहून ती पाणावलेल्या डोळ्यांनी बघत होती, आम्हाला जाताच येत नव्हतं. आणि तो इतका भयानक वाटला पाऊस, म्हणजे खूप पाऊस होता त्या दिवशी, जवळजवळ गुडघाभर पाणी त्या रस्त्यावर साठलेलं होतं. आणि कसं तरी करून मग तिथले खालचे गणेश मंडळाची मुलं होती तर त्यांना आईने सांगितलं आमच्याकडे असं असं झालेलं आहे म्हणून, ते बाळ आमच्याकडे आहे आणि खूप पाऊस आलाय ते रडतंय खूप म्हणून. त्या मुलांनी अक्षरशः म्हणजे पूल केला हाताचा आणि त्यांनी ते बाळ तिकडे पोहोचवलं. तर ते ती आठवण म्हणजे कधीही ती आठवण न पुसणारी आठवण आहे माझ्या मनातली. पण ती एक आठवण तोडली तर पाऊस हा खूपच छान आहे असं मला वाटतं.

0: नमस्कार सखी संदेश फोन इन कार्यक्रमामध्ये फोन लागलाय.
1: नमस्कार, मी स्वाती बोलतीये.
0: नमस्कार स्वातीताई, आजचा विषय आहे मी आणि पाऊस.
1: हा, पाऊस म्हटलं ना की पहिलं तर भजीच आठवते.
0: छान.
1: हा, भजी, मस्त गरम गरम चहा, असं. तसा पाहिलं तर इतका पाऊस मला आवडत नाही, पण ह्या दोन गोष्टींसाठी थोडा आवडतो.
0: क्या बात आहे, क्या बात.
1: आणि म्हणजे पाऊस पडायला असं वाटतं की पडावा, कारण की मग आपलंही आपल्याला पाणी येणार नाही आणि शेतकरी राजाला त्याच्या पिकाचं नुकसान होईल.
0: खरंच.
1: हा, म्हणून वाटतं की पडावा.
0: हो, प्रत्येकाला सगळे सीजन आवडले पाहिजेत असं काही नाही. काही जणांना थंडी आवडते, काही जणांना उन्हाळा आवडतो, अशी पण लोक माहिती आहेत. आणि पावसाळा आवडणारी खूप आहेत, पण

0: त्याला त्याच्या पिकाचं नुकसान होईल.
1: खरंच.
0: हा म्हणून वाटते की पडावा.
1: हो, प्रत्येकाला सगळे सीजन आवडले पाहिजेत असं काही नाही. काही जणांना
0: नाही.
1: थंडी आवडते, काही जणांना उन्हाळा आवडतो, अशी पण लोक माहिती आहेत. आणि पावसाळा आवडणारी खूप आहेत. पण बरोबर आहे तुमचं, रोजची चिकचिक आणि गर्दी
0: चिकचिक, हा
1: याच्यामुळे कदाचित
0: चिकचिक गर्दी, ट्रॅफिक जॅम.
1: त्यामुळे कदाचित तुम्हाला पाऊस आवडत नाही तेवढा.
0: हा हो.
1: पण आता मला वाटतं पुण्यात पडतोय तेवढा पाऊस पडायला हवा हो ना.
0: हो हो नक्कीच नक्कीच. छान आता वातावरण पण खूप छान झालंय, आल्हाददायक,
1: खरंच.
0: थंड, समस्त वाटतंय.
1: हो, आणि आता पडतोय तसाच पाऊस पडत राहू दे अशी आपण प्रार्थना करूया.
0: येस येस.
1: तुमची काही आठवण आहे एखादी पावसाबद्दल, म्हणजे शाळेतनं येतानाची असेल, लग्नानंतरची असेल, किंवा भिजलेले पावसातले काही क्षण असे आठवत असतील तर?
0: पण पावसाने जास्ती करून फजितीच आमची थोडी थोडी झाली की बाबा
1: सांगा
0: सुट्टी
1: की
0: नाही घेतलीये, आणि मग खूप पावसात एकदम ओलचिंब व्हावं लागलंय की तसंच भिजत भिजत घरी जावं लागलंय.
1: हो हो
0: अशाच काहीच्या आठवणीत फजितीवाल्या.
1: बरोबर. मग आज गाणं कोणतं ऐकायचंय?
0: तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं लावा.
1: ओके, मग
0: ओके.
1: आता पावसाचं एक छानसं गाणं मी तुमच्यासाठी लावते, सगळ्या मैत्रिणी ऐकतील. थँक्यू फोन
0: थँक्यू.
1: केल्याबद्दल. थँक्यू.
0: धन्यवाद
1: धन्यवाद.
0: ओके.

0: सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
3: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10 ते 30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: नमस्कार.
7: बोला ना, आजचा विषय आहे मी आणि पाऊस.
6: म्हणजे अगदी छानच विषय आहे पावसाचा. म्हणजे मी निलिमा डोंगरे बोलतेय आणि आज तुमची अनाउन्समेंट ऐकली आणि मला एक 4 ओळी सुचल्या, तर सांगू का?
7: जरूर जरूर.
6: भेट तुझी माझी अपुरी. आता पावसाला म्हणजे मी सखी म्हटलं तर सखी घेऊन ये तुझ्या सरीवर सरी. त्याचं का सम वाट पाहते तुझी सखी सरी. बरसत ये लवकर सरीवर सरी. तडतडा गारा येऊ देत अंगावरी. ये ये सरीवर सरी. थंडाई घेतील मग पाने फुले तरुवरी. ये ग लवकर सरीवर सरी. पुढे आता ग्रीष्मा जा परत माघारी. पावसा घेऊन ये सरीवर सरी. मग गरम गरम चहा भजी खाऊ वाटेवरी. ये ग सखी घेऊन सरीवर सरी.
7: मस्त
6: असं एक मला सुचलं म्हटलं ते सांगता आपल्या सखींना सगळ्याच. पाऊस सखी समजून तिला आपण अर्ज करून बोलवतोय की अशा ये तू लवकर म्हणून. पाऊस कमी पडतोय ग त्यामुळे. माझी एक अशी एक आठवण आहे की मी माझ्या मुलीकडे मुंबईला दादरला गेले होते. तिथे नातू आहे माझा छोळ होता छोटा, कडेवर घेऊन त्याला मी फिरायचे. तर त्या दिवशी असं त्याला फिरायला बागेत घेऊन गेले आणि अचानक आता मुंबईचा पाऊस म्हणजे काय धोधो एकदम जर येतो भयानक. मी पण म्हणजे पहिल्यांदाच अनुभव घेत होते आणि खूप जोरात पाऊस यायला लागला आणि तो लहान होता, त्याला घरी जायचं होतं. मग मी त्याला माझी ओढणी डोक्याला म्हणून धावत धावत घरी त्याला घरी घेऊन आले आणि त्याला इतका आनंद झाला की आजी आणि मी आज पावसात भिजलो आणि आजी धावत धावत घरी आली मला घेऊन. तर ते इतकं तो सगळ्यांना सांगत सुटला म्हणजे सगळ्यांना खूप मजा वाटली की त्यालाही पहिला पाऊस मजा त्याला अनुभवता आली आणि तशी मला पण आली. कारण मुंबईचा पाऊस मी पण पहिल्यांदाच असा अनुभव घेतला त्याचा जो येतो ना कारण मुंबईचा पाऊस. गाणं रिमझिम पाऊस पडे सारखा.
7: क्या बात आहे, मस्त नक्की लावतो. छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
6: Okay, thank you.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा,

0: माझं नाव मी स्मिता देशपांडे बोलते.
1: बोला की स्मिताताई.
0: पावसाळा म्हणलं की सगळी हिरवीगार शालू पसरलेलं धरणीचं रूप आणि निसर्ग नदी तळे धबधबे यांचा आनंद लुटण्यासाठी जरूर पावसामध्ये फिरावयास जावं. मी व माझे मित्र आम्ही दरवर्षी आम्ही पावसाळी सहलीला जातोच व त्यांना पावसाळी सहल खूप आवडते व आम्ही खूप आनंद अनुभवतो मजा करतो आणि पावसाळ्याचा निसर्ग अवर्णनीय विलोभनीय आणि डोळ्याला थंडावा शांत वाटतो. अशा हव्या हव्याच्या वाटणाऱ्या पावसाचा अनुभव काही वेगळाच असतो, तो प्रत्येकाने अनुभवावा असं मी असं माझं मत आहे. आठवण म्हणजे आम्ही एकदा पावसामध्ये गेलो होतो भिजायला आणि सहज असं चालता चालता माझा त्या हे चिखलामध्ये पाय घसरला आणि पाय घसरला मग मला लवकर उठताच येईना, त्यामुळे मग एक दोघ जण आले आणि त्यांना पण पटकन उचलत कारण थोडसा माझा पाय खूप आतमध्ये घुसून गेला होता. मग एक दोघांनी म्हणून मला ते वरती उभं केलं आणि त्यामुळे कसं की पावसाळ्यामध्ये चालायचं थोडस सांभाळून चालावा हा थोडासा अनुभव खूप थोडा मला हे देऊन गेला.
1: खरंय खरंय, आपण पावसाळी पर्यटनाला निघताना खरं तर खूप काळजी घेतली पाहिजे, म्हणजे आनंद घ्यायचाच आहे पावसाचा, पण कुठे दरड कोसळत नाहीये ना, कुठे कड्यावरून आपण फार वाकून बघत नाहीये ना, ही पण काळजी खूप घ्यायची गरजेची आहे. आता
0: जिथे सागरा धरणी मिळते हे गाणं
1: बर बर आवडतं गाणं दिसतंय.
0: हो मला खूप आवडतं हे गाणं.
1: छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई.
0: धन्यवाद ताई.

0: नमस्कार, सखी संदेश फोन इन कार्यक्रमात फोन लागलाय.
1: हो, नमस्कार मॅडम. मी सरला जोशी बोलते.
0: बोला सरलाताई, आजचा विषय आहे मी आणि पाऊस.
1: हो, मी आणि पाऊस या संदर्भात म्हणजे पहिल्यांदा मला असं सांगायचं की 4 महिन्याचा उन्हाळा आणि 1 दिवसाचा पावसाळा हा लगेचच फरक पडतो वातावरणात. त्याच्यामुळे म्हणजे 4 महिने आपण जो उन्हाळा भोगलेला असतो तो अगदी जोरदार असा पाऊस जर आला तर अर्थात यावर्षी आपल्याला पावसाने खूप ताण दिलेला आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस म्हणावा तितका पडत नाहीये. तर आपल्याला चराचरातलं म्हणजे पूर्ण निसर्गातले सर्व अगदी छोट्या प्राण्यांपासून पक्ष्यांपासून सगळे अगदी चातक पक्षी सुद्धा म्हणजे आपण म्हणतो ना मी सुद्धा चातकाप्रमाणे पावसाची वाट बघते.
0: सगळे आणि आता थोडा थोडा पाऊस सुरू झालाय, पडेल अशी आशा करूया.
1: हो, पडेल अशी आशा करूया. आणि पावसाचं म्हणजे कसं आहे की शेवटी तो निसर्ग आहे. म्हणजे माणसानी किती प्रगती केली तरी शेवटी निसर्गावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं.
0: बरोबर,
1: हे वेळोवेळी निसर्ग आपल्याला दाखवून देतोय खरं म्हणजे.
0: आज तुम्हाला आठवण कुठली सांगायची पावसाबद्दल?
1: मला आठवण अशी सांगायची की पावसाची म्हणजे काय आहे की नदीला जर पूर आला तर काय परिस्थिती होते, कारण मी ते स्वतः भोगलेलं आहे. तर कॉलेजमध्ये असताना आम्ही टुर्नामेंट्सला इंटर कॉलेज एक टुर्नामेंट्स होत्या, त्याच्यासाठी आम्ही लातूरहून नांदेडला आमचा ग्रुप एक गेला होता टेबल टेनिस आणि बुद्धिबळ खेळायला. आणि मग तिथून परत येताना काय झालं की रेणापूर लातूरच्या अलीकडेच एक गाव आहे, एसटीने आम्ही परत येत होतो. तर येताना रेणापूरच्या इथे मांजरा नावाची नदी आहे, तिथे 6 किलोमीटर फक्त लातूरपासून 6 किलोमीटर अंतरावरच आहे. तर त्या ठिकाणी पावसामुळे आमची एसटी थांबून राहिली आणि आम्हाला काही पुढे जाता येईना. आणि परिस्थिती अशी झाली की 4 तास तिथे आम्ही थांबलो. 12-1 वाजून गेले सकाळचे आणि आमच्या जवळचं खाऊ पिऊ सगळं संपलेलं होतं. बिस्किटं नव्हती, जवळपास दुकान नव्हतं, एखादी टपरी सुद्धा नव्हती. फक्त एसटी मध्ये काय झालं की तो ड्रायव्हर जो होता त्या ड्रायव्हरचा डबा होता त्याच्या बरोबर. तर आमच्या कॉलेजच्या म्हणजे कॉलेजची मुलं, तुम्हाला मॅडम कल्पना आहे की कॉलेजची मुलं कशी असतात. तर त्यांनी काय केलं, त्यांचा डबा पळवला ड्रायव्हरचा. कुठला का डबा असे ना, अंड्याची भाजी त्याच्यात होती आणि चपात्या होत्या. तर सर्वच मुलांनी, मुली थांबल्या तशाच पण सर्वच मुलांनी त्याच्यावर डल्ला मारला आणि तो

0: सगळा संपवला आणि त्याला अगदी आनंदाने तो परत आभार परत केला रिकामा लावून घेऊन.
1: बाहेर पाऊस पडत होता.
0: हो, आणि आम्ही म्हणजे आम्हाला आम्ही मुली ज्या सहा जणी होतो ते आम्हाला अक्षरशः काही खायला मिळालं नाही आणि पाणी सुद्धा आमच्या जवळच संपलं होतं. ही परिस्थिती आणि त्या काळात म्हणजे ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे बाटल्या नेण्याची ती संस्कृती सुद्धा नव्हती.
1: खरंच खरंच. आणि
0: त्यामुळे आम्ही ते खरंच आहे म्हणजे ती गोष्ट इतकी लक्षात राहिली आहे की रात्री 9 वाजता आम्ही घरी आलो, घरातले पालकही चिंतेत होते, पाणी ओसरलं आणि मग एसटी जाऊ शकली आणि मग आम्ही घरी पोहोचलो 9:10 वाजले होते. आणि असं अगदी कधी दुष्काळातून आल्यासारखे आम्ही आईला सांगून की आई स्वयंपाक कर माझ्यासाठी काही थोडं फार असेल तर चालणार नाही, भरपूर पाहिजे जेवायला.
1: बरोबर.
0: अशी गंमत झाली होती कॉलेजच्या जीवनातली पावसामुळे.
1: छान, पावसाची एक वेगळीच आठवण तुम्ही सांगितली.
0: ओके, थँक्यू सो मच. माझा फोनही लागला, मला वाटलं 11:30 झाली आता.
1: नाही नाही,
0: पावसासाठी प्रार्थना करूया अजूनही आपण.
1: निश्चित निश्चित पडणार आहे पाऊस.
0: हो हो, छान छान.

0: नमस्कार
1: नमस्कार.
0: सखी संदेश फोन इन कार्यक्रमात फोन लागलाय.
1: हा तेच म्हणते मी, कारण मी केव्हा फोन लावते पण एंगेज लागत. ठीक आहे, हरकत नाही. नमस्कार, मी पुण्याहून सुषमा कानेटकर बोलतेय, सिंहगड रोड वडगाव बुद्रुक.
0: बोला की ताई.
1: हा, आपला विषय होता पावसाच्या याच्यावर सांगायचं होतं ना मॅडम.
0: मी आणि पाऊस.
1: हा तेच, मी आणि पाऊस म्हणजे पावसातली एक आठवण सांगायचं असं दृष्टिकोनातून.
0: निश्चित निश्चित सांगा.
1: बरोबर आहे.
0: होय होय.
1: हा तर मी असं सांगते की एक साधारण 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एकदा चिंचवडला असेच पावसात फसले, आईला भेटा गेले होते. येताना पाऊस लागला, भाऊ म्हणला तू आपला रिक्षा ने, मी जातो पुढे स्टॉपला, म्हणजे बस थांबवतो असं. तर त्यावेळेस नेमकं काय झालं, रिक्षा रेल्वेवरून तो पूल होत ना चिंचवड.

0: करता तिथे मध्येच रिक्षा बंद पडली पावसामुळे. खूप पाऊस होता, सगळीकडचे लाईट गेलेले पूर्ण पूर्ण अंधार सगळीकडे, आणि एकटी रिक्षा त्या असं झालं ते. तर रिक्षाही बंद पडल्यामुळे माझी पंचायत पडली की कसं जायचं पुढे पावसात. आणि तो रिक्षावाला माझ्याकडे बघायला लागला. मी त्याला ओरडले, म्हटलं अरे पैसे दे लवकर, मला पुढे जायचंय, बघतोस काय माझ्याकडे. तर ते पैसे घेतले आणि कशी बशी पुढे आले. तर मला म्हणजे एकटी त्या पावसात लाईट गेली असताना तरी सुद्धा मी तेवढं धाडस केलं की त्याच्याकडनं पैसे नव्हतं. त्याने त्यावेळेस नेमकं काय केलं असतं हेच कळलं नसतं, नाही का, एकटं दुखतं पाहिल्यावर. आणि मुळात म्हणजे माझ्या अंगावर सगळं पाटल्या बांगड्या सगळं होतं त्यावेळेस नेमकं घातलेलं सहज आपलं म्हणजे नेहमी त्याच्याने. तर ती मला भीती वाटली आणि मी तशीच मग पुढे जवळजवळ 2 किलोमीटर चालत गेले बस स्टॉप पर्यंत. आणि तिथे भाऊ म्हणला उशीर का झाला, म्हटलं अरे असं असं रिक्षा बंद पडली आणि मला म्हटलं तो पैसे लवकर द्यायला तयार नव्हता, म्हणजे काही असेल त्याचं कारण मागे. पण दिले एकदा त्याने. मी तशी बशी का होईना 11 वाजता जवळजवळ 10:30 सुमारला तळेगावला राहत होते मी त्यावेळेस, तळेगाव दाभाडेला. तर तिथे गेले पोहोचले. तर मला काय प्रश्न हे झालं की बघ पावसाची ही आठवण, म्हणजे कसं एकटी दुकटी पाहून लोक काही करू शकतात पण परमेश्वर कृपेने काही झालं नाही. आणि आपण जरा थोडस सजग राहिलं की आपलं काम होऊ शकतं, एवढंच मला आपल्याला पावसाची आठवण सांगायची होती.
1: तुमची आठवण अगदी योग्य आहे की पावसामध्ये खूप सजगतेने राहायला लागतं, सांभाळून चीज वस्तू आपण राहिलं पाहिजे. खरं
0: हो हो हो,
1: छान वाटलं तुमच्याशी बोलून. हा

0: पुढच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय काय आहे याची उत्सुकता तुम्हालाही आहे ना? चला तर मग ऐकूया.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात. मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.
0: याबरोबरच आजचा सखी संदेश हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला फोन करून कळवा, पत्र लिहा, मेसेज करा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर आम्हाला लगेच ईमेल करा. तेव्हा वनिता मंडळ अंतर्गत सखी संदेश या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ आली आहे. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.
2: वनिता मंडळ, ह्या कार्यक्रमात आपण फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम ऐकलात. विषय होता मी आणि पाऊस, सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
7: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
8: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
7: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
8: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
7: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
8: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: दुपारचा 1:03:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
10: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
2: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गाणं बद्रीनाथ की दुल्हनिया ह्या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं कुमार यांचं गीत.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
8: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
9: बजरंगी भाईजान या चित्रपटातलं हे गीत जुबिन नौटियाल यांच्या स्वरातलं, निलेश मिश्रा यांचं हे गीत, संगीत प्रीतम यांचं.

कार्यक्रमातलं पुढचं गीत तमाशा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांच्या युगलस्वरातलं इर्शाद कामिल यांचं हे गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं.

आता काही मराठी चित्रपटातली नवीन गीतं आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे सावरखेड एक गाव या चित्रपटातलं, कुणाल गांजावाला यांच्या स्वरातलं दासू यांचं हे गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: रसिको, यानंतर आयडियाची कल्पना या चित्रपटातलं उर्मिला धनकर आणि अवधूत गुप्ते यांच्या युगल स्वरातलं अरविंद जगताप यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: कार्यक्रमात यानंतर गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगल स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया.

डबल सीट या चित्रपटातलं जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांचं हे गीत आहे स्पृहा जोशी यांचं.

आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत चंद्रमुखी या चित्रपटातलं. अजय गोगावले यांच्या स्वरातलं हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं.

0: आणि याबरोबरच नवीन चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: दुपारचे 2 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत गुड्डी या चित्रपटातलं. वाणी जयराम यांच्या स्वरातलं हे गीत आहे, गुलजार यांचं आणि संगीत वसंत देसाई यांचं.

आणि या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता बरोबर 2:15 वाजता आम्ही हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: स्वास्थ्य कार्ड आभा से जोड़े गए। मुंबई में तेज वर्षा से जनजीवन अस्त व्यस्त। मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, छत्तीसगढ़ के कुछ हिस्सों में मूसलाधार वर्षा के लिए रेड अलर्ट। और फीफा विश्व कप, इंग्लैंड ने मेक्सिको को रोमांचक मुकाबले में 3-2 से हराकर क्वार्टर फाइनल में जगह बनाई। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजलेत। आता सप्ताह विशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत। आज ह्या कार्यक्रमात सेव्ह पुणे ट्रॅफिक मुवमेंट या संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि नितीन कामकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। निर्मिती सहाय्य आहे वैशाली जाधव यांचं।
2: श्रोते हो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पुणे शहरातले पदपथ ते चालण्यासाठी

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजलेत. आता सप्ताह विशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आज ह्या कार्यक्रमात सेव्ह पुणे ट्रॅफिक मुवमेंट या संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि नितीन कामकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य आहे वैशाली जाधव यांचं.
1: श्रोते हो, नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणे शहरातले पदपथ ते चालण्यासाठी आणि केवळ पादचाऱ्यांसाठी असणं, भर गर्दीच्या रस्त्यातला सुरक्षित प्रवास हा आपला हक्क आहे, त्यासाठीच काम करणारी संस्था सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट. या संस्थेचे संचालक हर्षद अभ्यंकर आणि नितीन खममकर यांना आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले. हर्षद नमस्कार.
2: नमस्कार.
1: नितीन नमस्कार.
3: नमस्कार.
1: सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट या नावावरनं अंदाज येतोय की ही संस्था काय काम करत असेल, पण सुरुवातीला हर्षद तुम्हाला मी विचारते की काय उद्देशाने या संस्थेची स्थापना आपण केलीत?
2: या संस्थेची स्थापना झाली ही खरं म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या लोकांची संस्था या दृष्टिकोनातून. म्हणजे आपण अन्य सरकारी घटकांना दोष देण्यापूर्वी आपल्याकडे तरी बोटं नाही येत ना, एक बोट दाखवतं तेव्हा तीन बोट आपल्याकडे नाही येत ना या दृष्टीने. आणि जसजशा संस्थेचा विकास आणि वाढ होत गेली तसतसा आमच्या कामाचा केंद्र फोकस हे पण जरा वाढत गेलं, विस्तारत गेलं. आणि मी असं म्हणेन की पुणे शहरातली किंवा कुठच्याही भारतीय शहरामधली वाहतूक ही सर्वसमावेशक, म्हणजे सर्वांना वापरता येईल कम्फर्टेबली आणि सोयीनी वगैरे अशी, शाश्वत, सस्टेनेबल, म्हणजे आपण ज्याला म्हणतो कमीत कमी शहराची संसाधनं वापरून, शहराची जागा, हवेची क्वालिटी, हे सगळं कमीत कमी वापरून, पैसा शहराचा, आणि सुरक्षित होईल अशा प्रकारे आमची संस्था काम करते.
1: बरोबर. शासकीय पातळीवरती वेगवेगळ्या बस असतील किंवा आता पुण्यासारख्या शहरामध्ये मेट्रो सुरू झालेली आहे, रिक्षा आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या अनेक सुविधा आहेत, अशातही रस्त्यावरती चालणं ही गोष्ट आज अवघड होऊन बसली आहे आणि रस्ता क्रॉस करणं हे पण आता अवघड होऊन बसलं आहे. अनेकदा आपण नागरिक थांबलेले बघतो की 2 मिनिटं थांबावं लागतंय पण वाहनं थांबत नाहीत रस्त्यावरची. अशा वेळेला सुरक्षिततेचा विचार हा फार महत्वाचा ठरतो आणि त्याच्यासाठीच काम करणारी तुमची संस्था आहे. स्थापना जरी 2002 सालाची असली तरी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात किंवा त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
2: आमची स्थापना झाली काय म्हणता येईल की इन्फॉर्मल ग्रुप या स्वरूपाने 2002 साली, आणि जसं काम वाढत गेलं तसं आम्ही 2010 मध्ये या संस्थेची रीतसर नोंदणी केली. आणि आत्ता तुम्ही म्हणाला तसं की शहरात वेगवेगळी साधनं आहेत वाहतुकीची, आणि थोडं आपण या विषयात बुडत गेलो की लक्षात येतात काही काही गोष्टी, तशा काही काही गोष्टी लक्षात येत गेल्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की बाकीची जी साधनं आहेत, म्हणजे खास करून कार, दुचाकी किंवा रिक्षा ही साधनं, तर ती चालवायला वापरायला तुम्हाला काहीतरी एक आर्थिक ऐपत लागते, तुमच्याकडे परवाना असावा लागतो वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, शारीरिक एक क्षमता असावी लागते वगैरे. पण चालणे ही आपण ज्याला मूलभूत मोबिलिटी इथून त्याच्या हाताने अगदी मूलभूत गरज आहे, आणि नुकतं सर्वोच्च न्यायालयाने पण ते अधोरेखित केलेलं आहे, मान्य नाही म्हणत मी, मान्य ते केव्हाच केलेलं होतं, पण ते अधोरेखित केलेलं आहे की चालणाऱ्या माणसाला लायसन्स नाही लागत, इतरांना लायसन्स लागतं. त्याच्यामुळे इतर साधनं ही परवानगी घेऊन आलेली पाहुणी साधनं आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पुण्यासारख्या किंवा कुठच्याही शहरामध्ये माणसाला इथून तिथे सुरक्षितपणे सोयीस्करपणे चालत जाता आलंच पाहिजे. मग ती सोय, त्या सोयीला धक्का न लावता तुम्हाला रस्ते रुंद करणं, अजून काही सोयी करणं, हे सगळं ओघानी आलं. आणि एका शहराचा विचार केला तर आम्ही म्हणतो की चालत जाणं, बस किंवा मेट्रो सार्वजनिक वाहतूक आणि सायकल, या 3 साधनांनी शहरामध्ये कुठेही मला माझ्या आवडीनुसार जाता आलं पाहिजे. हे जमत नाही म्हणून मला कार किंवा स्कूटर घ्यावी लागते अशी आपल्या शहराची परिस्थिती असून
1: खरं.
2: मग तुम्हाला हां हे आहे तरी पण माझ्याकडे पैसा आहे म्हणून कार घेतली तर वगैरे सगळं घ्या, पण त्या सोयी करताना, कार आणि दुचाकीच्या सोयी करताना, चालत जाणे, सार्वजनिक वाहतूक आणि सायकल यांच्या सोयीवरती आणि त्यांच्या सुरक्षिततेवरती गदा येता कामा नये. ह्या दृष्टीने आमच्या जे काही प्रकल्प आहेत ते सगळे ह्या हे त्याला एक छेद देणारी असे विचार आहेत.
1: तुम्ही दोघही जण आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, पण वेगळं काहीतरी करावं आणि समाजोपयोगी काहीतरी करावं असं डोक्यात आलं म्हणून हे सुरू केलं का नितीन?
3: हो, बरोबर आहे. साधारण मी या संस्थेमध्ये 2008-2009 साली जॉईन

0: झालो, याचे वन ऑफ द एक संचालक आणि मी हे आम्ही एकाच कंपनीमध्ये काम करत होतो. तर तिथून मला प्रेरणा मिळाली की आपण पण समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी या संस्थेमध्ये जॉईन झालेलो आहे.
1: बरं, प्रकल्प कुठले कुठले सुरुवातीपासून तुम्ही राबवलेत?
2: मी आत्ता म्हटलं असं की एकंदर चालत जाणं, बस आणि ह्यांच्या सोयीने बरेच प्रकल्प केले, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या असं म्हणता येईल. त्यातल्या ठळक काही काही जुने प्रकल्प असं आम्ही म्हणू की अगदी जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा आम्ही बरेचदा असा उपक्रम करायचो वाहतूक पोलिसांच्या मदतीने की सिग्नलला वाहनं उभी राहतात लाल सिग्नलला, तेव्हा तिथे झेब्रा असणं आणि तिथे स्टॉप लाईन असणं आणि त्याच्या मागे वाहनांनी उभं राहणं हे आवश्यक आहे. आपण बरेचदा असं बघतो की बऱ्याच कॉलेजचे विद्यार्थी वगैरे तिथे पाट्या घेऊन उभे राहतात आणि प्रबोधन करतात. आम्ही प्रबोधनाच्या पुढे जाऊन थोडासा असा हे करतो की ठीक आहे प्रबोधन पाहिजे, पण जर ती थांबारेषा ओलांडून वाहनं पुढे उभी राहत असतील तर त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई पण केली पाहिजे. कारण नुसतं प्रबोधन करा, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, ह्या प्रबोधनाच्या पाट्या आणि हे याचं तर अजीर्ण झालं. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या जोडीनी कारवाई पण करायचो आणि पोलिसांना मदत अशा पद्धतीने करायचो की पोलिसांची लोक हुद्दच घालतात की असा नियम काय, अमुक काय, तमुक काय वगैरे वगैरे. तर पोलीस म्हणाले की सांगायचे की हे स्वयंसेवक आहेत, जे काय बोलायचं ते त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला समजावून सांगतील, म्हणजे पोलीस पुढच्या व्हायलेटरवरती कारवाई करायला मोकळा होईल. या पद्धतीने आम्ही बरेच दिवस तो उपक्रम केला. त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग उपक्रम आम्हाला आठवतं, मला वाटतं नितीन 2010 किंवा 2011ची गोष्ट असेल, PMPML कर्वे रस्त्यावरती बसेस आमच्या डावीकडनं जातील असा एक उपक्रम लागला होता, ज्याच्यामुळे स्टॉप पाशी बस येईल, स्टॉप वरनं लांब उभी राहिलेली बस पकडायला लोकांना पळावं लागणार नाही. मग तिथे मग ड्रायव्हर्सना काही समुपदेशन करणं की त्याच्यात काय अडचणी त्या समजावून घेणं, वाहतूक पोलिसांच्या बरोबर काही तेव्हा इंटरॅक्शन केली होती की बसेसना मुळात असं डावीकडनं जाता येत नाही कारण जिथे नो पार्किंग आहे तिथे पण गाड्या पार्क केलेल्या असतात, ते पार्क केलेल्या गाड्या टाळण्यासाठी बसेस उजवीकडे जातात, मग परत स्टॉप आला की डावीकडे जातात. हे झिगझॅग टाळण्याला तुम्ही नो पार्किंगच्या वरती पण कारवाई केली पाहिजे. आणि बसेस आणि इतर वाहनं यांना जेव्हा लक्षात येईल की आपण ह्या मार्गाने गेलो तर आपण एकमेकांच्या मध्यात न येता व्यवस्थित जाऊ शकतो, तर तो उपक्रम काही दिवस चालला. पण अशा प्रकारच्या उपक्रमाला सगळ्या सरकारी संस्थांनी एकत्र येऊन काही गोष्टी करायला हव्या असतात, तिथे तो मागे पडला, त्याच्यामुळे तो झाला. त्याच्यानंतर आम्ही परिसर नावाच्या संस्थेबरोबर 2012-13 पुण्याचा एक ट्रान्सपोर्टेशन स्टेटस रिपोर्ट बनवला होता.
1: बरं,
2: ती खूप एक महत्त्वाची मी उपक्रम असा म्हणेन की आपल्या शहराचा एक सर्वसमावेशक सार्वंकष वाहतूक आराखडा आहे, तेव्हा होता आणि त्याच्यामध्ये रिव्हिजन्स होत गेली की आता आपण इथे आहोत आणि आपल्याला 2030 ही अवस्था गाठायची, तर आपल्याला हे प्रकल्प करायला पाहिजे, आपली अशी अशी सुधारणा व्हायला पाहिजे. तर सुधारणा व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर ती होते का हे दर 3-5 वर्षांनी तुम्ही बघायला पाहिजे ना. तर त्याच्यामुळे केंद्र सरकारनी काही ज्याला सर्व्हिस लेवल बेंचमार्क्स म्हणतात तशी एक यादी जाहीर केली होती, तर ती आधारभूत धरून आणि ते थोडेसे बदल करून आम्ही पुण्यासाठी तशी एक सर्वे आणि अशा प्रकारचा अभ्यास केला होता की आपलं शहर आत्ता कुठे आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे, म्हणजे कुठे आपल्याला आर्थिक तरतूद करणं जास्त आवश्यक आहे. त्याच्यानंतर मी एक महत्त्वाची काय म्हणता येईल प्रगती किंवा असं म्हणता येईल की पुणे हे एकमेव शहर आत्ता भारतामध्ये आहे की ज्यांनी सरकारी पातळीवरती पादचारी दिन जाहीर केला आहे. म्हणजे तर आपण वेगवेगळे नुकताच तो पर्यावरण दिन झाला आणि आपण दिन कशाचं जाहीर करतो किंवा साजरे करतो किंवा पाळतो, तर ज्या घटकाला मदतीची आवश्यकता आहे जो दुर्लक्षित आहे आणि जर पादचारी दुर्लक्षित आहे आपण म्हणतो, तर मग आपल्याला पादचारी दिन तो दिन जाहीर केल्याने काय होणार आहे, तर दिन जाहीर केल्याने चर्चा होते त्याच्यावरती, वेगवेगळे उपक्रम येतात, कोणीतरी एखाद्याला आर्थिक मदत, कोणी स्वयंसेवक असं जाहीर करतं, निदान बोलतो तरी आपण, मग कोणी ते झेब्रावरती झेब्राच्या मागे उभ्या राहिलेल्या वाहन चालकांना गुलाबाचं फूल देईल, एका दिवसाचं लाक्षणिक कृती असेल, पण तीच व्यक्ती जेव्हा गाडी चालवत असेल तेव्हा ती त्याच्या मनात असेल की आता मी नाही उभं राहता का झेब्राच्या पुढे, तर तो पादचारी दिन आम्ही जाहीर केला. आणि अशा प्रकारचे अजून बरेच उपक्रम झाले, मला वाटतं आपलं सगळा वेळ त्याच्यामध्येच जाईल, आपण पुढच्या विषयांकडे जाऊया. बरेच छोटे छोटे उपक्रम झाले, पण सध्या आम्ही हाती घेतलेली मोहीम त्याच्याबद्दल पण बोलायला आम्हाला
1: त्याच्याबद्दल विस्तारानं बोलूया आपण
2: आता आपण 2 मिनिटांपूर्वी म्हणालो तसं की पादचाऱ्यांचा हक्क, त्यांच्या सोयी ह्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आम्ही बरीच वर्ष वाहतूक पोलिसांकडनं पुण्यात मृत्युमुखी पडलेल्या रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची काही

0: आकडेवारी गोळा करत असतो. त्याच्यात आम्हाला असं लक्षात आलं आहे, वर्षानुवर्षाची ही आकडेवारी आहे आणि बाकीच्या शहरामध्ये पण कमी अधिक फरकांनी हाच प्रकार आहे की पुण्यात साधारणपणे 50-55% अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होतात. तर ते हेल्मेट पाळायला पाहिजे त्याच्याविषयी बरीच चर्चा करून झाली आणि तिथे काही अडचणीमुळे आपण पुढे जाऊ शकत नाही आहोत. 30-35% अपघाती मृत्यू हे पादचाऱ्यांचे होतात आणि इतर हे कार, रिक्षा, बसचे प्रवासी वगैरे या सगळ्यांचे मिळून इतर मृत्यू होतात. तर आम्ही असा विचार केला की जर पादचाऱ्यांचे मृत्यू कमी करता आले तर मग एक आपल्याला तिथे बऱ्यापैकी एकंदर अपघाती मृत्यू कमी होताना दिसतील. आणि याच्यामध्ये एक आमच्या वाचनात आलेली बातमी होती बरीच जुनी, 2011 सालची वगैरे बातमी असेल ती, 10-11 सालची, जी केरळमधली आहे.
1: बरं,
0: म्हणजे आपण बरेचदा म्हणतो ना की ते परदेशातली उदाहरणं नका देऊ, आपल्या इथे वेगळं असतं. जे केरळात यशस्वी होऊ शकतं ते तरी पुण्यात यशस्वी व्हायला काही हरकत नाही, पण त्याच्यापासून स्फूर्ती घ्यायला काही हरकत नाही. तर एर्नाकुलमचं एक उपनगर आहे आपली, शिक्रापूर, वाघोली वगैरे अशा टाईपची, तशी तर तिथे पादचारींचे अपघाती मृत्यू खूप पाहिजे. तर तिथे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन त्या शहराला अशी एक सवय लागली की रस्ता ओलांडताना तुम्ही हात समोर धरायचा,
1: बर,
0: ज्याच्याद्वारे येणाऱ्या वाहनांना तुम्ही लवकर दिसाल आणि एक नजरानजर होईल, दोघांना एकमेकांची च्या वेगाचा अंदाज येईल आणि तो अंदाज येण्यानीच केवळ आणि एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेण्याने त्या शहरामधले पादचारी मृत्यू 50% कमी झाले, निम्म्यावर आले, म्हणजे 10-15% सुधारणा नाही, निम्म्यावरती. मग ती संकल्पना हाती घेऊन आता आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे आणि आपण ज्येष्ठ नागरिक बरेचदा बघतो असे हात समोर धरून रस्ता ओलांडतात आणि आपल्याला वाटतं की हा हे म्हाताऱ्यांनी करायचं काम आहे, पण ही मोहीम आता आम्ही आबालवृद्ध सर्वांपर्यंत नेतो. आपल्याला अर्थातच त्याला वेळ लागेल, त्या अंगमली छोट्या शहरामध्ये जे एक वर्षभरात झालं ते आपल्याला इथे एका वर्षात नाही होणार. पण वाहतूक पोलिसांचाच डेटा, ती आकडेवारी असं पण सांगते की पादचारी मृत्यूमध्ये वयवर्ष 30-45 ह्या वयोगटातल्या प्रौढांचं किंवा तरुणांचं प्रमाण जास्त आहे, कारण ते रस्त्यावरती जास्त प्रमाणात असतात, त्यांना वाटतं की मी सक्षमपणे पटकन ओलांडून जाईन पण ते जाऊ शकत नाही, वेगवेगळी कारणं असतील. तर आता ही मोहीम आम्ही शाळांमधल्या मुलांपासून सुरू करतो, याची दोन कारणं. एक म्हणजे 5वी-6वीत असताना मुलं स्वतंत्रपणे रस्ता ओलांडायला शिकतात तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच ते शिकावं, शाळेकडून शिकावं, कारण शाळेच्या शिक्षकांनी सांगितलेलं हे आईवडिलांपेक्षा पण मुलांना जास्त पटतं आणि चांगली गोष्ट आहे ती. तर त्याच्यामुळे ते त्यांच्याकडून त्यांनी शिकावं आणि वयवर्ष 5वी-7वीमधली जी मुलं आहेत त्यांचे आईवडील 30-45 असतात. त्याच्यामुळे ते, आणि आपण हे पण बघतो, आपण अनुभव पण घेतो की शाळेत शिकलेल्या चांगल्या गोष्टी मुलं आईवडिलांना सांगतात, बाबा आम्हाला असं सांगितलंय बरं का शाळेत करायला.
1: किंवा सिग्नल जर वडील क्रॉस करत असेल, आई वडील कोणी लाल सिग्नल असताना पुढे जात असतील तर मुलं थांबवतात
0: अगदी निर्लज्जपणे ओरडतात, बाबा असं नका करू वगैरे, मग ते लोक ओशाळून थांबतात जे काही त्याच्या गोष्टी. तर ह्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने आपण फायदा घेऊया ह्या उद्देशाने आम्ही सुरू केली आहे. अर्थातच ही ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा गरीब वस्त्यांमध्ये म्हणा किंवा दुकानदार म्हणा किंवा असे वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने न्यावी लागेल. सध्या आम्ही 60 शाळांपासून सुरू करतोय ह्या शैक्षणिक सत्रामध्ये, म्हणजे दिवाळीच्या पूर्वी. साधारणपणे कोथरूड, डेक्कन, पेठामधला भाग या पट्ट्यातल्या 60 शाळा आम्ही निवडल्या आहेत, त्यांची नोंदणी केली आहे, तिथे शिक्षकांची वर्कशॉप पण आता सुरू झाली आहे आणि होपफुली आपल्याला त्याचा परिणाम म्हणून 2-3 वर्षांमध्ये पादचारी मृत्यू कमी होताना दिसतील अशी आपण आशा करतो.
1: पुणे शहराचा विस्तार आता एवढा झालाय की शाळेमध्ये चालत मुलं जात आहेत हे दृश्यच दिसेन असं झालंय, म्हणजे आयदर मुलं रिक्षातनं जातात, व्हॅनमधनं जातात किंवा पालक दाराशी नेऊन सोडतात, कारण मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आम्हाला भीती वाटते. पण आजही गावातल्या काही शाळा जिथे आहेत मला वाटतं तिथे मुलं आजही चालतच शाळेमध्ये जातात, तर त्या मुलांचं प्रबोधन नितीन तुम्ही कसं करता आहात?
2: सध्या आम्ही जो उपक्रम घेतलेला आहे पाऊल पुढे हात समोर, याच्यामध्ये आम्ही सध्या शाळेमध्ये मुलं जातात साधारण 5वी-10वी या वयोगटातल्या मुलांना केंद्रित करून त्यांच्या शिक्षकांना आम्ही सांगतो की त्यांना की कसं तुम्ही मुलांना सांगा की सुरक्षितपणे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणापर्यंत तुम्ही कसं क्रॉस करू शकाल याचं प्रशिक्षण सध्या आम्ही फक्त शिक्षकांना देतो आणि शिक्षकांकडनं आम्हाला अपेक्षित आहे की त्यांनी त्यांच्या जे वर्गातली मुलं आहेत त्यांना सांगावं आणि त्या मुलांनी आपापल्या घरच्यांना सांगावं, शेजारच्यांना सांगावं, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगावं, तसेच त्यांचे जे मित्रमैत्रिणी असतील ते वेगवेगळ्या शाळांमध्ये असतील तर तिथे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे की आपला मित्र, आपली मैत्रीण कसा हा क्रॉस करते आणि त्याचं आपण पण त्या सुरक्षित पण आपण क्रॉस करायला ही पद्धत अवलंबली पाहिजे.
1: बरोबर, रस्ता क्रॉस

0: रस्ता ओलांडणं हा एक भाग झाला, पण एकंदरीत रस्त्यावरनं सुरक्षितपणे आपण कसं चालू शकतो याच्याबद्दलही मुलांना तुम्ही सांगता का?
1: खरं म्हणजे सांगायला पाहिजे, पण सध्या या मोहिमेमध्ये आम्ही ते मुद्दाम घेतलेले नाही आहे. होतं असं की एखाद्या शिक्षकांनी एखाद्या मुलांना सांगितलं किंवा कोणी ज्याच्याकडे ती माहिती आहे त्यांनी दुसऱ्याला सांगताना 4-5 विषय सांगितले. समजा शिक्षकांनी सांगितलं की तुम्ही रस्त्यात थुंकू नका, तुम्ही बसचं तिकीट रस्त्यात टाकू नका, तुम्ही खरं बोला, तुम्ही प्लास्टिक वापरू नका, तुम्ही असं करा, तर 5 मुलं हे करतात, 5 मुलं ते करतात, 5 मुलं ते करतात, आणि त्याच्यामुळे एक परिणाम त्याचा दिसून येत नाही. तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी रास्त आहे. इनफॅक्ट आम्ही 3-4 वर्षांपूर्वी एक अशी पाहणी केली होती, त्याच्यात आम्हाला असं दिसून आलं होतं की रस्त्यानी चालताना जिथे पदपथ आहे तुम्ही त्याच्यावरनं चाला, पण चालण्यासारखा पदपथ नसेल, पुण्यात खूप ठिकाणी नाही आहे, तर तुम्हाला रस्त्यावरनं चालावं लागतं. तुम्ही रस्त्याच्या डावीकडनं चालायचं का उजवीकडनं चालायचं? उजवीकडनं चाललं तर आपल्याला वाहनं समोर न येतात, पण आम्ही पाहणी केली त्याच्यात आम्हाला असं दिसलं की साधारण 55% लोक डावीकडनं चालत होते. आणि ही टक्केवारी 50-50 असायला पाहिजे का ती थोडीशी खरं म्हणजे उलटी असायला पाहिजे. 61% लोक उजवीकडनं चालतात, 41% लोक डावीकडनं चालतात, अशी आमची अपेक्षा किंवा इच्छा होती. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगायची गरज तर आहेच की रस्ता ओलांडावा, ओलांडताना काय काय काळजी घ्यावी याचे पण खरं म्हणजे आम्ही जेव्हा ही आकडेवारी म्हटली तेव्हा पादचारी मृत्यूंपैकी 60-70% लोक रस्ता ओलांडताना मृत्यूमुखी पडतात ही आकडेवारी, म्हणून आम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं. कारण 2-3 गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं तर तो परिणाम दिसणार नाही असं मला वाटलं. रस्ता ओलांडताना घ्यायच्या काळजा काय काय आहेत त्याची पण एक खरं म्हणजे 8-10 गोष्टींची यादी आहे. तर त्याच्यात सुद्धा आम्ही ह्या एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतोय, कारण ती मोहीम केरळात यशस्वी झाल्याचा पुरावा आहे.
0: बरोबर,
1: जे तिथे यशस्वी ठरले तेच आपण तिथे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. या दृष्टीने आम्ही फक्त सध्या रस्ता ओलांडताना वाहन चालक आणि तुम्ही हे एकमेकांना कसे दिसाल,
0: संपर्क कसा होईल.
1: आपण बरोबर म्हणतो ना की त्यांच्यातनं कम्युनिकेशन नाही, ऑफिसमध्ये म्हणा, घरी नवरा बॅकअपमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यात कम्युनिकेशन नाही, म्हणून सगळ्या ह्या समस्या आहेत. तर इथे पादचारी आणि वाहन चालक यांच्यातलं ते एक संपर्क स्थापन करणं हे सगळ्यात महत्वाचं आम्हाला वाटलं, आणि म्हणून मी त्याच्यावरती लक्ष केलं.
0: बरोबर, कम्युनिकेशनबद्दल तुम्ही म्हणालात, पण शहरातली रीत आत्ता जर पाहिली ना आपण, ज्या आपण बेमुरवतपणे वाहनं चालवतो, म्हणजे सिग्नल कोणी तोडला किंवा चुकीच्या दिशेने आपल्याकडे कोणी आला आणि आपण रागावून त्याच्याकडे पाहिलं तर तो माणूस आपल्याकडे आज पाहतच नाही. त्यामुळे तुम्ही राग व्यक्त कुठे करायचा अशी परिस्थिती आहे. ह्या सगळ्या सवयी बदलायला हव्यात आणि त्याची सुरुवात मुलांपासून करणं हे फार गरजेचं आणि महत्वाचं असं वाटतं. याविषयीची फिल्म पण तुम्ही काही बनवली होती का मला पाहिला?
1: या पाऊल पुढे हात समोर ही जी घोषणा किंवा हे ब्रीदवाक्य आहे, हो, तर त्याविषयी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. त्याला म्हणतात 2-3 वर्ष झाली त्याला. खूप नामांकित चांगले कलाकार डॉक्टर मोहन आगाशे, स्पृहा जोशी, नचिकेतेवसळी त्यांनी याच्यात काम केलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात वरुण नार्वेकरांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आणि तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं ही मोहीम आपल्याला सुरू करायला पाहिजे. सुदैवाने आता आम्हाला गेल्या काही महिन्यामध्ये काही आर्थिक पाठबळ मिळालं आहे, त्याच्यामुळे आम्ही ही मोठ्या प्रमाणात, अगदी मोठ्या नाही म्हणता येणार, पण का होईना, एक विशिष्ट प्रमाणात आम्ही ती सुरू करू शकतोय. ती फिल्म ह्याच विषयावरती होती की तुम्हाला वाहन चालकांना तुम्ही कसे दिसाल, तर त्याच्यावरतीच केंद्रित करून ह्याच विषयावरती ती फिल्म बनवली होती. आणि तीच थीम आम्ही घेऊन तिचा प्रचार शाळांमध्ये करायला सुरुवात केली.
0: पण शाळांमध्ये रस्ता सुरक्षितपणे कसा क्रॉस करावा किंवा सिग्नलचा अर्थ काय याबद्दलचंही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि असा काही विचार डोक्यामध्ये आहे का भविष्यात?
2: आत्ता सध्या तरी तसा सिग्नल जर म्हटला तर सगळे अगदी लहान मुलाला पण सिग्नल हा प्रकार माहिती असतो, पण तो ओलांडायचा कसा आहे? सिग्नल लागल्यानंतर अपेक्षित आहे की त्याने झेब्रा क्रॉसिंगनं क्रॉस करणं अपेक्षित असतो, पण तो एवढा लहान असतो की त्याच्याबरोबर मोठं त्याचं कोणते असतं, त्यामुळे आत्ता तरी त्याला सिग्नल काय आहे आणि कसा वापरावं त्याला शिक्षण देणं आत्ता आम्ही तेवढं प्राधान्य देत नाही. जेवढं प्राधान्य आम्ही त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय शिक्षकांच्या थ्रू, तो आता आम्ही त्याला जास्त प्राधान्य दिलेलं आहे.
0: आरटीओने अशा पद्धतीची काही पार्क्स पण पुण्यात सुरू केली आहेत ना, की मुलांनी रस्त्याचे नियम त्यांना समजावेत आणि त्याचं ज्ञान वाढावं आणि अर्थातच ते आपल्या पालकांपर्यंत पण पोहोचेल अशा अर्थाने, तर त्या पार्क्सचा काही उपयोग तुम्ही या प्रकल्पामध्ये करून घेता का?
1: म्हणजे ते ब्रेमेन चौकाच्या शेजारी ते एक पार्क आपल्याला दिसतं, ते महानगरपालिकेने बनवलेलं आहे आणि अर्थात आरटीओचं त्यांना मार्गदर्शन किंवा त्यातलं काही पण ते बनवलेलं आहे महानगरपालिकेने. आणि कसं होतं की त्या पार्कचं उद्दिष्ट आहे की रस्त्यावरची वेगवेगळी चिन्ह आहेत त्यांचा अर्थ मुलांना कळावा. की आता नितीन म्हणाला की झेब्रा पट्ट्यांचा अर्थ

0: काय ते स्टॉप साईन असते, सिग्नल असतो, ह्या लाईनमधनं डावीकडे उजवीकडे वळायचं वगैरे, अशा पट्ट्या असतात. तर त्याचा उपयोग खास करून जी मुलं आता सायकल चालवायला लागलेली आहेत आणि काही वर्षात ती दुचाकी चालवतील किंवा अन्य वाहनं चालवतील, त्यांना रस्त्यांवरच्या वेगवेगळ्या पाट्या, त्यांचे अर्थ हे कळावं म्हणून आहे. काय होतं की अशा पार्कमध्ये तुम्ही नेहमी रस्त्यावरती असते तशा प्रकारची रहदारी निर्माण नाही करू शकत.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे अशा प्रकारचं प्रशिक्षण की रस्ता कसा ओलांडावा हे पुस्तकात वाचलं काय आणि त्या पार्कमध्ये बघितलं काय ह्याच्यात
1: फारसा फरक
0: थोडा
1: नाही.
0: फरक आहे, पण फार थोडा फरक आहे. रस्त्यावरची ॲक्च्युली रस्ता हा आपला गुरु गुरु दुर्दैवाने फार चांगला नाही आहे पुण्याला लाभलेला, पण पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. तसं तुम्ही पाण्यात पडूनच आणि मग तिथे मुलांचे पालक आणि त्यांचे शिक्षक यांची भूमिका म्हणून मोलाची ठरते की पालक मुलांना रस्त्यावरून घेऊन जात असतात, चालत जात असतात, वाहनांनी घेऊन जात असतात. तर तिथे पालकांनी सांगायला पाहिजे की चांगलं वर्तन काय आहे रस्त्यावरचं, आणि शिक्षकांनी सांगितलं पाहिजे
1: बरोबर.
0: की चांगलं.
1: किंवा शाळेत घ्यायला आलेले रिक्षा, त्या रिक्षापर्यंत पोचणं हेही काही वेळेला खूप अडथळ्यांची शर्यत असते मुलांच्यासाठी. तर त्या रिक्षापर्यंत कसं पोचायचं हेही प्रशिक्षण देण्याची गरज आहे रस्त्यावरच्या.
0: म्हटलं तर आहे, बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे की रिक्षा खास करून मुलं लहान असतात तेव्हापर्यंत ती वापरतात, नंतर तर मग ते व्हॅन आणि स्कूल
1: हो
0: बसकडे जातात. लहान असताना मग त्या आमच्या आपण सोसायटीमध्ये रिक्षा आतमध्ये येतात अगदी बिल्डिंगच्या दारापर्यंत जाऊन, पण तिथेही फरक नक्कीच आहे की रस्ता ओलांडणं काय आणि बिल्डिंग म्हणजे आपल्या सोसायटीतले पण रस्ते ओलांड ते पण ओलांडणं काय, कुठे बघावं काय बघावं, याचं प्रशिक्षण तर त्याची गरज आहेच.
1: कारण तुम्ही जे म्हणताय पेठांमधल्या शहरांमधल्या ज्या पेठा आहेत तिथे रस्ता क्रॉस करणं ही फार अवघड गोष्ट आहे मुलांसाठी विशेषतः. त्याच्यासाठी वेगळं काही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं वाटतं, कारण वाहतूक इतकी वाढलेली आहे आणि वाहनांचे प्रकार इतके झालेले आहेत. सगळीकडे रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे असणारे डंपर असतील किंवा JCBs असतील हे सगळं आपल्याला शहरात पण आता दिसू लागलं आहे. अशा सगळ्यात मुलांनी रस्ता क्रॉस कसा करायचा आहे सुरक्षितपणे असा प्रश्न येतो.
0: आणि प्रशिक्षणाची गरज आहे, मी नाकारत नाही ते कोणी द्यायचं कधी द्यायचं त्याच्यासाठी लागणारे पुरेसे प्रशिक्षित प्रशिक्षक आहेत का, ह्या पण सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला कल्पना आहे की आमच्या पण काही मर्यादा आहेत, तर त्याच्यामुळे आत्ता आम्ही फक्त वाहन चालकाची आणि पादचाऱ्याची नजरानजर व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. पण त्याच जोडीने आम्ही लवकरच काही फिल्म्स बनवतो आहोत की जी रस्ता ओलांडताना इतर काय काळजी घ्यावी त्याच्यावरती त्या केंद्रित असतील. रस्ता चालताना काय करायचं तो एक वेगळा विषय. तुम्ही आता म्हणाला की शाळेत शिक्षकांनी शिकवावं का, तर एकंदरच आपल्या समाजामध्ये जबाबदार नागरिक घडण्यासाठी काय करायला पाहिजे त्याची मुद्दे काढले तर ते शेकड्यांच्या घरात जातील. तर ते तरी शिक्षक किती करतील तोही एक वेगळाच प्रश्न आहे. करायला हवं त्यांनी, पण
1: आणि काय
0: त्यांच्या
1: काय
0: शक्तीला
1: करतील
0: नाही, काय काय करतील, त्यांची शक्ती आणि
1: सगळ्या
0: त्यांची
1: सुरक्षिततेचा मुद्दा आला
0: मर्यादा
1: की
0: आपण
1: आपण
0: समजून घेतले पाहिजे.
1: शिक्षकांकडे बोट दाखवतो
0: बरोबर,
1: असं होतं.
0: तसं नको व्हायला, पालकांची पण जबाबदारी आहे ती पण त्यांनी, आणि सगळ्याच लोकांची म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, ते सगळ्यांची जबाबदारी.
1: तुम्ही या संदर्भात काम करणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये पण काम केलं आहे, 5 वर्षाचा अनुभव
0: हो
1: गाठीशी आहे. इतर देशांमध्ये याच्याकडे कसं पाहिलं जातं? एकतर तिथली लोकसंख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे होणारे गोंधळही त्या मानाने कमी असतील, काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे?
0: लोकसंख्या कमी आहे हो. मी एका आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम केलं आणि जिथे किंवा बाकी पण वेळी कधी परदेशात जाताना किंवा परदेशातून जाऊन आलेल्या लोकांचे अनुभव आपण ऐकतो तेव्हा आपण ऐकतो बरेचदा पादचाऱ्यांना किती मान दिला जातो विकसित देशांमध्ये, आणि विकसित देशांमध्येच नव्हे तर श्रीलंकेत पण मान दिला जातो की जिथे तुम्ही रस्ता ओलांडायला निघालात की वाहनं थांबतात. मग अशी नितीने झेब्राचा उल्लेख केला, तर झेब्राचा अर्थच असा आहे की तुम्ही त्याच्यावरनं रस्ता ओलांडायला गेलात की वाहनांनी थांबलं पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे. इतर ठिकाणी तुम्ही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला तर तिथे एक वेळ आपण म्हणू की तिथे वाहनांचा अधिकार आहे कारण तुम्ही झेब्रावरती नाही आहे, तुम्ही जपून रस्ता ओलांडायला पाहिजे, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे ह्या गोष्टी आणि त्याच्याकडे ते देश कशा पद्धतीने बघतात, पादचाऱ्यांच्या हक्कांची जाणीव ही वाहन चालवताना त्यांना चालवायचं प्रशिक्षण देताना त्यांना दिली जाते पहिल्यापासून. म्हणजे मी दुबई इथल्या एका अबुधाबीमधल्या एका मैत्रिणीकडनं ऐकलेली गोष्ट आहे की पहिल्यांदा तुम्हाला वाहन चालकां म्हणून तुम्ही प्रशिक्षण घ्यायला गेलात की पहिल्यांदा तुम्हाला ते सांगतात की रस्ता पादचाऱ्याचा आहे, तुम्ही जाता ते तुम्ही पाहुणे आहात, तर त्यांना कुठच्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही पहिली जबाबदारी. वाहन चालवता येते का नाही त्याच्याकडे आपण नंतर जाऊ, पण पादचाऱ्यांची जबाबदारी पहिल्यांदा. तर या सगळ्या आहेत, सगळे नियम त्या पद्धतीने बनवलेले आहेत, त्यांचं पालन केलं जातं.

0: जातं हा सगळा दृष्टिकोन आहे. तुम्ही लोकसंख्येचं म्हणाल, शहरामध्ये किंवा परदेशामध्ये लोकसंख्या कमी आहे. प्रगत देशांमधली शहरं तुम्ही बघितलीत खास करून, तर ती फार वेगळी नाहीत आपल्या शहरांपेक्षा. म्हणजे लंडनला जाऊन आलेल्या लोकांकडनं आपण ऐकतो की अगदी मुंबईसारखं वाटतं. तशीच माणसं रस्त्यावरनं जात असतात, तेवढ्याच संख्येने वाहन आहेत, वाहनांची संख्या जास्त आहे, वाहनांचा वेग पण जास्त आहे. त्याच्यामुळे आपण बरेचदा लोकसंख्येच्या घनतेच्या ढालीमागे लपतो. आणि म्हणजे आपल्याला लोकसंख्येची घनता आटोक्यात यायला 50 वर्ष आहे म्हणजे माझी जबाबदारी संपली, अशा वृत्तीने आपण याच्याकडे बघतो. ते चुकीचं आहे.
1: पण तिथले काही नियम आपल्याकडे आणण्यासारखा आहे का? नियम म्हणण्यापेक्षा तिथल्या सवयी काही आपण शाळेतल्या मुलांना शिकवू शकतो का?
0: नक्कीच शिकवू शकतो. आणि तुम्ही नियमांचा उल्लेख केला म्हणून मी एक नमूद करू इच्छितो की आपल्याकडचे नियम किंवा मार्गदर्शक ही सुदैवाने बरीच प्रगतिशील आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत. आणि इव्हन टक त्यात फार फरक नाही, एवढा माझी काळे गोरे एवढाच फरक. पण सगळ्या प्रकारच्या रस्ते वापरणाऱ्या सगळ्या घटकांचं प्रशिक्षण आणि त्यांना ते सतत रस्त्यावरती बघायला मिळणं, चांगली उदाहरणं बघून तुम्ही शिकता नेहमी, तर त्याची मात्र नितांत गरज आहे. आणि ते शिकवायला पाहिजे. आणि बरेचदा असं होतं ना की शिकवण्याचा उत्साह कधी मिळतो, कधी येतो, शिकवणाऱ्याला शिकणाऱ्याला दोघांनाही, परीक्षेत ते असेल तर. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस बघतो आणि तिथे कोणी पोर्शनला आहे का हा प्रश्न विचारला, अभ्यासक्रमात आहे का, तर मग मी शिकतो. आता आपल्या इथे ज्या पद्धतीने वाहन चालवताना त्या प्रशिक्षार्थी चालकांची चाचणी घेतली जाते RTO मध्ये, मी ते शिकलं पाहिजे असं नाही आहे ना, मला लायसन्स मिळणारच आहे, अशी एकंदर परिस्थिती आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही प्रशिक्षण झालं पाहिजे पण त्याची चाचणी पण झाली पाहिजे. जोपर्यंत त्याची चाचणी होत नाही किंवा मी एखादा नियम मोडल्याबद्दल मला दंड होत नाही, मला दंड होताना दिसत नाही लोकांना, म्हणजे जवळपास खात्री नाही, किंवा दंड झाला तरी तो मी निवांत भरला तरी चालतो, दंड किरकोळ असतो, या सगळ्या गोष्टी त्याच्या आड येतात. आणि ते आपल्या काही लोकानुयायी निर्णय घेण्याच्या आपल्या एकंदर समाजाच्या पद्धतीनुसार ते कडक दंड बसवणं बिचाऱ्यांचे हाल होतात ना, कारण दंड वसूल करायला गेलात की, ही मनोवृत्ती असणं, याच्यामुळे आपण ह्या बाबतीमध्ये खूप मागे पडतोय.
1: सुधारण्याला वाव खूप आहे,
0: वाव खूप प्रचंड वाव आहे.
1: कार्यकर्ते तुमच्यासोबत किती जोडले गेले आहेत आणि ते कुठल्या क्षेत्रांमधले आहेत?
2: आमच्याशी कार्यकर्ते बरेच आहेत की साधारण 100-125 घरामध्ये असतील जवळपास. पण सर्वसाधारण बसलं तर एका वेळेस 30-40 साधारण स्वयंसेवक उपलब्ध होतात. आम्ही त्यांना कम्युनिकेट करून विचारतो की तुम्ही कुठल्या कुठल्या दिवशी अवेलेबल आहात, त्याप्रमाणे मग वेगवेगळ्या कार्यामध्ये त्यांना आम्ही सामावून घेत असतो.
1: स्वेच्छेने करायचं हे काम आहे
2: निश्चित.
1: अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये सातत्य राखणं हे फार महत्वाचं आहे. हे सातत्य राखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?
0: सो नितीननी उत्तर दिलं ते बरोबर आहे, पण तो त्या उत्तराचा अर्धा भाग आहे असं मी म्हणेन. की असे 100-100 लोक आहेत की ज्यांना मनापासून इच्छा आहे की मी माझा फावला वेळ या प्रकारच्या कामासाठी खर्च करीन, पण दुर्दैवाने त्यांना ते दरवेळी जमत असं नाही. आणि मग त्यामुळे तुम्हाला एखादा उपक्रम उभारायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला इतके इतके स्वयंसेवक हवे, ते खात्रीशीर पद्धतीने अमुक अमुक वेळी उपलब्ध असावेत
1: आणि प्रशिक्षित असावेत.
0: आणि आम्ही प्रशिक्षण एखाद्याला तो म्हणतो की अरे नाही ना, मला ना आमच्या ऑफिसमध्ये असं असं आहे, मीटिंग आहे म्हणून येऊ शकत नाही. ह्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शेवटी एकच पर्याय राहतो की तुम्ही पगारी नोकर नेमणं. म्हणजे नोकर हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरला जातो, पण पगारी स्वयंसेवक आपण म्हणू, की ज्यांना इच्छा आहे पण ते म्हणतात मी माझा वेळ खर्च करतोय, तर त्याचा मोबदला पण संस्थेने देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही CSR च्या माध्यमातून देणग्या उभारायचा प्रयत्न करतोय.
1: आणि हा न संपणारा असा प्रश्न आहे, कारण शहर बदलतंय, शहर वाढतंय, आणि त्या वाढीला रोखणं आता आपल्या कोणाच्याच कक्षेमध्ये राहिलं नाही असं म्हणते. वाहतुकीचे नियम पाळणारे नागरिक घडवणं हे तुमचं ध्येयवाक्य आहे संस्थेचं, त्याला मी शुभेच्छा देते. आणि सगळ्यांनी मनापासून या गोष्टीचा विचार करावा असं आवाहनही या निमित्ताने करते. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही दोघेही जण आज आलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद. आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद मी व्यक्त करतो. धन्यवाद
2: धन्यवाद.
3: सप्ताह विशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सेव्ह पुणे ट्रॅफिक मुवमेंट ह्या संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि नितीन खममकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: जिस तरह इंसान का नसीब मोहब्बत से संवरता है, ऐसे ही फिल्मी गीतों की किस्मत चमकती है चाहने वालों के प्यार से।
1: नसीब इंसान का।
0: मगर कुछ गीत बेहतरीन होकर भी गुम हो जाते हैं समय के अंधेरे गलियारों में। ऐसे ही नायाब गीतों का कार्यक्रम
2: अनमोल यादें,
0: जाने माने फिल्म पत्रकार राजीव विजयकर के साथ
2: अनमोल यादें
0: सुनना न भूलिए हर शुक्रवार शाम 7:45 पर अनमोल यादें, देश की सुरीली धड़कन विविध भारती पर।
3: सांधे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
4: शुभ संध्या श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। संध्याकाळचे 5 ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट।
5: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
6: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
7: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
6: संपर्क 89 29 30 41 42।

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आशा बगेलिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन सध्या आपण ऐकतोत, त्याच कादंबरीचा पुढचा भाग. अभिवाचन गौरी लागू.

सेक्युरिटी कॉलममध्ये अमुक ठिकाणचे राहणारे त्याबद्दलचा दाखला आणि स्वतःच्या प्रॉपर्टीबद्दलच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती फॉर्मला जोडायच्या होत्या. फॉर्मची झेरॉक्स स्वतःजवळ ठेवून ओरिजिनल त्यांना द्यायची. दोन जबाबदार व्यक्तींच्या सह्या हव्या होत्या. यात प्रॉपर्टी संबंधीचा कॉलम आहे, पण कुणाची अशी काही प्रॉपर्टी नसेल तर? मैथिलींनी विचारलं. रघुनंदन हसले. ते चालतं हो, आम्ही आमच्याकडनं काळजी घेतो. शेवटी माणसाला जगवणं हाच पर्याय आहे. आतून कॉफी आली, आलं टाकलेली. पावसाळी हवेत घसा शेकत गेला. आतून आवाज आला, स्पष्ट खणखणीत उच्चारात कुणी म्हणत होतं, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती. कोण म्हणतंय? मैथिलींनी विचारलं. माझे वडील. उच्चार किती अस्खलित आहेत. येस, अँड इज 90+. त्या उठल्या. पाऊस किंचितसा कमी होता. बाहेर ऑटो मिळेल तुम्हाला, रघुनंदन म्हणाले. आता ऐकूया पुढे. पाऊस होताच कमी जास्त होत. मागचा संपूर्ण आठवडाच पावसाचा. सकाळी मैथिलीचा रिझल्ट लागला. MA क्लास मिळाला. विश्वासच बसेना. वाटलं की खूप लांबवर चाललो, चालत आलो, पण जे मिळवायचं होतं ते मिळालं. मग पुन्हा वाटलं, हेच मिळवायचं होतं का? कॉलेजमधून मैथिली सरळ मित्रा सरांकडे गेली. कॉलेजला पहिली, विद्यापीठातूनही पहिली. सगळ्यांना ओरडून सांगावं असं वाटलं. आत्या, रोहिणी, बीना, देवस्थळीबाई, अगदी दांडेकर आणि संजूसुद्धा. मग एकदम वाटलं, मिलिंचं, चेतनचं नाव का आलं नाही मनात, कीर्तीचं सुद्धा. मी एक फोन करू, तिने सरांना विचारलं. तिनं कीर्तीचा नंबर फिरवला. तो बऱ्याच वेळाने उचलला गेला. कीर्ती आहे? नाही, ती बडोद्याला असते. आपण कोण? फोनवर मिलिंची आई होती. त्या आवाजानं मैथिली जणू कोणी भानावर आणून द्यावं तशी स्तब्ध झाली. किती उतावळी आपली. आता ही बातमी या कुणाकरताच नाही. मैथिली घरी आली तेव्हा तिचा मगाचा आनंद स्थिरावला होता. मी चांगली पास झाले, तिने आत्याला मार्कलिस्ट दाखवली. मैथिली आत्याला बोलवेना. मग थोड्या वेळाने म्हणाली, ओली झाली आहेस, आपण कॉफी घेऊ, मी थांबलीच आहे. आत्यानं कॉफी दिली. गॅलरीत नको उभी राहू, पुन्हा ओली होशील, असं म्हणून टोकलं. तरीही ती गॅलरीतच उभी होती. पाऊसही मंदावलेला. आत्याही गोपाळरावांना कप देऊन गॅलरीत आपला कप घेऊन आली. मैथिली, तू मटा पाहिलास? नाही, आज सकाळच्या घाईत. का ग, काही विशेष? देवस्थळी बाई गेल्या. हा, कशानं? अल्पशा आजाराने लिहिलंय, बघू पेपर. निधन वार्तेत दोन जणांचे मृत्यू होते, त्यात बाईंबद्दलही होतं, त्यांचा फोटोही. 3 दिवसांपूर्वीच त्या गेल्या होत्या. साधं कुणी कळवलंही नाही. पण कोण कळवणार होतं तिला? आणि तिला कशाला कळवायचं होतं? ती कोण होती? ती कधी गेली होती इतक्यात? जानेवारीत गेली होती, त्यानंतर नाही. तिनं कप तिथेच कठड्यावर ठेवला. थोडी कॉफी उरलीच होती त्यात. आत्या, मी जाऊन येते. आत्ता? पाऊस आहे ग मैथिली. कमी झालाय, पण हवी तर ऑटोनी जाते. उद्याही जाता येईल, आजच कशाला? एवढी पास झाली, आजच कशाला तिथे? पुन्हा 3 दिवस होऊनही गेलेत. पण आज कळलंय तर आज जाऊन येते मी, ती म्हणाली. त्या लोखंडी पेटीवरली चादर तिने काढली. पेटी उघडली. आत पुस्तकं होती. बाईंनी दिलेली तीच जुनी पुस्तकं. पेटी जुनी, पण पुस्तकात

लिहिलेलं कुठे जुनं झालं? कितीदा या पेटीवर टाकलेली चादर आपण बाजूला करून पुस्तकं बाहेर काढली आहेत. ही पुस्तकं विकत घेणारे देवस्थळी गेलेत, ही पुस्तकं आपल्याला देणाऱ्या बाईही आता गेल्या आहेत. पण या पुस्तकांपासून निघून एक अंतस्थ प्रवाह आपल्यापर्यंत येऊन पोचला, तो मात्र अजूनही आहेच. देवस्थळी बाईंच्या फ्लॅट समोरचा रस्ता पाण्याने भरला होता. ऑटो जरा दूरच उभी करावी लागली. चालताना चिखलाचे शिंतोडे कपड्यांवर उडत होते. छत्री हवेच्या जोरानं उलटी तिलटी होत होती. तिनं बेल दाबली. नकळतपणे, पण बाईंच्या वेळेलाच आपण इथे येतो आहोत का? साडेचार झाले होते बहुधा. दार उघडलं. दारात त्यांचा मुलगा होता शंतनू. तो न बोलता बाजूला झाला. कदाचित त्यानं तिला ओळखलंही नसेल, 6 वर्ष झाली. पण तिनं त्याला चांगलं ओळखलं. मनानं नोंद घेतलीच असेल. त्याखेरीज का इतकं लख्ख आठवेल? उंच पण जरा स्थूलही. सावळा रंग प्रोफेसरांचा, पण फीचर्स बाईंचेच कदाचित. डोळ्यात एक पिंगट झाक आणि बराचसा निर्विकार चेहरा. आता डोक्याला थोडं टक्कल समोरून. सगळे केस मागच जमा झालेले. ती त्याच कोचात बसली. टी व्ही समोरच्या बाई बसायच्या त्याच. ती संध्याकाळची वेळ. मधून मधून या वेळेला असायचा तसा पाऊसही होता सुरू. आणि समोरचा टी व्हीही तसाच निरर्थक सुरू होता. बाई असताना असायचा तसाच. कशी सुरुवात करावी तिला कळेना. हा करील तर बरं, पण आपण भेटायला आलो म्हणजे आपणच करायला हवी. मी पेपरमध्ये वाचलं. अच्छा, आजारी होत्या बाई? काय झालं होतं? हां, थोडी आजारी होती, सेरेब्रल थ्रॉम्बॉयसिस. ॲडमिट होत्या? हो, 8 दिवस. कळलं असतं तर मी आले असते. तिला अजून पुष्कळ बोलायचं होतं, विचारायचं होतं, पण हा आपला गप्पच. विचारलेलं तेवढंच सांगतो, एखाद्या शब्दात आणि मख्खपणे. तुम्ही केव्हा आलात? तिने विचारलं. 10-12 दिवस झाले. बाईंनीच फोन केला असेल का? त्या स्वतः तर आजारी होत्या की कामाच्या बाईंनी? एकट्या राहत होत्या. हे उसळत असलेले सगळे प्रश्न. हा त्यांचा मुलगा तर काही बोलतच नव्हता. मग कुणी भेटायला आलं तिच्याहून जवळचे असे आजूबाजूचे. मग तिला थोडंसं कळलं की त्या फिरायला गेल्या संध्याकाळी, तर रस्त्यात पडल्या. दांडेकरांनी मग शंतनूला बोलावून घेतलं. दवाखान्यातनं बाई घरी परतल्याच नाहीत. त्या एकटं फिरायला जायच्या नाहीत, घाबरायच्या. त्यांना हीच भीती असेल. तिला म्हणाल्या होत्या, तू चल माझ्याबरोबर फिरायला. मला ओळखलं तुम्ही? मैथिलीनी शंतनूला विचारलं. आणि तो नाही म्हणायच्या आधीच स्वतः सांगून टाकलं, मी बाईंकडे होते. ती थांबली काही दिवस कामाला. एका वाक्याचे 3 सुटे सुटे तुकडे करून ती बोलली. आता त्या शब्दाचं तिलाच काही नाही वाटत. मी मैथिली. या ओळखीला तर इथे काही अर्थच नव्हता. कामाला कोणी आहे? एक मुलगा येतो. स्वयंपाक वगैरे करतो. हो, एक बाई होत्या ना? एक का अनेक झाल्या. बाई कोणाशी पटवून घेणाऱ्या नव्हत्या. भेटायला येणाऱ्यांपैकी कोणी म्हणाल्या. त्या बहुधा त्यांच्या रमीतल्या होत्या. आता बोलू नये, पण कितीदा उपाशी राहायची वेळ यायची कोणी कामाला नसलं की मग मी डबा पाठवायची. हे कधीपासनं? ती येत होती तेव्हा तर ही वेळ नव्हती आलेली. मग दांडेकर आले. मग तिला ते आल्याचंही बरं वाटलं. बाईंच्या जवळचे असे दांडेकर. त्या दोघांमधला तो जुना अपमानाचा प्रसंग तिला यावेळी महत्वाचा वाटलाच नाही. मग ती माहीत झालेलंच सगळं पुन्हा त्यांच्याशी बोलली. शंतनू तर उठूनच आत गेला. येणारे लोक मग दांडेकरांशी बोलत राहिले. तीही उठली, खोल्यातनं फिरली. घराचं स्वरूप पुन्हा पूर्वीसारखं, पार पूर्वीसारखं, जेव्हा ती प्रथम बाईंकडे आली होती. बाई 8-10 दिवसच आजारी नसाव्यात

0: दिवस कदाचित. प्रोफेसर देवस्थळींच्या खोलीत ती आली. शंतनू तिथे होता. तिने खिडकीचा पडदा बाजूला केला. इथे तिने एक दिवसच अभ्यास केलेला. आता ते लाल मातीचे पहाड, ती मोकळी जागा, ती शाळा, खिडकीतनं दिसणारे दूरचं शाळेचं कंपाऊंड आणि प्रार्थना, काही नव्हतं. तिथे आता इमारती उभ्या झाल्या होत्या, उंच. दोन इमारतीत जागाही अगदी कमी होती. हे सगळं केव्हा झालं? आपण केव्हा आलो इथे शेवटले? काय हवंय, काय आहे? शंतनूनं विचारलं. काही नाही, असंच बघत होते. कॉफी करून देऊ का? हं? त्यांनी नुसतं पाहिलं थोडं आश्चर्याने. या घराशी असलेली तिची जवळीक त्याला माहीत नसावी. तो नाही म्हणाला नाही म्हणून तिने कॉफी केली. बाहेरचं कुणी नव्हतं. दांडेकर एकटेच बसले होते, सारे गेले असतील, बोलण्याचे आवाज नव्हते. तिने दोन कप कॉफी केली, आलं टाकलं. एक कप शंतनूला दिला, एक दांडेकरांना. दांडेकरांनी आश्चर्यानं पाहिलं. शंतनूनं न बोलता कप घेतला आणि तू ग, बाईंचा आवाज वाटला. तुझा कप? नको मला, ती पुटपुटली काही न विचारताच स्वतःशी. रात्रीच्या जेवणाची सोय आहे, कोणी येणार आहे का करायला? तिने मग विचारलं. हो, एक मुलगा येतो, दांडेकर म्हणाले. निघते मी, तिने दांडेकरांना सांगितलं. आणि शंतनूकडे पाहिलं तर तो समोर नव्हता. मैथिली रोहिणीकडून आली, तो दांडेकर बसलेले तिची वाट पाहत. आत्याही तिचीच वाट पाहत होती. दांडेकर असे येऊन बसल्यानं तिला फार अवघडल्यासारखं झालं. गोपाळराव मुख दुर्बळ, त्यांना तर दांडेकरांशी काही बोलताही येईना. मैथिली आली आणि दोघांनाही सुटल्यासारखं झालं. अरे तुम्ही, ती आश्चर्यानं म्हणाली. मी मुद्दामच आलो होतो, ते म्हणाले. तरी तिने का म्हणून विचारलं नाही. देवस्थळी बाईंच्या 10 दिवसात ती 2-4 गेलीच होती बाईंकडे. दांडेकरही येतच होते तिथे, त्यालाच जोडून हे येणं असणार. शंतनू गेले? तिने विचारलं. नाही, पुढच्या शनिवारी निघेल तो, पण पुन्हा येणार आहे महिन्यानं. फ्लॅट आता नेहमी करता बंद करायचा, सामान खूप, काहीतरी करावं लागेल. मी काही विकावा या मताचा नाही. शंतनू विकायचा म्हणतो. मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅट हवाच, तुला काय वाटतं? मला? ती खूपच आश्चर्याने म्हणाली. तिचा कुठे संबंध होता यात? तू एम ए झालीस ना? हो. आता काय करायचा विचार आहे? ते तिच्याकडे बघत म्हणाले. ती काही सांगायला जातानाच एकदम थांबली. हे विचारायचा ह्यांना काय अधिकार? बघायचं, ती मोघमच म्हणाली. लग्न? ते थोडेसे हसत म्हणाले. आत्याचा चेहरा उजळला. मग ते विचारपूर्वकच म्हणाले, सावकाश एक एक शब्द सावधपणे उच्चारत, खरं म्हणजे हे बोलण्याचीही वेळ नाही. वसुधा आत्ताच गेली आहे, पण मग शंतनू निघून जाईल, बोलता येणार नाही. ते थांबले. त्यांना आलेला घाम त्यांनी टिपला. त्यांना थोडं ऑकवर्डही झालेलं दिसलं. देवस्थळी बाईंचा असा एकेरी उल्लेख त्यांनी केलेला तिनं कधी ऐकला नव्हता यापूर्वी. मी शंतनूबद्दलच विचारतो तुला, ते एका दमात म्हणाले. आत्याचा चेहरा उजळला. मैथिली खिळल्यासारखी झाली. काही बोलताच येईना. श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या जाहिरातीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 99 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.

0: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: एकदा बोलून टाकल्यावर मात्र त्यांना सोपं गेलं तरी मैथिलीकडे पाहून त्यांना बोलता येईना. ते आत्याकडे वळले. आत्यालाच सांगू लागले शंतनूबद्दल, इंजिनियर, मद्रासला नोकरी, हा एकच मुलगा वगैरे. मैथिली ऐकतच होती, सर्व माहीतच होतं शंतनूबद्दलचं सगळं. नवं होतं ते फक्त हे लग्नाचं प्रपोजल. दांडेकर सांगत होते ते सगळं माहीत होतं, ते नव्हते सांगत, लपवून ठेवत होते तेही माहीत होतं. एका पावसाळी संध्याकाळी असंच बाई खूप भरभरून बोलल्या. त्यावेळी हाती ग्लास नव्हता, कॉफीचा कप होता, सुंठ आलं घालून केलेल्या कॉफीचा, आणि समोरचा टीव्हीही निरर्थक चालू नव्हता. मला माहिती आहे, ती एकदम बोलली. दांडेकर गोंधळले, थांबले बोलताना. आत्याही चमकली. मग तीच सावरली. हे काही वेगळंच बोलत होते का? आत्या काही करायला उठली तेव्हा ते नको म्हणाले. मग मैथिलीनी विचारलं एकदम, तुम्ही आधी शंतनूला विचारून आलात? ते गोंधळले. नाही, पण आता विचारीन. ते खोटं बोलत होते. तिनं त्यांच्याकडे रोखून पाहिलं तेव्हा ते गडबडले. म्हणजे तसं विचारलं, तो नाही म्हणाला. नाही म्हणजे काही बोललेच नसतील. हो, ते चाचरले. त्यांना आधी स्पष्टपणे विचारा, मग इथे या. तुमचा इंटरेस्ट शंतनूतच असणं नॅचरल आहे, तरीही. पण तुझं काय? त्यांनी विचारलं. मी बोलीन त्यांच्याशी. शंतनूशी? हे पहा, तो बिथरेल असं सुरुवातीलाच कशाला काही. मी त्यांच्याशी लग्न करणार असेल तर ते कशानं बिथरू शकतात हेही मला समजलंच पाहिजे ना दांडेकर, ते तीक्ष्ण स्वरात म्हणाली. ते सटपटलेच निघाले. उगीचच मनगटाचं घड्याळ पाहिलं, उशीर झाला असं दाखवलं, मग निघता निघता म्हणाले, खरं म्हणजे बाईंचीच इच्छा होती ही, म्हणजे हे लग्न व्हावं अशी. त्यांनी शेवटलं त्यांच्या दृष्टीने हुकमी अस्त्र काढलं. हे मात्र खोटं, साफ साफ खोटं. यावेळी हे एकदम खोटं बोलले. मगा त्यांनी बाईंचा उल्लेख वसुधा म्हणून केला तेव्हा ते खरंच बोलले होते. त्यांची वसुधा गेल्यानंतर आता तिच्या मुलाचं लग्न व्हावं, या कळकळीतून हे खरे शब्द आलेले. आता बोलले ते मात्र खोटं, साफ खोटं. त्या संध्याकाळनंतर बाईंनी कधी शंतनूचा साधा उल्लेखही तिच्याजवळ केला नाही. एकदाच काहीतरी त्याच्या लग्नाबद्दलच नकारात्मक असं काही बोलल्या तेवढंच. त्यांनी कधीच तिचा विचार त्यांच्या मुलाकरता केला नव्हता. त्यांनी तिला वेगळंच पाहिलं, वेगळंच समजलं. दांडेकर जिना उतरून गेले. आत्यानं सुचवूनही मैथिली त्यांच्याबरोबर खाली गेली नाही, तिथेच बसून राहिली. जसा काही अंगावरच आलेला हा दांडेकरांचा प्रस्ताव, काहीसा अपमानास्पदच. शंतनूचं लग्न व्हावं असं बाईंनाच काय, दांडेकरांनाही वाटणं निराळ, आणि दांडेकरांनी मैथिली करता शंतनूला सुचवणं निराळ. गोपाळराव झोपल्यावर आत्यांनी मैथिलीला विचारलं, कसा आहे ग मुलगा? कसं कळणार आत्या? पण दांडेकरांनी बाईंच्या मुलाबद्दल तरी विचारलं कसं? तो त्यांचा फार राग करतो असं बाई म्हणाल्या होत्या. तुम्ही भेटलात ना? आत्यांनी विचारलं. या संदर्भात नाही ग. मैथिलीला आता तो विषय नको वाटला. त्याच दृष्टीने म्हणतीय मी. आधी कुठे कळतात माणसं आत्या? बोलता बोलता मैथिली एकदम गप्प झाली. मिलिंद काय कळला समजला नव्हता? का नाही तिच्याकरता ठाम उभा राहिला? का त्याला वेळ मागून घ्यावीशी वाटली? स्वतःला छळायची ही कोणती तरा? इतकं अप्रामाणिक राहायचं स्वतःशी? फक्त इथूनच दूर गेला नाही, आपल्या भूमीपासनं, आपल्या माणसांपासनं, तर स्वतःपासूनही. वयात अंतर आहे का? मला वाटतं दांडेकर म्हणाले होते का? आत्यांनी विचारलं. 8 वर्षांनी

अंतर असेल, म्हणजे दिसायला तर वाटतंच अंतर, मैथिली म्हणाली. फार झालं ग, मला माहीत नाही आत्या. या सगळ्याची चर्चा मैथिलीला नकोच झाली. तू विचार करतेस का या स्थळाचा? आत्यांनी विचारलं. मला माहीत नाही. वयात अंतर नको वाटतं मैथिली, आपली सुरुवातच असते आणि ह्यांचं मात्र अर्ध्यावर आलेलं असतं. आत्या बोलून गेली. मैथिलीने समकून पाहिलं. ती कदाचित स्वतःबद्दलच बोलली का? नंतर 2 दिवस मैथिलीने आत्याजवळ तो विषय काही काढला नाही. आत्यानेही आपणहून काही विचारलं नाही, पण मैथिलीच्या मनातनं ते गेलं मात्र नाही. शंतनूच्या बाबतीत जे वाईट घडून गेलंय त्यामुळेच तिच्याकरता आज त्याचं नाव दांडेकरांसारखा माणूस सुचवतोय. शंतनूची ही काळी बाजूच तिचा विचार करू शकते, तिच्यासारखीचा. अखेर जगण्याचा धर्म वेगळा आणि मनाचा वेगळा, असं का? मैथिलीनं मिलिंद गेल्याच्या पहिल्या वर्षात आलेली त्याची पत्र काढली, अर्थात फार नव्हती, वर्षभरात 6-7ही नाहीत. सुरुवातीची जरा मोठी तिकडच्या वर्णनाची, नंतर हळूहळू ती त्रोटक होत होत थांबली. ती थांबल्यावर मैथिलीनंही नंतर पत्र पाठवलं नाही. मैथिली सैरभैर झाली. गुरुवारी दांडेकर पुन्हा आले तेव्हा मैथिली घरी एकटीच होती. दमल्यासारखे ते बसले, घाम टिपला, म्हणाले, लिफ्ट नाही, 4 मजले म्हणजे जरा. मैथिलीनं पाणी आणून दिलं. घरी कोणी नाही? मी आहे ना, ती म्हणाली. ते तर झालंच, तुझा निरोप आला नाही म्हणून म्हटलं. माझा निर्णय झाला नाही अजून, ती म्हणाली. पण तसं म्हणतानाही तिला जाणवलंच की आपण पूर्णपणे नाही म्हणू शकलो नाही. पण शंतनू परवा जाणार, दांडेकर म्हणाल्यावर मैथिली काहीही बोलली नाही. मग तेच उगाचच हसत म्हणाले की तसा तो महिन्यानं येईलच, तेव्हाही बघता येईल. ते जायला उठले. त्याने आपलं कार्ड तिला दिलं आणि म्हणाले, कळवा मला. आत्या आल्यावर मैथिली म्हणाली, आत्या, दांडेकर या लग्नाबद्दल इतकी अजिजी का करतायत ग? त्यांच्या घरच्यासारखाच असेल ना तो. आत्या, मी तुला सांगितलं नाही कधी, दांडेकरांचे आणि बाईंचे संबंध होते. शंतनू त्यांचा तर मुलगा नसेल ना ग? आत्यांनी खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि मग जरा वेळानं म्हणाली, तसं नसणारच. तसं असतं तर शंतनूनं दांडेकरांचा राग केला नसता. आपल्या वडिलांशी असलेल्या नात्याची मुलांना फार आतून समज असते मैथिली. मैथिलीला जरा बरं वाटलं आणि स्वतःच्या या बरं वाटण्याचं स्वरूप कळून ती चकित झाली. म्हणजे ती कुठेतरी बाईंच्या मुलाचा विचार करत होती का? तो देवस्थळी बाईंचा मुलगा म्हणून की प्रोफेसर देवस्थळींचा मुलगा म्हणून? यापेक्षा स्वतंत्रपणे शंतनूचा विचार अशक्य का वाटतो? आत्यावर या लग्नाचा कुठलाच बोजा पडणार नाही आणि तसंही या मुलाशी लग्न हा मुंबईपासून दूर होण्याचा एक मार्ग. हे शहर, ही महानगरी, आत्याचं नसलेलं हे घर, यापासून दूर जाण्याचा, एका अनोळखी शहरातून दुसरा त्याहीपेक्षा अनोळखी शहराचा हा रस्ता. रात्री मैथिली जवळजवळ 2:30 पर्यंत गॅलरीत उभी होती. एखाद्या गोष्टीकडे कोणी खेचत ओढत न्यावं तसं या लग्नाच्या विचारांशी सगळं येऊन थांबत होतं. पण या निर्णयाला लागणारं एक आंतरिक बळ मात्र तिच्याजवळ यावेळी नव्हतं. मिलिंदपासनं दूर जाताना ते तिच्याजवळ होतं. भर पावसात त्याला भेटायला जायचं नाही हे ठरवतानाही होतं. सगळी मोडतोड झाल्यावर त्याला पुन्हा भेटतानाही होतंच. शंतनूबद्दल कुठलाही मोह, साधा भ्रमही तिच्या मनात नव्हता. आणि तरीही इच्छेचा उगमच तिला कळत नव्हता. अखेर थकून ती अंथरुणा

वर पडली. डोळे मिटून घेतले. असंख्य कपटे तिच्या भोवती इतस्तत उडत होते. ते कपटे होते की प्रोफेसर देवस्थळींच्या पुस्तकातली जीर्ण शीर्ण पिवळी पडलेली पानं, ते पुन्हा पुन्हा त्या घरात येऊन गोळा करणारी मैथिली, कधीतरी प्रोफेसर देवस्थळींसारखा दिसणारा शंतनूही.

श्रोतेहो आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकलं कादंबरीचं क्रमशः वाचन. भूमी ही आशा बगे लिखित कादंबरी. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. सादर करते सुमित श्रीबाद. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
4: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 आणि 15 सेकंद होतात. प्रसारित करत आहोत
1: पुणे आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि

0: गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
0: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
1: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
2: श्रोते हो, आज विश्व ग्रामीण विकास दिवस. हा दिवस ग्रामीण विभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समर्पित असा दिवस म्हणून मानला जातो. तेव्हा त्या अनुषंगाने सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी. चित्रपट ऊन पाऊस.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील

0: बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: यानंतरचं गीत आहे वंदना विटणकर यांचं. संगीतकार मीना खडीकर, स्वर आहे योगेश खडीकर यांचा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आता ऐकूया निलेश मुहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, गीतकार अश्विनी शेंडे.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीतकार दशरथ पुजारी, गीतकार रमेश अणावकर.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.

0: या कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सांग.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10 ते 30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार श्रीधर फडके.

0: पुन्हा ऐकर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकर मिशन हेल्दी आईज.
1: सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजले. ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, सविता भस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 232 धान्य गोदामांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि हस्तांतरण करण्यात आलं. यात पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचा समावेश आहे. पुणे जिल्हा आणि परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान होणार आहे. मात्र संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोरे यांनी वारकरी, भक्त आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवाहन केलं आहे.
4: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपण

0: सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. उद्या प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 हे प्रार्थनादिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: आळंदीत प्रवेश करतानाचे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या वारकरी आणि भक्तांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावे आणि आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आज रात्री 12 वाजल्यापासून ते 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या 2 दिवस आधीच होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून या काळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ आज पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरांमधील सर्व एसटी बस वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुढील सूचना मिळेपर्यंत ती बंद राहणार असल्याचं पुणे एसटी विभागाचे विभागीय आयुक्त अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संततधार पावसामुळे पवना नदीला पूर आला असून चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 1,880 नागरिकांना महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूरबाधितांसाठी महापालिकेनं विविध ठिकाणी निवारा केंद्र तयार केली असून तिथे भोजन आणि आरोग्य सुविधांसह आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे यांनी देखील आज दिवसभर विविध पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 32% क्षमतेनं भरलं आहे. हवामान. पुणे शहरात आज दिवसभर पावसाची संततधार होती. कमाल 26 तर किमान 22° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. उद्या संध्याकाळी 6 वाजता नमस्कार.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:06 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. नूतन यांच्यावर चित्रित झालेलं एक सुंदर गाणं बंदिनी या चित्रपटातलं. 1963 साली बिमल रॉय यांनी बंदिनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि नूतन, अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या. बंगाली लेखक चारुचंद्र चक्रवर्ती यांच्या तामसी या कादंबरीवर आधारित बंदिनी या चित्रपटाची कथा. नूतन यांनी साकारलेल्या कल्याणीची ही कथा जी फ्लॅशबॅक मधून उलगडत जाते. तिने प्रेम केलेल्या बिकाशने परत येण्याचं वचन न पाळल्याने समाज कल्याणीला नाकारतो. खचलेली कल्याणी शहरात जाते आणि एका मानसिकदृष्ट्या अस्थिर बाईची काळजी करण्याचं काम करू लागते. दरम्यान कल्याणीचे वडील तिला शोधत शहरात येतात आणि एका अपघातात त्यांचा मृत्यू होतो. याच दरम्यान तिला कळतं की आपण जीची सेवा करतो आहोत ती बिकाशचीच पत्नी आहे. तेव्हा मात्र ती सैरभैर होते. वडिलांच्या मृत्यूला आणि या सगळ्या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत असा विचार तिच्या मनात येतो आणि त्यातूनच ती बिकाशच्या पत्नीला विष देते ज्यात तिचा मृत्यू होतो. यासाठी कल्याणीला शिक्षा होते, तुरुंगवास होतो. त्या तुरुंगात देवेन नावाचा डॉक्टर तिच्या प्रेमात पडतो पण ती मात्र त्याच्यापासून दूर राहते. शिक्षा भोगून झाल्यावर तिची सुटका होते तेव्हा तिला तुरुंग अधिकाऱ्याकडून आणखीन एक उपरोधिक संदेश मिळतो. अब तुम घर गृहस्थी की जेल में कैद रहोगी. काय अजब ओळ आहे नाही. जी मुक्त झालेली आहे तिला आता संसाराच्या तुरुंगात अडकावं लागेल असा हा संदेश. हा संदेश घेऊन प्रवास करत असताना तिला बिकाश एका आजारी अवस्थेत एका जहाजाच्या बंदरावर सापडतो. मग ती बिकाशची काळजी घेण्याचं ठरवते आणि तिचं प्रेम पुन्हा एकदा नव्यानं जन्माला येतं. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 1909-3941-42-42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1963 प्रदर्शित झालेल्या बंदिनी या चित्रपटाबद्दल. दिग्दर्शक बिमल रॉय यांचा हा शेवटचा चित्रपट पण आजही तो 1960 दशकातील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाने त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारली बरं का. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या सर्वोच्च पुरस्कारांसह सर्वोत्तम कथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी अशा 6 पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरवण्यात आलं. मंडळी, या चित्रपटाद्वारे गुलजार यांनी चित्रपटात गीतकार म्हणून पदार्पण केलं. खरं तर ते या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक

शिक्षक म्हणून काम करत होते. सुरुवातीला त्यांनी बिमल रॉय यांची ऑफर नाकारली होती, कारण त्यांना गीतकार व्हायचंच नव्हतं. पण चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन यांनी गुलजार यांची समजूत घातल्यानंतर गुलजार गाणं लिहायला तयार झाले आणि त्यांनी लता मंगेशकर यांनी गायलेलं मोरा गोरा अंग लैले हे गाणं 5 दिवसात लिहिलं. बाकीची गाणी मात्र शैलेंद्र यांनी लिहिली आहेत. मेरे साजन हे उसपार सारखं अविस्मरणीय गीत स्वतः एस डी बर्मन यांच्या भारदस्त आवाजात आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळतं. या चित्रपटातली गाणी परिस्थितीचं चित्रण करतात. जसं की एक कैदी कैद केलेल्या पक्षासाठी गातो ते गाणं म्हणजे आशा भोसले यांनी गायलेलं ओ पंछी प्यारे. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आज मात्र इथेच थांबूयात आणि जाता जाता ऐकूयात मुकेश यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं बंदिनी याच चित्रपटातलं अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 वाजले. प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया जगदीश खेबुळकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट संसार.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249259. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: 4-चाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: 1958 पासून चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटले मसाले।
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाही।
2: मग आता ही भीती घालूया।
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस। आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
2: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
3: 88 88 56 00 11।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत। योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे यांच्या स्वरात, संगीतकार मीना खडीकर।
6: बोला ना अर्श कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बघ, अरे पाऊस पडेल का।

0: आपण ऐकत आहात तो डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: यानंतरचं गीत आहे

0: श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं पी सावळाराम यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार होते वसंत प्रभू. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत संदीप खरे यांच्या स्वरातलं हे गीत

तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया सौमित्र यांचं गीत मिलिंद दिंगळे यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत डॉक्टर गोपाळराव मिरीकर यांचं गीत, स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोते हो, आज आपण ऐकली लता मंगेशकर, योगेश खडीकर, रचना खडीकर, क्षमा खळे, आशा भोसले, संदीप खरे, मिलिंद इंगळे आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातली काही गीतं.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: शुभमंगल, सावधान,
5: समर्पण,
4: आदर,
5: विश्वास,
4: स्वीकार,
5: समानता,
4: कर्तव्य
5: आणि निरपेक्ष प्रेम
4: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
5: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
5: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
5: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
6: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
7: जितेंद्र घोडके सराफ.
8: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
7: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
9: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
10: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
9: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
10: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8666-91-67-67-2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील 2 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं

श्रीमद भगवद्गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा दुसरा श्लोक, याचा अर्थ असा, हे परमतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. या श्लोकासाठी पूज्य विनोबाजींनी समश्लोक असा केलेला आहे. अशा परंपरेतून हा राजर्षीस लाभला, पुढे काळ बळाने तो या लोकी योग लोपला. या आधीच्या म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी अर्जुनाला योगाची म्हणजे निष्काम कर्मयोगाची एक परंपरा कथन केली. पूर्वापार ज्ञान हे गुरुशिष्य परंपरेतूनच संक्रमित झालंय आणि भगवंत जो योग विशद करतायत त्याची परंपरा तर थेट भगवंतांपर्यंत जाऊन मिळते. म्हणजे सत्यातूनच ज्याचं निपजणं आहे आणि पुनश्च अंतिम सत्याला जो घेऊन जाणार आहे असा हा अलौकिक योग आहे. विश्वनिर्मिती हे कार्य आहे तर योग त्याचं तत्व आहे, कारण आहे. इतका हा योग प्राचीन, पुरातन वा सनातन आहे. म्हणूनच भगवंतांनी याआधी याचा उल्लेख अव्ययम असा केलेला आहे. पुराण कथेनुसार कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांचे 12 पुत्र जे आदित्य या नावाने ओळखले जातात, यामधला सर्वात मोठा मुलगा विवस्वान होय. निर्मिती बरोबरच या विवस्वानाला म्हणजे सूर्याला हा योग ज्ञात झाला आणि म्हणूनही तो आपल्या या पित्यापासून ग्रहण केला, आचरणात आणला. माऊली ज्ञानेश्वर लिहितात, मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. म्हणजे वैवस्वत मनुनी याचं स्वतः आचरण केलं आणि मग इक्ष्वाकू या आपल्या पुत्राला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. इक्ष्वाकूच्या वंशात अनेक तेजस्वी राजे होऊन गेले. चक्रवर्ती दानशूर हरिश्चंद्र, राजा दिलीप, भगीरथ, रघु तसंच प्रभू श्रीरामचंद्र ही काही ठळक आणि महत्वाची नाव आहेत. इक्ष्वाकूपासूनच पुढे पितापुत्र अशा स्वरूपाच्या गुरुशिष्य परंपरेतून हा निष्काम कर्मयोग पुढच्या पुढच्या राजर्षींना ज्ञात झाला असावा असं अनुमान करायला हरकत नाही. क्षत्रिय हे सामर्थ्याचं प्रतीक आहे, तेच समाजाचे रक्षण करत आहेत. संपत्तीच्या, उत्पत्तीच्या, रक्षणाची आणि योग्य विनियोगाची जबाबदारी ही समाज पालनकर्त्याचीच असते. समाजाचं पालन पोषण करणं आणि प्रजेला नियमांनी बांधणं हे राजाचंच काम आहे. राजा जेव्हा आत्मज्ञानी असतो तेव्हा त्याला राजर्षी असं संबोधणंच योग्य आहे, कारण अशा राजाचं अंतःकरण एका ऋषीचंच असतं आणि तो आपलं प्रजेप्रतीचं आणि राज्याप्रतीचं कर्तव्य कर्म चोख पार पाडत असतो. त्यासाठी त्यालाही आंतरिक सामर्थ्याची गरज असते आणि हे सामर्थ्य त्याला त्याच्या या ज्ञानाधिष्ठित आचरणातूनच प्राप्त होतं. असे राजर्षी स्वतः नैतिकता जाणणारे आणि प्रजेलाही त्याच मार्गावर नेणारे असतात. आपल्या वैयक्तिक सुखदुःखांचा विचार त्यांच्या मनाला शिवतही नाही. समाजाचा विकास आणि अभ्युदय हे त्यांचं जीवनध्येय असतं आणि हा अभ्युदयही निःश्रेयसाधिष्ठित असावा याची त्यांना चांगलीच जाण असते. गीतेतल्या तिसऱ्या अध्यायात कर्मयोगी राजा जनकाचा दाखला दिलेला आहे, ज्यांनी कर्म करूनच सिद्धी मिळवली. आपल्या आचरणातून यासारख्या कर्मयोग्यांनी इतरही जनांना योग्य मार्ग दाखवून दिला. गीतेतच सांगितलेलं आहे, श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म आचरण करतो तेच कर्म इतर लोक करतात. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. अर्थ अगदी स्पष्ट आहे, जर ज्ञानी लोकांनी अशा प्रकारचं वर्तन केलं नाही तर अज्ञानी लोकांना कसं वळण लागेल आणि त्यांना हा मार्ग कोणत्या उपायाने समजेल. जेव्हा राजाच भ्रष्ट आचरण करू लागतो तेव्हा त्याच्या प्रजेचाही ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. भगवंतांनी जरी या योगाचा अव्यय म्हणजे कधीही क्षीण न होणारा अविनाशी

असा उल्लेख केलेला असला तरी दीर्घकाळाने हा योग नष्ट झाला असंही ते म्हणतायत. वरकरणी, भगवंतांच्या या दोन्ही सांगण्यामध्ये विरोधाभास दिसत असला तरी विचारांती तो तसा नाही हे लगेचच कळून येईल. मुंडक उपनिषदात एक प्रसिद्ध मंत्र आलाय, सत्यमेव जयती नानृतम, सत्याचा जय होतो असत्याचा नाही, असं म्हणण्यातही एक विरोधाभास जाणवतो. तो असा की सत्याचा विजय तर कायमचाच आहे, मग या विरोधाभासिक श्रुतीवचनाचा अर्थ असा होतो की सत्याचं आचरण मनुष्याने सोडलेलं असतं, असं त्यातच त्याला सुख समृद्धी आणि भौतिक भरभराट दिसू लागते. परंतु खरं कल्याण हे नाही असं जेव्हा मनुष्याच्या निदर्शनाला येतं तेव्हा त्याला या त्रिकालाबाधित सत्याची उपरती होते. म्हणजे फक्त आचरणदृष्ट्या सत्य लोपल्यासारखं होतं. अगदी असा संबंध भगवंतांच्या बोलण्याचा होतो. निष्काम कर्मयोग हा कधीही क्षीण न होणारा असाच आहे, परंतु त्याचं आचरण मनुष्याकडून सुटलेलं असतं, त्यामुळे तो नष्ट झाल्यासारखा वाटतो. वास्तविक हा योग हे एक तत्व आहे आणि ते कधीच नष्ट न होणार आहे. या बाबतीत स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिहितात, काळाच्या ओघामध्ये क्षत्रिय राजांच्या मनामध्ये विषय भोग वासना हळूहळू उत्कर्षित झाल्यामुळे ते राजे लोक अर्थ आणि कामानेच प्रेरित झाले. राज्याची धुरा सांभाळत असताना त्यांच्यामधली निस्पृहता कमी झाली आणि क्रमाने नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला. त्यांच्यामधलं ज्ञान आणि वैराग्याचं सामर्थ्य कमी झालं, त्यामुळे ही ज्ञान परंपरा खंडित होत गेली. पंडित श्रीपाद सातवळेकर लिहितात, मनुष्य मात्राच्या शिथिल प्रवृत्तीमुळे सत्य सनातन धर्म नियमही वारंवार चालना नसेल तर नष्टप्राय होऊन जातात. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात, परंपरा टिकवण्यासाठी राष्ट्रातल्या प्रत्येक घटकाने, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने जागरूक असावं लागतं. राजर्षींनी हा कर्मयोग जाणला आणि आचरलाही, परंतु पुढे मात्र तो लुप्त झाला. का? कारण आपापल्या स्वधर्मापासून, स्वकर्मापासून माणसं च्युत झाली म्हणूनच. याचाच अर्थ असा की ज्ञानी मनुष्याला देखील सतत सावध राहिलं पाहिजे. मनुष्य पापाचं आचरण करतो ते कोणाच्या प्रेरणेने, असा प्रश्न मागे अर्जुनाने विचारलेला होता. तेव्हा काम आणि क्रोध हे माणसाचे दोन शत्रू आहेत आणि मनुष्याचं ज्ञान झाकण्यासाठी ते कारणीभूत ठरतात, असं भगवंतांचं त्याला दिलेलं उत्तर आहे. याच कारणास्तव भगवंतांनी अर्जुनाला परमतप म्हणजे शत्रूला ताप देणारा अशा नावाने संबोधलेलं आहे. मागेही त्याला महाबाहो म्हणण्याचा हाच उद्देश होता. आजच्या संदर्भात हा श्लोक ज्ञानाच्या परंपरेमधूनच ज्ञान संवर्धनाचं आणि वृद्धीचं महत्व प्रस्थापित करतो. परंपरेने उमजलेल्या सत्याला नाकारल्याने काय परिणाम होऊ शकतात याकडे लक्ष वेधतो. समाजातल्या प्रत्येक घटकाला भानावर आणण्याचं काम हा श्लोक करतो. आपल्या आचरणाचा कित्ता पुढची पिढी गिरवणारे याची प्रत्येकाला आठवण करून देतोय. माता पित्यांच्या आचरणाचा मुलांवर, शिक्षकांच्या आचरणाचा विद्यार्थ्यांवर, थोरल्या भावंडांचा धाकट्या भावंडांवर, मित्रांचा मित्रांवर, कार्यालयातल्या वरिष्ठांचा कर्मचाऱ्यांवर, इतकंच नव्हे तर देश चालवण्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या नेत्यांच्या आचरणाचा जनतेवर परिणाम होत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्तींचं अनुकरण त्यांच्यामुळे भारावलेल्या लोकांकडून केलं जातं. थोडक्यात काय तर क्षेत्र कुठलंही असो, समाजातल्या नीतीमूल्यांचं उच्चाटन होणार नाही याची जबाबदारी यांना त्या नात्यांनी आपल्या प्रत्येकाचीच आहे हे विसरता कामा नये. काळ पुढे गेला तरी मूल्य बदलत नाहीत. जे ज्ञान अनुभवसिद्ध आहे त्याची जपणूक करणं ही आपली जबाबदारी आहे. आपणच निर्माण केलेल्या कामनांच्या, अपेक्षांच्या ओझ्याने आजचा मनुष्य वाकून गेलाय. समस्यांच्या भोवऱ्यामध्ये अडकल्यासारखा फिरतोय. तेव्हा भगवंतांनी जो उपदेश केलाय त्यातच समस्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील दुसरा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ,
3: बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
4: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7 वाजतात. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम जयमाला.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचं प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत
1: गजर हरिनामाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: सुरुवातीला ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली रचना आशा भोसले यांच्या स्वरात.

यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातली आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेली संत चोखामेळा यांची रचना.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
2: पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
3: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
3: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आता ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली संत नामदेव महाराजांची रचना, संगीतकार राम फाटक.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्ट देवता भ्यो नमः, कुल देवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
4: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना किशोरी आमोणकर यांच्या स्वरात। स्वरसाज किशोरी आमोणकर।

0: गजर हरी नामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, रात्रीचे 8 वाजतात. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम हवा महल.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: ची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: 1 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: सुरुवातीला ऐकूया गंगा जमुना या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीतकार नौशाद.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया 20 साल बाद या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत. हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया त्यांच्याच स्वरात.
4: बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आई.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: यानंतरचं गीत आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार SD बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि चित्रपट पेईंग गेस्ट.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये।
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
6: लगेच फोन करतो, 9595924259। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924259।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: आता ऐकूया राजेंद्र कृष्ण यांचं छाया या चित्रपटातलं गीत। संगीतबद्ध केलंय सलील चौधरी यांनी, स्वर आहे तलत महमूद यांचा।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत गीता दत्त यांच्या स्वरात ऐकूया. संगीतकार ओ पी नय्यर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगळे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता ऐकूया 9-2-11 या चित्रपटातलं गीत किशोर कुमार यांच्या स्वरात, गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार SD बर्मन.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 आणि 40 सेकंद होत आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अदिती चितळे आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 जय हिंद.